श्रोतो सुप्रभात। एफएम बँड 102.9 मेगाहर्ट्स तसंच न्यूजोन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे। आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 28 ज्येष्ठ 1948 18 जून 2026। आजच्या प्रातःकालीन सभेत आपलं स्वागत। प्रसारण कक्षाच्या घड्याळात पहाटेचे 5:56 झाले आहेत। आजच्या प्रसारणास सुरुवात करत आहोत मंगल ध्वनीनं।

नमामी भक्त वत्सलम एसके ओझा यांच्या स्वरात तुलसीदासांचं स्तोत्र आत्ता आपण ऐकलं. मंगल प्रभात भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर भूपाळी ऐकवत आहोत.

कृष्ण कल्ले आणि सहगायकांच्या स्वरात जगदीश खेबुळकर यांची भोपाळी आपण ऐकली. संगीत वसंत प्रभू यांनी दिलं होतं. पहाटेची हे रम्य अशी सुरुवात हे भक्ती संगीत खास रसिकहो आपल्यासाठी. मन प्रसन्न व्हावं या समयी आणि आपल्याही दिनचर्येची सुरुवात या सुमधुर अशा भक्तिगीतांसोबत व्हावी हीच मनोकामना.

0: सुरभी डोमणे सहगायकांच्या स्वरात मयूर देवल यांची ही भक्तिरचना. संगीत एस अजिंक्य यांनी दिलं होतं. मंगल प्रभात.
1: पहाटेची चैतन्यमय सुरुवात भक्ती संगीताबरोबर.
2: माझे माहेर पंढरी आहे भीमरे जातीरी.
1: ईश्वर आराधना.

स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेली ही भक्तिरचना आता आम्ही प्रसारित केली. संगीत प्रभाकर पंडित यांनी दिलं होतं. मंगल प्रभात.

शंकर महादेवन यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना आता आम्ही प्रसारित केली. संगीत दिलं श्रीधर फडके यांनी. मंगल प्रभात. भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीर केंद्र सादर करते आणि आता कार्यक्रमात यानंतर हिंदी भक्तिरचना ऐकवत आहोत.

पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात पंडित नरेंद्र शर्मा यांची हिंदी भक्तिरचना आता आम्ही प्रसारित केली. संगीत दिला श्रीनिवास खळे यांनी. आणि आता कार्यक्रमाचा समारोप देशभक्तीपर गीतानं करत आहोत.

उत्तरा केळकर सहगायकांच्या स्वरात मंगेश पाडगावकरांची देशभक्तीपर रचना आम्ही प्रसारित केली. संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं. मंगल प्रभात भक्तीसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बेर केंद्रानं प्रसारित केला. यानंतरचा कार्यक्रम लगेचच

0: माहिती ज्ञान मनोरंजनासह आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आमची प्रातःकालीन प्रसारण सभा सकाळच्या 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय मोसंबी पिकावरील डायबॅक. संकलन आणि निवेदन कल्याण शेळकेंचं. सादर करते योगीराज बच्चे कृषीवाणी.
1: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, मोसंबी हे मराठवाड्यातील महत्त्वाचे पीक आहे, परंतु डायबॅक या रोगामुळे अपरिमित नुकसान होत आहे. या रोगाबद्दल असा समज होता की हा रोग फक्त व्हायरसमुळे होतो, म्हणजेच विषाणूमुळे होतो, परंतु सखोल संशोधन केले असता या रोगाची नेमकी कारणं शोधण्यात यश आले असून हा रोग पूर्णपणे दुरुस्त होतो हे देखील सिद्ध करण्यात आले आहे. या रोगाची कारणे अशी आहेत. पहिलं कारण असे, अयोग्य जमिनीची निवड. या पिकास हलकी मध्यम आणि चुनखड विरहित जमिनीची आवश्यकता असते, परंतु बहुतेक ठिकाणी मोसंबीची लागवड ही अतिभारी चुनखडयुक्त किंवा क्षारयुक्त जमिनीत झालेली आहे. वेगवेगळ्या नदीच्या ओढ्याच्या काठावरील काळ्या किंवा पोट्याच्या जमिनीत ही लागवड आहे. अशा जमिनीत माती आणि पाण्याद्वारे प्रसारित होणाऱ्या बुरशीची देखील वाढ झपाट्याने होते, म्हणून अयोग्य अशा जमिनीतील लागवड या रोगास कारणीभूत आहे. दुसरं कारण म्हणजे पाण्याचा अयोग्य वापर. पूर्वी पाणी हे मोटारद्वारे मर्यादित प्रमाणात दिले जात होते, अलीकडे मात्र इलेक्ट्रिक मोटारद्वारे अमर्याद पाणी अयोग्य पद्धतीने दिले जाते.

0: झाडाचा बुंधा सतत पाण्याच्या संपर्कात राहिल्याने फायटोप्थेरा नावाच्या बुरशीचा प्रादुर्भाव आणि प्रसार फार झपाट्याने आणि मोठ्या प्रमाणावर होतो आणि एका रोगट झाडापासून अनेक झाडास रोग लागण्यास पाणी संपर्क कारणीभूत ठरतो. त्याचप्रमाणे अतिपाण्यामुळे जमिनीच्या खालच्या थरातील क्षार वर येतात आणि जमिनीत हवा खेळती न राहिल्यामुळे जमिनीत कर्बनत्राचे प्रमाण देखील समतोल राहत नाही. पर्यायाने जमिनीचा सामूह हा विमलतेकडे झुकतो, त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता होऊन झाडावर त्याची विपरीत लक्षणे दिसू लागतात. झाड कमजोर होऊन वेगवेगळ्या रोगांना सहज बळी पडते. यानंतर अशास्त्रीय आंतरमशागत हे एक कारण आहे. यामध्ये लोखंडी नांगर किंवा ट्रॅक्टरद्वारे खोल आणि अगदी झाडाच्या बुंद्यापर्यंत नांगरणी, वखरणी, मोगळणी करीत असताना झाडाच्या मुख्य मुळांना जखमा होणं, दुय्यम मुळ्या तुटणे किंवा उपसून बाहेर येणे, बऱ्याच वेळा झाड फाटणे अथवा मुख्य मुळ्या फाटाळणे किंवा तुटणे असे प्रकार घडतात आणि त्यामधून जमिनीद्वारे पसरणाऱ्या रोगजंतूंचा शिरकाव होऊन झाड रोगग्रस्त होते. त्यानंतर चौथं कारण आहे सेंद्रिय खतांचा अभाव आणि असेंद्रिय खतांचा जास्तीचा वापर. शेणखत किंवा सेंद्रिय खताऐवजी आता सरळ असेंद्रिय खतांचा वापर करतात की ज्यामध्ये प्रामुख्याने युरिया किंवा मिश्र खतांचाच भरणा असतो. त्यामुळे काही अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी होतो तर काही अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढून झाडातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि झाड झपाट्याने रोगास बळी पडते. त्यानंतरचं कारण आहे पीक संरक्षणाचा अभाव. इतर पिकाप्रमाणे मोसंबीवर कुठल्याच पीक संरक्षण उपायाचा वापर केला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे रोग तसंच कीडग्रस्त भागावर रोगकिडीची तीव्रता सतत वाढत जाऊन झाडावर 10 ते 80% डायबॅकची तीव्रता क्रमाक्रमाने वाढून काही दिवस झाड टिकते आणि नंतर पूर्णपणे वाळते. त्यानंतरचं कारण आहे रोपांची निवड. रोगमुक्त मातृवृक्षापासून भरपूर रंगपूर खुंटावर तयार केलेली रोपे निवडावीत. या प्रमुख 6 कारणाव्यतिरिक्त इतर कारणे देखील आहेत. त्यामध्ये अयोग्य रोपांची निवड, बहार धरतेवेळेस पाण्याचा अवाजवी जास्तीचा ताण, एकावेळेस 2 किंवा 3 बहारांची फळे धरणे, फळधारणीच्या काळात पाण्याचा अभाव असणे, जमिनीच्या मागदुराप्रमाणे किंवा झाडाच्या गरजेनुसार पाणी न देणे, आजारी झाडावर आवश्यकतेपेक्षा जास्त फळे धरणे, अपुरा खताचा पुरवठा, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अभाव, सूत्रकृमीचा प्रादुर्भाव आणि रोग किडींचे वेळीच नियंत्रण न करणे. बरं तर शेतकरीमित्रांनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात एवढंच. राम राम.
1: शेतकरी बांधवांसाठी प्रसारित कृषीवाणी दैनंदिन सूचनापत्र कार्यक्रमात मोसंबी पिकावरील डायबॅक. कल्याण शेळके यांनी संकलित केलेली माहिती आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चय. आकाशवाणी बीर्क केंद्र 6:45 होत आहेत.
2: जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज योग आणि आसन यातील फरक याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
3: श्रोते हो नमस्कार. योग हा शब्द यूज या संस्कृत शब्दापासून आला आहे. योग म्हणजे जोडणे होय किंवा संयोग होय, जो शरीर आणि मनाला जोडतो, तसेच आत्मा आणि परमात्म्याला जोडतो. योग म्हणजे सुखी आणि समृद्ध जीवनाचा एक प्रभावी राजमार्ग होय. योगविद्या हे एक शास्त्र असून ते धर्म, जात, देश, वय आणि लिंग याबाबत निरपेक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीस उपयुक्त केवळ उपचाराचे तंत्र नसून ती एक वेगळ्या जीवनक्रमाची पद्धत आहे. मानवी जीवन सुखावह करण्याची क्षमता या विद्येत आहे. मात्र हातपाय हलवणे किंवा जंगलात एकांतात जाऊन बसणे याला योग म्हणत नाही. शरीर स्वास्थ्याशिवाय ज्याप्रमाणे शारीरिक सुख नाही, त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्याशिवाय मानसिक सुख नाही. सुखी जीवनाची समाधानी सुरुवात शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यात आहे. म्हणून उत्तम स्वास्थ्याकरिता योगच रामबाण उपाय आहे. योग हा चित्तवृत्ती निरोधः, म्हणजे आपल्या चित्ताला, मनाला त्याच्या इकडे तिकडे भरकटण्याच्या वृत्तीला निरोध करणे म्हणजे योग होय. योग म्हणजे समाधी. मन, इंद्रिये आणि त्यांच्या विषयापासून परावृत्त होऊन आत्म्यात स्थित होणे म्हणजे योग होय. भगवद्गीतेत समत्व भावाने कर्म करण्यालाच योग म्हणतात. महर्षी पतंजलींनी अष्टांग योग सांगितला आहे. यात यम, नियम, आसन

0: प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यातील आसन आणि प्राणायाम याविषयी आपण माहिती घेऊ. आसन ही योगाची तिसरी पायरी होय. सुखपूर्वक निश्चल बैठकीला आसन असं म्हणतात. शरीराला स्थिरता आणि चित्ताला प्रसन्नता प्राप्त करून देणाऱ्या शरीराच्या स्थितीला आसन म्हणतात. यात साधकाने स्वतःच्या शरीराची निरोगी अवस्था निर्माण करून स्थिरता प्राप्त करावायची आहे. जोपर्यंत शरीराचे आंतरबाह्य भाग निरोगी नसतात तोपर्यंत कोणतेही काम चांगल्या प्रकारे करता येत नाही. योगासनांमुळे शरीराच्या आंतरिक भागांना देखील पुरेशा प्रमाणात व्यायाम मिळत असतो. तन मनाच्या आंतरिक शक्तीचा विकास होत असतो. शरीर लवचिक बनते. मात्र त्याकरिता आसने ही श्वासावरच केली पाहिजे. आसनांचे शरीराच्या अवस्थेनुसार तसेच आरोग्याच्या दृष्टीने अनेक प्रकार आहेत. प्राणायाम. प्राणाला ब्रह्म असे म्हटले आहे. प्राण शरीराच्या प्रत्येक भागात व्याप्त आहे. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जीवन आहे. प्राण म्हणजे वायू आणि आयाम म्हणजे आळा घालणे. म्हणजेच प्राणवायू स्वतःच्या ताब्यात राहील असे करणे होय. थोडक्यात श्वासोश्वासाचा व्यायाम म्हणजेच प्राणायाम होय. प्राणशक्ती म्हणजेच जीवनशक्ती असल्यामुळे ही प्राणशक्ती वाढवून तिचे नियमन करणे, नियंत्रित करणे आणि संतुलित करणे होय. चंचल अशा चित्ताची एकाग्रता व्हावी. स्वयंप्रकाशित असणाऱ्या चित्तावरील मायेचे आवरण नष्ट व्हावे म्हणून आसन नंतर प्राणायाम ही योगाची चौथी पायरी होय. योगासने आणि प्राणायाम यामध्ये घनिष्ठ संबंध असून प्राणायाम करण्याकरिता साधकाला आसन स्थितीत आसनस्थ व्हावे लागते. योगासनांबरोबर योग्य प्रकारे पूरक, रेचक आणि कुंभक करण्यात आल्यास आसनांचा शरीरावर चांगला परिणाम दिसून येतो. आसन प्राणायाम या युतीमुळे आरोग्य सुधारते. फुफ्फुसांना पुष्कळ प्राणवायू प्राप्त झाल्याने शरीर निरोगी, चित्त प्रसन्न बनते. म्हणून योगासनांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांनी प्राणायामाच्या अभ्यासाचे ज्ञान प्राप्त केल्यास आसने करणे सुलभ होईल.
1: योग आणि आसन यातील फरक ही माहिती आपण ऐकलीत तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत. कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे, त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. पाऊस पडला नाही तर आपण हवालदिल होतो. जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे कधीच पाऊस पडत नाही. पावसाशिवाय तिथलं जग कसं असेल आणि त्याचा तिथल्या लोकांना किती त्रास होत असेल हा विचारच गंभीर आणि चिंताजनक आहे. जर अशी वेळ आपल्यावर आली तर असे व्हायला नको असेल तर पर्यावरणाचे संवर्धनाचे नुसते संकल्प न करता पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे. चला तर मग आपण सर्वजण संकल्प करूया की मी यावर्षी नक्की एक तरी झाड लावेल आणि त्याची वर्षभर जोपासना करेल. आपण सर्वांनी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करण्यासाठी इतरांनाही प्रोत्साहित करावे. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, देश वाचवा या उक्तीप्रमाणे पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. पाऊस थांबल्यानंतर परिसर एकदम बदललेला दिसतो. आकाशातले ढग दूर गेले की उन्हाची थोडी किरणे मिळतात आणि सर्वत्र

0: अजेतवाने वारे वाहू लागतात. पावसापासून बचावलेली हवा थोडीशी ओलसर आणि थंड असते, त्यामुळे श्वास घेताना एक सुखद ताजेपणा जाणवतो. पाणी जमिनीवरून साखळी स्वरूपात खाली वाहत असते. रस्त्यांवर गल्ल्यांमध्ये पाणी एका दिशेने पळताना दिसते. त्या पाण्यामुळे धुळीचे कण वाहून जातात, हवा स्वच्छ होते, त्यामुळे परिसरातील हवा निखळ झाली की मनही प्रसन्न होते. बगीचे आणि मोकळ्या जागा हिरव्यागार दिसू लागतात. गवताच्या पानावर थेंब चकाकतात. पानावरील थेंब सूर्यकिरणांनी चकाकणाऱ्या मोत्यांसारखे दिसतात. झाडाच्या पानावरून पावसाचे थेंब हळूहळू खाली पडतात. हे निसर्गाचे वादळानंतरचे शांत आणि आकर्षक रूप असते. माती ओलसर असल्याने ती नरम आणि काळी दिसते. ओलसर मातीतून उगवणाऱ्या पिकांचे रंग अधिक ताजेतवाने असतात. बागेत किंवा शेतात नवीन फुलं उमलतात किंवा आधीच्या फुलांचा रंग उजळून येतो. फुलांचे केवळ रंग नाही तर सुगंधही अधिक तीव्र होतो. पक्षीही पावसानंतर अधिक उत्साही दिसतात. पाखरांची गुजीरवाणी गाणी पुन्हा सुरू होतात. पक्ष्यांचं झाडावर बसणं आणि भुर्रकन उडून जाणं हा सुंदर नजारा वातावरणात आनंदाची लहर निर्माण करतो. कधी कधी आकाशात इतर पक्षीही उंच उडान करताना दिसतात, त्यामुळे परिसर जणू जागरूक होतो. नद्यात, नाल्यात आणि धरणात पाणी वाढल्यामुळे पाण्याचा प्रवाह वेगाने वाहताना दिसतो. निसर्गात जीवनप्रवाह चालू राहिल्याचं दर्शन होतं. नद्यांचा आवाज, पाण्याच्या इतर छोट्या मोठ्या प्रवाहांचा आवाज वातावरणात निसर्गाची सजीव गाणी म्हणून ऐकायला मिळतो. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे छोटे छोटे तलाव तयार होतात, ज्यात कीटक, बेडूक आणि इतर जलीय जीव दिसतात. लोकही या बदलांचा अनुभव घेताना दिसतात. शाळाकरी मुलं खेळायला बाहेर पडतात. वयोवृद्ध विश्रांतीसाठी ओसरीवर किंवा ओट्यावर बसून हे सारं निसर्गचक्र पाहत असतात. पावसाळ्यानंतरची गर्दी आणि शांततेचा एकत्रित मिलाप पाहायला मिळतो. लोक घराबाहेर निघून बाहेर बसतात, गप्पा मारतात. काही जण फक्त निसर्ग बघून शांत होतात. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:10
1: मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेले कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आले. आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 6:55 झाले आहेत. कार्यक्रमांची रूपरेषा तत्पूर्वी जाहिरात संदेश.
2: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
3: हो? मग
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
1: जाहिरात संदेश आता मी प्रसारित केला. यानंतर कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 7:00 आम्ही प्रसारित करू नमस्कार पेठ. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून 7:25 आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 वेळ असेल भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमाचे. 8:40 आपण ऐकू शकाल लोकसंगीत. 9:10 यावेळी विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण सहक्षेपित करण्यात येईल.

सकाळी ठीक 10 वाजता आम्ही प्रसारित करू कार्यक्रम एक ही फिल्म. आजच्या कार्यक्रमात कुछ कुछ होता है या चित्रपटातली गाणी आम्ही प्रसारित करू. सकाळी 10:30 कार्यक्रम कॉलेज कॅम्पस. आजच्या कार्यक्रमात इंजिनिअरिंगच्या कॅप ग्राउंडला सामोरं जाताना याविषयी प्राध्यापक सुनील जोशी यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. वेळ परत एकदा सकाळी 10:30 कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम.

0: सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचं प्रसारण असेल. विजय पारगावकर आजचा कार्यक्रम सादर करतील. दुपारी 12 ते 1 या दरम्यान वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून 1 वाजल्यापासून विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण सहक्षेपित केलं जाईल. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकत आहात. जाहिरात संदेश.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.

0: सायंकालीन प्रसारणात 5:30 आणि युवावाणी 6:00 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण. याशिवाय विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. नियमित सर्व बातमीपत्र आकाशवाणी मुंबई दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्याचं सहक्षेपण करू. कार्यक्रमांची रूपरेषा आता आपण ऐकलेत. कार्यक्रमांची रूपरेषा आता आम्ही प्रसारित केली. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:00 नमस्कार बीड हा कार्यक्रम थोड्याच वेळात. तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूड टेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94-200-25-052 आणि 99-70-84-20-14.
0: हा जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केला. ऐकूया कार्यक्रम नमस्कार बीड.

नमस्कार बीड, आकाशवाणी बीड केंद्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी। शेतकऱ्यांनो, बियाण्यांची थेट पेरणी करू नका, बीज प्रक्रिया करूनच पेरणी करण्याचं कृषी अधिकाऱ्यांचं आवाहन। बीडसह मराठवाड्यात पुढील 4 ते 5 दिवस हलका ते मध्यम पावसाची शक्यता, महाराष्ट्र राज्य कृषी हवामान सूचना। बीड जिल्ह्यात असंघटित क्षेत्र आणि श्रमशक्ती सर्वेक्षणाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ आणि स्मार्ट मीटरच्या जनजागृतीसाठी महावितरणकडून जिल्ह्यात ग्राहक समाधान मिळावे। आता सविस्तर बातम्या। खरीप पेरणी करताना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बियाण्यांची थेट पेरणी न करता बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी असं आवाहन बीडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केलं आहे। बियाण्यांच्या माध्यमातून किंवा जमिनीतून होणारा कीड रोगांचा प्रादुर्भाव

प्रभाव टाळण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापनात बीज प्रक्रिया हा महत्वाचा आणि प्रभावी मार्ग आहे. बियाण्यांना पेरणीपूर्वी औषध किंवा जैविक खतांची प्रक्रिया केल्यास पिकांचं सुरुवातीच्या काळात मोठं संरक्षण होतं. पीक निहाय बियाण्यांच्या वजनानुसार बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जीवाणू खतांचं प्रमाण ठरलेलं असतं. त्यानुसार बीज प्रक्रिया

त्यानुसार बीज प्रक्रिया करावी असं आवाहनही कृषी विभागानं केलं आहे. येत्या 4 ते 5 दिवसात बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात हलका ते मध्यम मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. बीडसह मराठवाड्यातील परभणी, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव आदी जिल्ह्यांमध्ये भाजीपाला आणि फळबागांसाठी सिंचन सुरू ठेवण्याचा सल्ला देण्यात आला असून शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, बाजरी आणि मका पेरणीसाठी शेताची पूर्वतयारी करण्याचा सल्ला महाराष्ट्र राज्य कृषी हवामान विभागानं दिला आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात असंघटित क्षेत्रातील उद्यमांचं वार्षिक सर्वेक्षण आणि नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षणाचा शुभारंभ नुकताच माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील अचूक माहिती समोर यावी यासाठी विज्ञानाचा आधार घेत नमुना निवड पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये नागरी भागातील 78 आणि ग्रामीण भागातील 42 अशा एकूण 120 घटकांची निवड करण्यात आली आहे. या निवडक क्षेत्रामध्ये प्रशासनाचे प्रगणक घराघरामध्ये आणि आस्थापनामध्ये जाऊन थेट माहिती संकलित करणार आहेत. या सर्वेक्षणातून बीड जिल्ह्यातील बेरोजगारीचा दर, रोजगार उपलब्धता आणि महिला कामगारांची संख्या, असंघटित क्षेत्रातील आस्थापनामधून निर्माण होणारे रोजगार आणि त्यांची उत्पादनं आदीची माहिती संकलित करण्यात येणार आहे. महावितरणकडून स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांचे गैरसमज दूर करण्यासाठी आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्यासाठी मंगळवारपासून जिल्ह्यात उपविभागनिहाय ग्राहक समाधान मेळाव्यास सुरुवात करण्यात आली आहे. या मेळाव्यामध्ये ग्राहकांना स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, त्याचे फायदे आणि वीज व्यवस्थापनाची माहिती देण्यात येत आहे. अंबाजोगाई विभागांतर्गत अंबाजोगाई 1-2 धारूर, माजलगाव आणि तेलगाव उपविभागात मंगळवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत मेळावे झाले, तर केज आणि परळी उपविभागासह बीड शहर आणि ग्रामीण, आष्टी, गेवराई, पाटोदा आणि शिरूर कासार उपविभागात बुधवारी 17 जून रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत मेळावे पार पडले. आणि शेवटी दिनविशेष. 18 जून हा दिवस भारताच्या इतिहासात गोवा क्रांती दिन आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी म्हणून ओळखला जातो. जागतिक स्तरावर हा दिवस आंतरराष्ट्रीय पिकनिक दिवस, इंटरनॅशनल पिकनिक डे म्हणूनही साजरा केला जातो. या माहितीबरोबरच आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम इथेच संपवत आहोत. मी विजय पारगावकर, लेखन सौजन्य दिनेश लिंबेकर, या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे. नमस्कार बी.

0: नमस्कार बीड, हा कार्यक्रम आपण ऐकत होता. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला.
1: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूड टेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94-200-25-052 आणि 99-70-84-20-14.
0: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केला. आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला काही जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरूनच. दरम्यान वाद्यसंगीत.

0: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
1: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान. 6 जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड. महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी सुमारे 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार येत्या 15 जुलैपासून अंमलात येणार. राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनादरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. आणि महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा 170 धावांनी पराभव करत भारताची मालिकेत विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होणार आहे. एकूण 17 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि ठाणे इथले महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर औरंगाबाद, जालना, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नाशिक, नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, सोलापूर, जळगाव आणि सांगली, सातारा या मतदारसंघात आज मतदान होत आहे. मतमोजणी येत्या 22 तारखेला होईल. औरंगाबाद, जालना मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे सुहास शिरसाट, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश लोखंडे आणि इसाक सांडू खान हे अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात एकूण 13 मतदान केंद्रांवर महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदेचे सदस्य असलेले 637 मतदार मतदान करणार आहेत. दरम्यान या मतदानाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात विभागीय आयुक्त यांच्या निवासस्थानापासून जिल्हाधिकारी कार्यालयालगतची डावी बाजू आज सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे अमरनाथ राजूरकर, महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर आणि अपक्ष प्रशांत इंगोले यांच्यात लढत होत आहे. जिल्ह्यातल्या 8 मतदान केंद्र

0: केंद्रावर मतदान होणार असून 452 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. परभणी हिंगोली विधान परिषद मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख, महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉ विवेक नावंदर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानासाठी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या महसूल उपविभागांच्या ठिकाणी 7 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली असून 466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उस्मानाबाद लातूर बीड मतदारसंघात लातूर जिल्ह्यातले 367 मतदार मतदान करणार आहेत. दरम्यान नांदेड तसंच उस्मानाबाद लातूर बीड इथल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीनं आपले मतदार एकत्र लातूरमध्ये ठेवले आहेत. नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातले भाजप महायुतीचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती यांना लातूरमधल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या मतदारांना खासदार अशोक चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि खासदार अजित गोपछडे यांनी भेट देऊन संवाद साधला तसंच निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केलं. महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी सुमारे 2,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. जेएनपीटी आणि वाढवण या प्रमुख बंदरांना थेट विदर्भ आणि मराठवाड्याशी जोडणारे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स उभारण्यात येणार आहेत. यामुळे महाराष्ट्राचा 75% भाग जोडला जाऊन लॉजिस्टिक खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र में करीब 2,00,000 करोड़ रुपए के रेलवे का इन्वेस्टमेंट सारा हो रहा है. आज माननीय देवेंद्र जी ने एक और बहुत अच्छा प्रस्ताव रखा है कि जेएनपीटी और वाडवन ये दो जो बहुत बड़े पोर्ट्स हैं इनको विदर्भा और मराठवाड़ा से जोड़ने के लिए कंप्लीट जो समृद्धि महामार्ग है समृद्धि महामार्ग के साथ साथ एक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर बनाने का प्रस्ताव रखा है. वो होने से महाराष्ट्र के करीब करीब 75% एरिया को पोर्ट की अच्छी डायरेक्ट कनेक्टिविटी हो जाएगी. लॉजिस्टिक्स की कॉस्ट जो 8% का टारगेट है वो 8% अचीव हो जाएगी. बहुत अच्छी फैसिलिटी बन जाएगी.
0: मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प वेगानं पूर्णत्वाकडे वाटचाल करत असून पहिला टप्पा पुढील वर्षी सुरू होणार असल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली. भारतानं आता बुलेट ट्रेन उभारण्याची क्षमता विकसित केली असून 7 नव्या बुलेट ट्रेन मार्गिका विकसित केल्या जाणार आहेत. यामध्ये मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या महत्वाच्या मार्गांचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. तत्पूर्वी पुणे साईनगर शिर्डी नियमित एक्सप्रेस रेल्वे सेवेचा काल वैष्णव यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी आळंदी इथं मेगा कोच टर्मिनल उभारण्याची घोषणा केली. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटनही काल वैष्णव यांच्या हस्ते झालं. भारत आणि ब्रिटन दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार येत्या 15 जुलैपासून अंमलात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. या करारामुळे दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार असून भारतीय शेतकरी, कामगार, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्टअप्स आणि नवोन्मेषकांसाठी अनेक नवीन संधी निर्माण होणार आहेत. हा करार विकसित भारत 2047 या उद्दिष्टाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल असून भारताच्या आर्थिक प्रगतीला मोठी गती मिळेल असं पंतप्रधान म्हणाले. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. पक्षाचे काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत असल्याची चर्चा माध्यमांवर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पत्र लिहिलं. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व खासदारांची आज दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. राज्यात झालेल्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती उपसमितीचे अध्यक्ष मंत्री आशिष शेलार यांनी दिली. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणावरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय राज्यमंत्री निमुबेन बंभानिया यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळातल्या विविध योजनांचा आढावा घेतला. मागील 12 वर्षात केंद्र सरकारनं सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक महत्वपूर्ण योजना

0: योजना राबवल्या असून त्या केवळ घोषणांपुरत्या मर्यादित न राहता त्यांची प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली असल्याचं भंबानिया यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या,
1: यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी का 12 साल का कार्यकाल ऐतिहासिक रहा है. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास मंत्र लेकर हमारे देश की महिला, किसान, गरीब, युवा को केंद्र में रखकर हमारी सरकार काम कर रही है. देश को नई सोच, नया विचार, नई दिशा मिल रही है.
0: महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारतानं नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं 209 धावांचं लक्ष दिलं. प्रत्युत्तरादाखल आलेला नेदरलँड्सचा संघ 114 धावांवर सर्वबाद झाला. स्मृती मंधानानं 74 तर शेफाली वर्मानं 55 धावा केल्या. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 170 धावांनी पराभव केला. यासोबतच भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. काल लखनौ इथं झालेल्या या सामन्यात भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत 402 धावा केल्या. शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आलेला अफगाणिस्तानचा संघ 232 धावांवर सर्वबाद झाला. अर्षदीप सिंग आणि गुरनूर बराड यांनी प्रत्येकी 3 तर प्रिन्स यादवनं 2 गडी बाद केले. नशामुक्त भारत अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यात नशामुक्त सप्ताहाचं उद्घाटन काल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधीर ठोंबरे यांच्या हस्ते झालं. याअंतर्गत युवकांमध्ये नशामुक्ती संदर्भात जागृती करण्यात येणार आहे. परभणीतलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्यात चिया या पिकाच्या सुधारित वाणांच्या संशोधन, बीज उत्पादन आणि व्यापारी करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना प्रथमच अधिकृत उच्च उत्पादनक्षम आणि दर्जेदार चिया बियाणे उपलब्ध होणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाकडून हिंगोली जिल्ह्यातल्या 520 स्वयंसहायता महिला बचत गटांना 25 कोटी रुपयांचं कर्जवाटप करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे. महामंडळाच्या काल झालेल्या कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली. बचत गटांचा कर्ज परतफेडीचा दर 99.8% असल्याचं मंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान. 6 जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड. महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी सुमारे 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. आणि भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार येत्या 15 जुलैपासून अंमलात येणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना, आकाशवाणी बीड केंद्र. आपण आमच्या प्रातकालीन सभेतील कार्यक्रमांसह सकाळचे 7:20 झाली आहेत. जाहिरात संदेश.
3: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूडटेक आणि बीएससी ऑनर्स अॅग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि अॅग्रिकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94-200-25-52 आणि 99-70-84-20-14.
4: अस्थी रोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
5: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थी रोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
3: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूडटेक आणि बीएससी ऑनर्स अॅग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि अॅग्रिकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94-200-25-52 आणि 99-70-84-20-14.
6: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
7: हो? मग
6: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
7: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
6: का बरं?
7: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला.

0: ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
0: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
2: कॉलेज कॅम्पस कॉलेजचं अख्खं कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीडच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी. सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी, अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

जाहिरात संदेश काही संदेश आत्ता आपण ऐकलेत. आमची अंदरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकांसाठी आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण. आपण ऐकत आहात तुमची प्रातकालीन प्रसारण सभा. सकाळचे 7:25 होत आहेत. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामासाठीची तयारी आपण सुरू केली असेलच. खरीप हंगाम म्हटलं की शेतीची मशागत, बियाण्यांची निवड, खतांचं नियोजन अशा अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. बदलत्या हवामानाचा विचार करून खरीप हंगामाच्या तयारीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, राज्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टींवर विशेष भर द्यायला हवा?
1: भारतीय हवामान विभागानं दूरगामी जो काही हवामानाचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामध्ये साधारण 92% पर्जन्यमान होईल अशा स्वरूपाचं अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामध्ये मध्य भारत आणि महाराष्ट्रामध्ये साधारण थोडस पर्जन्यमानामध्ये तूट येण्याची शक्यता आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला सामोरं जाताना शेतकरी बंधूंसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उत्पादकता वाढवणं, आणि ती वाढवताना उत्पादन खर्च कमी करणं.

0: आणि जे काही उत्पादनाची एकूण जी प्रक्रिया आहे ही जोखीम ज्या वेगळ्या प्रकारच्या आहेत त्या जोखीमेचे संरक्षण करणं ह्या तिन्ही बाबीवरती आपल्याला काम करणं आवश्यक आहे. शेतकरी बंधू अनेक समस्यांमध्ये वेगळ्या प्रकारच्या शेती करत असतो आणि ह्या यामध्ये चालू वर्षी जे काही दरवर्षी जे काही वाढता उत्पादन खर्च असू दे किंवा घटणारं उत्पादन वाढणार खर्च आणि याच मजुरांची टंचाई आणि ह्याच बरोबर आता ह्या वर्षीचं हवामान बदलाच्या अनुषंगानं एल निनो फॅक्टर जो आहे त्या अनुषंगानं जो काही हवामान विभागानं जो काही अंदाज वर्तवलेला आहे त्यामध्ये साधारणपणे 92% पर्जन्यमान होईल अशा प्रकारचा अंदाज दूरगामी व्यक्त केलेला आहे. मध्य भारत आणि महाराष्ट्र यामध्ये साधारणपणे पर्जन्यमानाची तूट येण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंना विनंती आहे की ह्या पूर्ण परिस्थितीमध्ये आपल्याला काम करताना एक आहे की उत्पादन खर्च कमी करणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उच्चतम उत्पादकता गाठणं आणि हे करताना जी काय आपण उत्पादनाची प्रक्रिया आहे ती जोखीम संरक्षण ही जोखमीपासून संरक्षण करणं अशा तिन्ही पातळीवरती काम करण्याची आवश्यकता वाटते. तर ह्यासाठी आपल्याला उत्पादनाची शासनानं आता कृषी विभागामार्फत विविध प्रकारच्या मोहिमा सुरू आहेत. तर ह्यामध्ये शेतीला जे काही जसं बियाणं खतं कीटकनाशक जरी किंवा अवजार आहेत मजूर आहेत ह्या गोष्टी आपण भागभांडवल जे काय आहे जे काही भांडवल आहे हे आपण कमी अधिक फरकानं पूर्ण राज्यातला सर्व शेतकरी प्रत्येक पिकासाठी वापरत असतो पण हे वापरताना जे काही ज्ञान आहे माहिती आहे कौशल्य आहे ह्या गोष्टीचा जर त्यामध्ये अंतर्भाव केला तर निश्चितपणे आपण प्रत्येक गोष्टीचा कार्यक्षम वापर करू शकतो आणि हा वापर केल्यामुळं कार्यक्षम वापर झाल्याशिवाय आपल्याला उच्चतम उत्पादकता गाठणं उत्पादन कमीत कमी खर्च ठेवणं आणि जे काही उत्पादन आहे ते दर्जेदारपणे येईल अशा स्वरूपामध्ये काम करता येईल.
1: हो खरंय सर. सर, शेतीची मशागत बियाणं आणि खतांची निवड करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी?
0: मशागत ही गोष्ट जर बघितली तर पिकांच्या गरजेनुसार आपल्याला मशागत आपण शेतकरी बंधू करतच असतो. तर यामध्ये प्रामुख्यानं जे काही पिक बेबेप आहे रुंदसरी वापा जो आहे ह्या पद्धतीनं किंवा सरी वरंबा ह्या दोन पद्धतीनं प्रामुख्यानं ह्या जे काही आता हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवरती किंवा एल निनोच्या फॅक्टरच्या पार्श्वभूमीवरती कृषी विभागाने विशेष चळवळ घेतलेली आहे. याचं कारण असं की यामध्ये जर पाऊस अतिरिक्त जादा झाला तर त्यामध्ये निचऱ्याची पाणी सोय असते त्याचबरोबर जर कमी पाऊस पडला तर अशा सरी वरंबाच्या पद्धतीमधून किंवा रुंद गादी वाफा ह्या दोन्ही पद्धतीमध्ये पाणी जलसंधारण करण्याची किंवा पाणी साठवण्याची क्षमता असते. त्यामुळं जे काही सलग लागवड केल्यानंतर साध्या सलग वाफ्यामध्ये जे आपण लागवड करतो किंवा पारंपरिक लागवड करतो यापेक्षा दोन्ही तंत्रज्ञानाचा जर लागवड केली तर आपल्याला जे काही पर्जन्यमानामधले काही जे चढउतार आहेत ह्यापासून काही अंश आपल्याला संरक्षण मिळण्यामध्ये मदत होऊ शकते. दुसरा भाग आहे तो बियाणं खताच्या बाबतीतला. बियाणं खतात खतं आणि कीटकनाशक हे तिन्ही गोष्टीच्या वेगळ्या टप्प्यामध्ये शेतकरी खरेदी करत असतो. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सर्व निविष्ठांचा सुरळीत पुरेसा पुरवठा होईल आणि तो गुणवत्तापूर्ण होईल आवश्यक खबरदारी यापूर्वीच घेतलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तालुका पातळीवर असू दे किंवा जिल्हा पातळीवर भराची पथकं असू देत कोणाची तपासणी असू दे ह्या सर्व गोष्टीवरती गुणवत्ता नियंत्रणाचं काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचं काम सुरू आहे. याचबरोबर प्रत्येक ठिकाणी जे काही शेतकऱ्यांना कुठल्याही शेतकऱ्यांना अडचण कुठल्या पद्धतीची आली तर त्यामध्ये आपल्याला त्याचं निशंकित निरसन करण्यासाठी आपल्याला तिथं पथक ही देखील नेमलेलं आहे. तक्रार निवारण कक्ष पण आहेत तालुका लेवल आणि जिल्हा लेवल तिथं शेतकरी संपर्क साधून आपल्या तक्रारीचं निवारण करू शकतो. दुसरी गोष्ट आहे की बियाणं खतं करताना खरेदी करताना किंवा कीटकनाशक खरेदी करताना सर्व शेतकरी बंधूंना नम्र विनंती आहे की आपल्याला वाटेल की त्या पद्धतीनं आपल्या मर्यादित ज्ञानावरती आपण काम न करता किंवा अज्ञानपोटी काम न करता खरेदी न करता तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आपल्या हवामान जमीन आणि त्याचबरोबर जी काय आपल्याकडे पाण्याची उपलब्धता आहे आणि ही अशा प्रकारचे हवामान बदल आहे या पार्श्वभूमीवरती जे काय आपल्याला स्थानिक परिस्थितीनुसार जे काय वाहन आहे ते पटणं शिफारस केलेलं संशोधन संस्थांनी शिफारस केलेलं अशाच प्रकारच्या वाहनाची निवड करावी. दुसरी गोष्ट आहे की आणि हे खतं रासायनिक खतं जी आहेत ती देखील तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच खरेदी करावी. दुसरा महत्वाचा भाग आहे जर स्वतःच्या कडचं बियाणं वापरत असू तर ती साधारण 3 वर्षानंतर बियाणं बदल करावा आणि आपण बियाणं स्वतःच घरातलं जर बियाणं वापरत असेल तर तिची बियाणं पेरणीपूर्वी तिची उगवण क्षमता तपासणी करावी आणि उगवणीच्या प्रमाणात उगवण क्षमतेच्या प्रमाणामध्ये बियाणाचं जे प्रमाण आहे ते कमी अधिक करून बियाणाची नासाडी थांबवेल आणि रोपांची पुरेशी संख्या देखील शेतामध्ये मेंटेन होईल आणि उत्पादकता अपेक्षित आहे ती गाठली जाईल. यासाठी आपल्याला काम करता येईल. ज्या काही निविष्ट आपण खरेदी करू बियाणं असू दे किंवा खत असू दे किंवा कीटकनाशक हे तर एकतर अधिकृत दुकानातून खरेदी करावं आणि दुकानातून खरेदी करताना ती जी पावती जी आहे ते आपण पूर्ण हंगामामध्ये जपून ठेवणं आवश्यक आहे.
1: सर, हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकांचं नियोजन कसं करावं?
0: फार महत्वाचा प्रश्न आहे. आज सध्या आपण एरवी नेहमीच येतो पावसाळा ही आपण पावसाळ्याला सहज गृहित धरणारं आपण वाक्य किंवा वाक्प्रचार वापरतो.

0: पण आज आपण रोजच्या जे काही जीवनशैली आहे त्यातून जे काही हवामानाचा दुर्गमी बदल झाला आहे त्याला आपण हवामानावरती विपरीत परिणाम होतो आणि त्याचा परिणाम पाऊस जे काही नेहमीचं पर्जन्यमान आहे त्यावर देखील होत आहे. तर ह्यातलाच एक भागाचा जे एल निनो जो आहे तर तो देखील एक हवामान बदलाचा एक भाग आहे. तर अशा परिस्थितीमध्ये काम करताना शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पीक पद्धती जी आहे एक पीक पद्धतीच्यावरची पीक पद्धतीमध्ये विविधता आणणं आवश्यक आहे. तर त्यामध्ये वेगवेगळी पिकं आपल्या शेतावरती वेगवेगळी पिकं वेगवेगळ्या प्लॉटमध्ये घेणं हा एक महत्वाचा भाग आहे. किंवा क्षेत्र कमी असेल तर आपल्याला आंतरपिकाच्या माध्यमातून किंवा मिसर पिकाच्या माध्यमातून देखील पिकाची विविधता मेंटेन करता येईल. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला हंगामी पिकाबरोबरच बहुवार्षिक पिकं जसं की फळपिकांच्या माध्यमातून देखील आपल्याला काही अंशी जोखीम कमी करता येऊ शकेल. त्यासाठी आपल्याला बांधावर किंवा सलग फळबाग लागवड आपली जी काही पडीक जमीन असेल किंवा बांधावरती देखील वृक्ष फळबाग लागवड करून यामध्ये आपण काही प्रमाणात जोखीम व्यवस्थापन करू शकतो, उत्पादनाची खात्रीशीर साधन निर्माण करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जी काही पिकं आहेत पीक म्हणजे फळपिक असू दे किंवा हंगामी पिकं असू देत ह्यासाठी शासनानं पीक विमा योजनांचं अंतर्भाव केलेला आहे. तर यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात म्हणजे हवामान आधारित फळपीक विमा योजना असू दे किंवा हंगामी पीक विमा योजना असू दे तर या दोन्हीच्या माध्यमातून देखील आपल्याला जोखीम मोठ्या प्रमाणात व्यवस्थापन करता येते. तर याबाबतीत येणाऱ्या हंगामामध्ये जर एकूणच हवामानाचा जो काही बदल आहे किंवा गेल्यानुच्या अनुषंगानं होणारा परिणाम आहे याचा विचार करता प्रत्येक शेतकऱ्यांना हवामान पीक विमा योजनांमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे. आणि नुसतं शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय जे आहेत त्यावर देखील भर देणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला पर्याय उत्पादनात साधन होऊ शकतं. आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीचा जो भाग आहे किंवा सेंद्रिय शेतीचा शक्यतो चार बांधाच्या आत जे काही आपल्याला साधन सामुग्री आहे ती मी कुठल्या प्रकारचं जे काही पिकांचे अवशेष आहेत ते न जळता पिकांमध्ये त्या जमिनीमध्येच पुनर्रिसायकल करणं किंवा आच्छादन करणं, सेंद्रिय पद्धतीनं जीवामृत बीजामृत जनावरांचं शेण मनमूत्रांचा वापर करणं, सेंद्रिय खत असू दे किंवा गांडूळ खत असू दे याचा देखील आपल्याला वापर करून मी स्वयंपूर्ण शेतीच्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी खर्च ठेवता येऊ शकेल. आणि तंत्रज्ञानाचा उच्चतम वापर करून जे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर करून उच्चतम उत्पादकता गाठली तर निश्चितपणे आपल्या परिस्थितीला आपण सामोरं जाणं सहशक्य होईल.
1: हो खरंय सर.
0: आणि मर्यादित पाऊस जो आहे पाणी जे आहे ते पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी आपण जमिनीमध्ये अचानक जमिनीवर आच्छादन करणं त्याचबरोबर ठिबक सिंचन आणि क्षेत्राच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी देखील आपल्याला मदत होऊ शकेल.
1: सर, राज्य शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना आणि मार्गदर्शनपर उपक्रमांबद्दल आपण माहिती द्याल का श्रोत्यांना?
0: निश्चितपणे. शासन अनेक विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला कृषी उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देत असतं किंवा उभारी देण्यासाठी प्रयत्न करत असतं. तर यामध्ये अनेक योजना आहेत. आता खरीपच्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर अनेक जी काही पिकं आहेत सोयाबीन असू दे, कापूस असू दे, भात असू दे, कडधान्य असू दे, तेलबी असू दे, या वेगवेगळ्या पिकांचे किंवा भात पीक असू दे, या प्रत्येक पिकाच्या बाबतीत प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून असेल किंवा प्रमाणित बियाणाच्या वाटपाच्या अनुषंगानं जे काही मोठ्या प्रमाणात मदत करत असतं त्याचबरोबर त्यासाठी जो काही प्रशिक्षण असेल किंवा तंत्रज्ञान विस्तारासाठी पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी जे काही आवश्यक तंत्रज्ञान मिळावं शेतकऱ्यांना यासाठी शेतीशाळा आहेत किंवा प्रशिक्षणाचा देखील अंतर्भाव करत असतो. हंगामी पिकांच्या योजनांच्या बरोबरच फळबाग लागवडीची देखील मोठ्या प्रमाणात नरेगाच्या माध्यमातून असेल किंवा मान्य भाऊसाहेब फोंडकर किंवा फळबाग लागवड योजना आहे त्याचबरोबर यांत्रिकरणा देखील म्हणजे जे काही राज्यभराची किंवा पूर्ण देशभरातची मोठ्या प्रमाणात मजूर टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात यांत्रिकरणाच्या माध्यमातून शासनानं गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात पाठबळ दिलेलं आहे. त्याचबरोबर जलसंधारणाच्या अनुषंगानं शेततळीची योजना आहे. तर अशा विविध योजना आहेत. तर या सर्व योजनांचा त्याचबरोबर जे काही फलोत्पादन आहे त्यासाठी देखील चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशानं शासनानं राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन अभियान या अनुषंगाने एक मोठ्या प्रमाणात मोहीम स्वरूपामध्ये काम घेतलेलं आहे. तर त्यात देखील आपल्याला फुलांची लागवड असू दे, फळांची लागवड असू दे किंवा क्षेत्र विस्ताराचा कार्यक्रम असू दे किंवा प्रक्रिया असू दे, टिश्यू कचरची लॅब असू दे, तर अशा विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून देखील शासन त्यांना शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करत असतं. आता अर्थात ही सर्वांना ही सर्व योजना ज्या शासनाच्या थेट प्रत्यक्ष लाभ जसं की डीबीटी पोर्टल म्हणतो त्या माध्यमातूनच होत असल्या कारणानं तर सर्व शेतकऱ्यांना आपल्या गावातल्या सीएससी सेंटरच्या माध्यमातून जर आपण ह्याला अर्ज केला तर आपण सर्व गोष्टीचा फायदा घेण्यासाठी आपण अर्ज दाखल करू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की यावर्षी शासनानं प्रत्येक योजनाचा लाभ घेण्यासाठी महाकृषी ॲग्रीस्टॅक जसं की शेतकरी फार्मर आयडी जो आहे तो बंधनकारक केलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपला जो ॲग्रीस्टॅक नंबर आहे की जसं की आपला प्रत्येकाचा आधार नंबर आहे त्याच धर्तीवरती शेतकऱ्याचं देखील एक फार्मर आयडी शासनानं एक वेगळ्या पोर्टलवरती तयार

0: किल्ले आपण जवळपास 72% शेतकऱ्यांनी 70-80% शेतकऱ्यांनी राज्यातल्या यावरती नंबर आपला तयार केलेला आहे. जो बाकीचे शेतकरी ज्यांना लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी आपला नंबर फार्मर आयडी काढावा जेणेकरून आपला लाभ घेण्यास सोयीस्कर होईल.
1: अच्छा श्रोते हो, आजच्या भागात आपण यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कशी करावी, शेतीची मशागत, बियाणं आणि खतांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी, त्याचबरोबर बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सरांकडून अत्यंत उपयुक्त अशी माहिती जाणून घेतली. धन्यवाद सर. शेतकरी बांधवांनो, आजच्या भागातील ही माहिती आपल्याला खरीप हंगामाचं नियोजन करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरेल. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढील भागात सुद्धा असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित केला. आकाशवाणी बीड केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

0: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला रवींद्र साठे आणि सहगायकांना आपण ऐकलं. ही गीतरचना नाधो महानोरांची तर संगीत राहुल घोरपडे यांचं. कार्यक्रमात यानंतरचं गाणं ऐकण्यापूर्वी जाहिरात संदेश.
1: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक फूड टेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94225052 आणि 99704820.
2: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
3: हो? मग
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: हे होते जाहिरात संदेश. कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं

0: पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरात ही गीतरचना इंदिरा संत यांचे, संगीतकार राहुल घोरपडे. भावधारा सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्र सादर करते. जाहिरात संदेश.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हॅन्ड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
3: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूड टेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या चौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94225052 आणि 99704820.
0: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केले. भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमासह आपण आहात आणि आता कार्यक्रमात यानंतरचं गाणं लगेचच ऐकवत आहोत. थोडस रात्रीपासून ओरचिंब वातावरण झालंय. रसिको हो, आपण सर्वांना ठाऊक आहे मान्सूनचं आगमनही झालेलं आहे आणि हवामान खात्यानं सुद्धा येत्या 4 ते 5 दिवसात पावसाची शक्यता वर्तवली आहे. चला आपण आपले शेतकरी बांधव पावसाची आतुरतेनं वाट पाहत आहोत. तेव्हा वर्षा राणी आली ऐकूया हे गाणं.

0: सोनाली पटेल यांच्या स्वरात ही गीतरचना सतीश गायकवाड यांची होती. संगीत उदय अभिजित यांनी दिलं होतं. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: भगिनींसाठी हक्काचं व्यासपीठ कार्यक्रम महिला विश्व. सौंदर्य आरोग्य माहिती मनोरंजन कार्यक्रम महिला विश्व. महिला सशक्तीकरण उद्योग मार्गदर्शन कार्यक्रम महिला विश्व. महिला विश्व मैत्रिणींचा हा आवडता कार्यक्रम दिनांक 1 जून पासून आता नवीन वेळे तेव्हा अवश्य ऐका.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेस्कियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्यास सुरुवात. खनिज तेलाच्या किमतीत घट. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. आणि संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत विवाटेक या शिखर परिषदेत सहभागी होतील. विवाटेक हा युरोपमधल्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी होर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवणं अत्यंत महत्वाचं असल्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काल फ्रान्समधील एव्हियॉन इथं झालेल्या चर्चेदरम्यान केलं. जगाच्या विविध भागांमध्ये लाखो भारतीय खलाशी आपली सेवा बजावत आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेला आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक चर्चा सुरळीतपणे पुढे जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यामध्ये पश्चिम आशियातील परिस्थिती आणि रशिया युक्रेन संघर्ष यासह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर द्विपक्षीय चर्चा झाली. भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनैतिक संबंधांना यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत असताना दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, शाश्वत विकास, तंत्रज्ञान, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. या करारामुळे भारतीय शेतकरी, कामगार तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र आणि स्टार्टअपसाठी अनेक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे विकसित भारत 2047 उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाची मदत होईल असं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला वैष्णव यांनी

0: युवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिजिटल माध्यमातून सहभागी झाले. हडपसर स्थानकावर चौथा फलाट उभारण्यात आला असून त्यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे. आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 6 नवीन फलाट उभारले जातील, त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल. पुढील 3 वर्षात पुणे रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू करता येतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई पुणे मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर मंत्र्यांनी नवीन पुणे हडपसर पाटणा दानापूर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. भारत जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे असं मत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं. ते काल पुण्याजवळ रांजणगाव इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. यावेळी वैष्णव म्हणाले,
1: कुछ वर्षों पहले किसी ने सोचा भी था कि इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट करेंगे इंडिया से. इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट वॉज कंसिडर्ड अनथिंकेबल. शुरू में टॉप 10 में आना एक टारगेट था. लास्ट ईयर 2025 इलेक्ट्रॉनिक्स एज एन एक्सपोर्ट कैटेगरी बिकेम 3rd largest एक्सपोर्ट कैटेगरी इन दी कंट्री. 2nd largest एक्सपोर्टेड कैटेगरी बनना है. जो सपोर्ट चाहिएगा गवर्नमेंट की तरफ से पूरा सपोर्ट मिलेगा. स्टेट गवर्नमेंट का सपोर्ट आपने देखा, सेंट्रल गवर्नमेंट का सपोर्ट रहेगा. आज मैं आने से पहले टैलेंट डेवलप की बात कर रहा था. टैलेंट के लिए व्हाटएवर इन्वेस्टमेंट इज रिक्वायर्ड वी विल मेक दोज इन्वेस्टमेंट.
0: देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर असून देशातील एकंदर डाटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी 14 कलमी सामंजस्य करारावर दूरस्थ पद्धतीनं स्वाक्षरी केली आहे, त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळू लागला आहे. खनिज तेलांच्या किमतींमध्येही लगेच घट झाली आहे. दोन्ही देशांमधील शत्रुत्व संपवणं, हुरमुची समुद्रधुनी पुन्हा खुली करणं आणि निर्बंध तसंच इराणच्या अणू कार्यक्रमाबाबत अंतिम करारासाठी 60 दिवसांची वाटाघाटी प्रक्रिया सुरू करणं हा या कराराचा उद्देश आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी दुजोरा दिला की या सामंजस्य कराराचा मसुदा अंतिम करण्यात आला असून दोन्ही बाजूंनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना अशा या 11 जागा आहेत. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. झारखंडमध्ये राज्यसभेच्या 2 जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाचे बैद्यनाथ राम, काँग्रेसचे उमेदवार प्रणव झा आणि अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी रिंगणात आहेत. सध्या सत्ताधारी आघाडीला 56 आमदारांचा पाठिंबा आहे. 24 आमदारांचा पाठिंबा असलेल्या विरोधी पक्षानं अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. मिझोरममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मुव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं 1,70,000 अधिक आयोजकांनी योग संगम पोर्टलवर आपल्या कार्यक्रमांची नोंदणी केली असल्याचं केंद्रीय आयुष मंत्रालयानं सांगितलं आहे. देशभरात योगाचा संदेश पोहोचवण्यात विविध संस्था, संघटना आणि समुदाय यांचा वाढता सहभाग या उत्साही प्रतिसादातून दिसून येतो असं मंत्रालयानं म्हटलं आहे. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते, पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित पंडित प्रसाद सावकार यांचं काल गोव्यात राहत्या घरी निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. मराठी संगीत नाट्यसृष्टीतील एक सुवर्णयुग पंडित प्रसाद सावकार यांच्या जाण्यानं संपल्याची भावना नाट्यसृष्टीतून व्यक्त होत आहे. प्रसाद सावकर यांनी

0: आपले वडील रघुवीर सावकार यांच्या नाट्यसंस्थेतून संशय कल्लोळ या संगीत नाटकाद्वारे रंगभूमीवरील कारकिर्दीला सुरुवात केली. पंडितराज जगन्नाथ, कट्यार काळजात घुसले, जय जय गौरीशंकर, मंदारमाला, सुवर्णतुला, अमृत मोहिनी, लग्नाची बेडी यासारख्या अजरामर संगीत नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. रंगभूमीवरील त्यांचा दमदार अभिनय आणि सुरेल गायकी यांचा अनोखा संगम त्यांनी साधला होता, तो रसिकांच्या सदैव स्मरणात राहील. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिलला सामनावीर घोषित करण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळला. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बेर केंद्र FM 102.9 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर सकाळच्या 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीत.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात माफ करा, लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला कृष्णा शिंदे यांच्या स्वरात ही गीतरचना रमेश जंगम यांची, संगीतकार मधुकर पाठक. आवळा खावा कवळा, सुपारी खावी गोटी, म्हण हाय नवऱ्या पळास, बायको नसावी मोठी. आणि आता हे जेव्हा गाणं ऐकलं तेव्हा बायकोचं काय उत्तर आहे ऐकूया.

0: मधुकर पाठक यांच्या संगीत नियोजनात रंजना शिंदे यांचा हा स्वर, ही गीतरचना हरेंद्र जाधव यांचे, लोकसंगीत.
1: सखींशी हितगुज करणारा कार्यक्रम महिला विश्व. मैत्रिणींना मैत्रिणींशी जोडणारा कार्यक्रम महिला विश्व. सखींचं हक्काचं व्यासपीठ महिला विश्व. महिला विश्व कार्यक्रम अवश्य ऐका दर शुक्रवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.

क्लब. डिअर लिसनर्स, ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय तो हॅलो गीतमाला आपण पुन्हा सुरू करतोय. हा कार्यक्रम पुन्हा सुरू होतोय. तुम्हाला डायल करायचा आहे आमचा हा नंबर 024 42 29 59 01. कधी अहो सांगते ना, सोमवार आणि शुक्रवार सकाळी 11 ते 11:30 या वेळेत मराठी गीतांवर आधारित हॅलो गीतमालासाठी ध्वनिमुद्रण शुक्रवारी आणि प्रसारण शनिवारी. हिंदी गीतांवर आधारित हॅलो गीतमाला ध्वनिमुद्रण सोमवारी, प्रसारण मंगळवारी. मंगळवार आणि शनिवार ऐकायला विसरू नका सकाळी 10 ते 10:30 या वेळेत. आणि हो, फोन करायलाही. पुन्हा एकदा श्रोत्यांशी संवाद, तुमच्या आवडीचा फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024 42 29 59 01.

0: प्रल्हाद शिंदे सह गायकांच्या स्वरात पारंपरिक लोकगीत आता आपण ऐकलं. संगीत विलास जोगळेकर यांचं होता. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीर केंद्र सादर करत आहे.
1: आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग. श्रुते हो खरोखरच अक्षर जुळलं की अर्थाला येतो नवा रंग. कविता कथेत नेतो मनाला नवा संग. अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते. कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणी आणते.
2: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी.
1: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलीळ या साहित्य विषयक कार्यक्रमात. मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.

हा संदेश आता आम्ही प्रसारित केला। यानंतर आमच्या आजच्या कार्यक्रमाविषयी, आज सकाळी 10 वाजता एक ही फिल्म। आजच्या कार्यक्रमात कुछ कुछ होता है या चित्रपटातली गाणी आम्ही प्रसारित करू। त्याप्रमाणेच आज सकाळी 10:30 कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंडला सामोरं जाताना याविषयी प्राध्यापक सुनील जोशी यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू। आणि त्यानंतर 11 ते 11:45 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेणार आहात। आपला रेडिओ मित्र विजय पाळगावकर आजचा कार्यक्रम सादर करेल। अवश्य ऐका आमच्या कार्यक्रमाविषयी आता आपण जाणून घेतलं। आपण ऐकत आहात लोकसंगीत।

विवेकांत शिंदे यांच्या स्वरात गोपीनाथ यांचं लोकगीत आता आम्ही आपल्याला ऐकवलं. संगीत शांकनील यांनी दिलं होतं. लोकसंगीताचा हा कार्यक्रम दररोज सकाळी 8:40 खास आमच्या रसिकांसाठी आम्ही प्रसारित करत असतो आणि आमची रसिक मंडळी मोठ्या आतुरतेनं मोठ्या उत्सुकतेनं ही गाणी ऐकत असतात, अर्थात लोकगीत. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बेर केंद्रानं प्रसारित केला. सकाळचे 9 वाजतात, 9 ते 10 सहक्षेपण विविध भारती राष्ट्रीय सेवेचं.

श्रोते हो विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होता. हे सर्व कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आले. आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून FM 102.9 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. आता आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे 10 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म.

कुछ कुछ होता है। राहुल तुम नहीं समझोगे, तुसे जा रहे हो, तुसे ना जाओ। हे संवाद ऐकल्यानंतर ते कोणत्या चित्रपटाचे आहे हे सांगायची गरज नाही। 20 वर्षापूर्वी सुपर डुपर सुपरहिट ठरलेल्या कुछ कुछ होता है या चित्रपटातले हे प्रसिद्ध डायलॉग। दिग्दर्शक म्हणून करण जोहर यांचा हा पहिला चित्रपट। रसिकहो हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला। सिनेमाला 20 वर्ष पूर्ण होऊन गेले। या चित्रपटात टीना, राणी मुखर्जी, राहुल, शाहरुख खान, अंजली, काजोल हे सगळे

सगळे कलाकार, याशिवाय पाहुणे कलाकार सलमान खान, रीमा लागू, फरीदा जलाल, अनुपम खेर यांनी सुद्धा आपल्या भूमिकाची चमक या चित्रपटात दाखवली. आपलं अभिनय कौशल्य या दिग्गज कलाकारांचं आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला.

से गीता मी अपलोड ऐकवलं। आज कुछ कुछ होता है चित्रपट खास एक ही फिल्म कार्यक्रमासाठी रचना समीर यांच्या आहेत, जतीन ललित यांचं संगीत आहे। रसिको हो कुछ कुछ होता है या चित्रपटामध्ये शाहरुख खाननं घातलेला निळ्या रंगाचा टी शर्ट आठवला। निळ्या रंगाचा टी शर्ट हा खास लंडनहून घेतला होता। 1997 साली 75 पौंडला तो टी शर्ट त्यानं खास या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी विकत घेतला होता। या चित्रपटामध्ये सलमान खान यांची सुद्धा भूमिका आहे। छोटी का असेना पण पाहुणा कलाकार म्हणून सलमान खान यांनी भूमिका केलेली आहे। त्यासाठी त्याला विचारलं असता त्यानं पटकन होकार हे कळवला आणि मग चित्रपटात एका गाण्यामध्ये पाठमोरी दृश्य अधिक पाहायला मिळतात, पण त्यात खरा सलमान नव्हता। त्यावेळी सलमान हम दिल दे चुके सनम आणि चुपके चुपके या चित्रपटामध्ये वेगळं असल्यानं कुछ कुछ होता है या चित्रपटासाठी फार कमी वेळ त्यांना देता आला आणि म्हणूनच त्यांचा डमी अभिनेता पाठमोरा म्हणून सदर गाण्यात दाखवण्यात आला।

कुमार सानू, कविता कृष्णमूर्ती आणि अलका याज्ञिक सहगायकांच्या स्वरात हे गीत आता आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी बीर केंद्रावरून प्रसारित एके फिल्म हा कार्यक्रम. आजचा चित्रपट अर्थातच आमच्या असंख्य रसिकांना आवडलाय. सर्व रसिक श्रोते एन्जॉय करत आहेत, या चित्रपटातली गाणी ऐकत आहेत, सोबत नाश्ता सुद्धा सुरू आहे.

0: आपण मस्त छानपैकी नाश्ता करतायत, चहापाणी सुरू आहे, आम्ही या ठिकाणून खास आपलं मनोरंजन करत आहोत. आणि आत्ता एका थोडंसं आम्हाला जाणवलं, एका श्रोत्याने तेवढ्याच आम्हाला आमंत्रण सुद्धा दिलं की सर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत नाश्ता करायला या. पण असो, आपली विनंती, आपल्या बोलवणं आमच्यापर्यंत पोहोचवलं, आम्ही नक्की येऊ. पण तोपर्यंत आपण ऐकत रहा एके फिल्म कार्यक्रम, आणि या अंतर्गत कुछ कुछ होता है चित्रपटातले गाणे. लवकरच आम्ही या कार्यक्रमात उर्वरित गाण्यात परत भेटू, तत्पूर्वी अल्पविराम.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: कॉलेज कॅम्पस
4: सलाई गँगच वेगळी होती, कट्टा गँग.
3: कॉलेजच अख्ख कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीड च्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी.
5: Now you can do it like this, take it to the left. You can do it like that, shake it to the right.
3: सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी, अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात.
6: Feel the heat, feel the kick, feel the power, feel the punch.
3: तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावर.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: मंडळी स्वागत परत एकदा. आपण एन्जॉय करताय एक ही फिल्म हा कार्यक्रम आणि आजचा चित्रपट कुछ कुछ होता है. रसिको, या चित्रपटाची कथा, दिग्दर्शक थोडासा अल्पविराम. या चित्रपटाची कथा दिग्दर्शक करण जोहर यांनी शाहरुख खान यांना एका हॉटेलमध्ये सांगितली आणि शाहरुख खान यांना सुद्धा ही भूमिका लक्षात घेतली. त्यांनी ही भूमिका आवडली आणि लगेचच करण जोहर यांना होकारही दिला आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला.

या चित्रपटासाठी 8 अभिनेत्रींना विचारण्यात आलं. राणी मुखर्जीने केलेली भूमिका सर्वात आधी ट्विंकल खन्ना यांना ऑफर करण्यात आली. त्यांनी नकार दिल्याने फ्रेश चेहरा म्हणून राणी मुखर्जी यांना ती संधी मिळाली आणि त्या चित्रपटाच्या दरम्यान त्या 17 वर्षाच्या होत्या. चित्रपटाला पुरस्कार मिळाला तर लोकांसमोर दोन शब्द काय बोलायचं याची दिग्दर्शक करण जोहर यांनी तासन तास आरशासमोर उभं राहून तयारी केली होती. कोई मिल गया या गाण्यासाठी राणी मुखर्जी यांनी जवळपास 15 दिवस रंगीत तालीम केली आणि शाहरुख खान आणि काजोल हे आधी मोठे स्टार असल्यानं त्यांनी काही रंगीत तालीम वगैरे केली नव्हती. त्यामुळं कोरिओग्राफर फराह खान यांनी नवख्या राणीचं कौतुकसुद्धा केलं होतं.

कुचकुच होत आहे. या चित्रपटातील विविध भूमिकांसाठी फिल्मफेअरचे अवॉर्ड्स या अभिनेत्यांना मिळाले. आज एके फिल्म कार्यक्रमांतर्गत आपण ऐकत आहात, एन्जॉय करत आहात कुछ कुछ होता है या चित्रपटातील गाणी.

0: उदित नारायण अलका याज्ञिक यांच्या स्वरात शीर्षक गीत आता आपण ऐकलं. आज चित्रपट कुछ कुछ होता है अर्थात कार्यक्रम एक ही फिल्म. गायक कलाकार अलका याज्ञिक, कुमार सानू, उदित नारायण, कविता कृष्णमूर्ती, समीर यांच्या रचना संगीतबद्ध केल्या जतीन ललित यांनी. एक ही फिल्म हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. माहिती, ज्ञान आणि मनोरंजनासह आकाशवाणी बीड केंद्र आपण ऐकत आहात. आपण FM 102.9 मेगाहर्ट्सवर ट्यून केलंय आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 10:30 झाले आहेत. यानंतर प्रसारित करत आहोत कार्यक्रम कॉलेज कॅम्पस. आजच्या कार्यक्रमात इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंडला सामोरे जाताना याविषयी प्राध्यापक सुनील जोशी यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे. कॉलेज कॅम्पस.
1: कॉलेज कॅम्पस. कॉलेज कॅम्पस.

0: मित्रमैत्रिणींनो, काही विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घ्यायचा आहे, मग त्यासाठी त्यांना प्रतीक्षा लागली आहे ती सीईटीच्या रिझल्टची. अर्थातच यावेळेस दोन सीईटीच्या परीक्षा घेण्यात आल्या, त्यामुळे त्यांची प्रतीक्षा त्या रिझल्टमुळे अडकून पडलेली आहे. पण आपली तयारी या दिशेने असावी यासाठी आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात आपण प्राध्यापक सुनील जोशी सरांना बोलावलेलं आहे. गेल्या 25 वर्षांचा त्यांचा शिक्षण क्षेत्रातला अनुभव आहे आणि करिअर गायडन्स मध्ये सुद्धा ते मार्गदर्शन करतायत. तर याच अनुषंगाने आपल्याला त्यांच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा आणि माहिती त्यांच्याकडनं करून घ्यायची आहे. या निमित्ताने आपण सरांना बोलावलेलं आहे. सर, कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर, मुलांना आता प्रतीक्षा आहे ती सीईटी रिझल्ट आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचे कॅप राऊंड, ज्यांना इंजिनिअरिंगकडे जायचं आहे त्यांच्यासाठी. तर सुरुवातीचा प्रश्न असा आहे की नेमकं कॅप म्हणजे काय?
1: कॅप म्हणजे सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस. की या प्रोसेसच्या माध्यमातून राज्यभरातील सर्व गव्हर्नमेंट ऑटोनॉमस, गव्हर्नमेंट एडेड, गव्हर्नमेंट अनएडेड आणि प्रायव्हेट अशा सर्व कॉलेजेसची एकत्रितपणे असणारी ही प्रोसेस आहे. या एकाच पोर्टलच्या माध्यमातून सर्व कॉलेजेसची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होते. त्यामुळं विद्यार्थ्यांना किंवा पालकांना वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन प्रत्यक्ष ऍडमिशन घेण्याची गरज पडत नाही. ऑनलाईनच्या माध्यमातूनच ही प्रोसेस पूर्णपणे कंडक्ट होते.
0: बर, ही जी प्रोसेस आहे कॅप राऊंडची इंजिनिअरिंगसाठीची, ती किती महत्वाची आहे?
1: ही प्रोसेस अत्यंत महत्वाची आहे, कारण याचे जे वेगवेगळे टप्पे असतात, या टप्प्यांच्या माध्यमातून आपल्या योग्यतेनुसार, आपल्या पर्सेंटाईलनुसार, आपल्या कॅटेगरीनुसार आणि आपल्या फी स्ट्रक्चरच्या आवश्यकतेनुसार योग्य ते कॉलेज जर आपल्याला मिळवायचं असेल तर ह्या कॅप प्रोसेस मधूनच आपण गेलेलं जास्त योग्य आहे. यातून आपल्याला शासनाच्याही सर्व काही योजना आहेत, स्कॉलरशिप आहेत, याचाही फायदा आपल्याला फक्त कॅप

0: प्रोसेसमधून गेल्यामुळेच होऊ शकतो.
1: आणि जर काहींना कळालं नाही की प्रोसेस नेमकं काय आहे, तर मग त्यांना इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही का?
0: असं नाही आहे, ऍडमिशन मिळतं, पण डायरेक्ट जे नॉन कॅप सीट असतात किंवा मॅनेजमेंट सीट असतात तिथे एकतर शासकीय योजनांचा फायदा मिळत नाही, फी स्ट्रक्चर खूप जास्त असतात आणि ते सर्व पालकांना शक्य नसतं.
1: बरोबर,
0: त्यामुळे आपण कॅप प्रोसेस मधून जाणं जास्त योग्य आहे.
1: म्हणजे थोडक्यात तुम्ही जर कॅप राऊंडला सामोरं गेला नाही तर तुम्हाला मॅनेजमेंट मधूनच कुठल्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकतं. तर या प्रोसेसमध्ये जेव्हा कॅप रजिस्ट्रेशन आपण करतो तर तेव्हा आधी तर किती राऊंड्स असतात त्याचे, त्याच्याबद्दलची माहिती सांगाल, आणि रजिस्ट्रेशन करताना कुठली काळजी घ्यावी विद्यार्थ्यांनी?
0: या कॅप प्रोसेसचे विविध टप्पे आहेत.
1: बर,
0: यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा की आता लवकरच सीईटीचे रिझल्ट जाहीर होतील आणि सीईटीचे रिझल्ट आल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांना त्यांचे पर्सेंटाईल कळेल.
1: बर,
0: पण हे जे पर्सेंटाईल आहेत ते ज्या सर्वांनी परीक्षा दिली त्या सर्वांचं एकत्रितपणे मिळालेले पर्सेंटाईल आहेत. एमएसटी सीईटी परीक्षेच्या माध्यमातून इंजिनिअरिंग, फार्मसी, फूडटेक, अॅग्रिकल्चर अशा विविध क्षेत्रामध्ये प्रवेश दिले जातात. त्यामुळं रिझल्टच्या नंतर ह्या वेगवेगळ्या रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होतात. आता इंजिनिअरिंगची कॅप प्रोसेस वेगळी, रजिस्ट्रेशनसाठी साधारणतः 8 ते 10 दिवसांचा कालावधी आपला दिला जातो. ह्या सगळ्यात महत्वाचा हा टप्पा आहे. जर एखाद्या विद्यार्थ्यानंही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तो या कॅपमधल्या पुढच्या कुठल्याही राऊंडमध्ये सहभागी होऊ शकत नाही आणि त्यासाठी हे रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्यांनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे. विशेषतः स्वतःची जी संपूर्ण माहिती आहे, मग ते नेम असेल किंवा कॅटेगरी असेल, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे. याच रजिस्ट्रेशनच्या स्टेपमध्ये त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होतं आणि त्यामुळं ही प्रोसेस सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी सर्व जे काही आवश्यक कागदपत्र आहेत, डॉक्युमेंट आहेत, ते तयार ठेवावेत. पहिली स्टेप असते ती रजिस्ट्रेशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन.
1: बर,
0: हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साधारणतः 10 ते 15 दिवसाचा कालावधी त्याला दिला जातो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते. ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, त्याच्यात जर काही विद्यार्थ्यांचं करेक्शन असेल तर त्यासाठी 1-2 दिवसाचा वेळ दिला जातो आणि त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागते आणि या मेरिट प्रमाणेच पुढचे कॅप राऊंडचे ऍडमिशन प्रोसेस पूर्ण होऊन जाते. आता हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि रजिस्ट्रेशन ही प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन आहे.
1: अच्छा,
0: याच्यामध्ये 2 मोड त्यांनी दिलेले आहेत. ऑनलाईन मोडमध्ये आपण फॉर्म भरणे आणि जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, एक तर निअरेस्ट एफसी सेंटरला जाऊन फिजिकली त्याचं व्हेरिफिकेशन करणे. प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळे फेलिसिटेशन सेंटर दिलेले आहेत, तिथे जाऊन आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकतो किंवा ई स्क्रुटिनीच्या माध्यमातून ऑनलाईन मोडमध्येही आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकतो. हा टप्पा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे या कॅप राऊंडमध्ये.
1: अगदी सर,
0: याच्यामध्ये जे विविध डॉक्युमेंट लागतात, मुख्यतः कोणते डॉक्युमेंट लागतील ते मी एक त्यामध्ये सांगतो की सर्वच कॅटेगरीसाठी त्यांचं 10th मार्कशीट, त्यांचं 12th मार्कशीट, एमएसटी सीईटीचं स्कोअर कार्ड, जेई मेन्सचं स्कोअर कार्ड, डोमासाईल सर्टिफिकेट, ह्या सगळ्या सगळ्यांसाठी लागणारे कॉमन डॉक्युमेंट्स आहेत.
1: बर,
0: त्यानंतर जे वेगवेगळ्या कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, मग कॅटेगरी वाईज लागणारे समजा ओबीसी असेल, एनटी असेल, व्हीजे असेल, यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट याची आवश्यकता असते. एससी एसटी साठी फक्त कास्ट सर्टिफिकेट अँड व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलेअरची गरज नाही. ईडब्ल्यूएस साठी विशेषतः 1 एप्रिल 2026 नंतर काढलेलं, कारण बरेच जणांनी काय केलं असतं, फॉर्म भरताना मागच्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये सर्टिफिकेट काढून ठेवलेले असतात, त्यामुळे 1 एप्रिल 2026 नंतर काढलेलं म्हणजे आर्थिक वर्ष 2025-26 लेटेस्ट ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट हे आवश्यक असतं. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मध्ये ही 2 फॉर्मॅट आहेत, स्टेटचा फॉर्मॅट वेगळा आहे, नॅशनलचा फॉर्मॅट वेगळा आहे. तर कॅप राऊंडची जी एमएसटी सीईटीची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये स्टेटच्या फॉर्मॅट मधलं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागतं आणि नॅशनल कॉलेजेसची जी जोसा काउन्सिलिंग प्रोसेस आहे त्याच्यामध्ये सर्व सर्टिफिकेट्स हे नॅशनल फॉर्मॅट मधले लागतात.
1: बरं, तर यातली कुठली कागदपत्र जी आहेत की आपल्याला काही कारणामुळे आत्ता अवेलेबल नसतील पण आपल्याकडे आहे ते, तर ती आपल्याला नंतर सुद्धा सबमिट करता येतील, ती कुठली कागदपत्र?
0: शक्यतो कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. हे थोडस टाइम कंझ्युमिंग प्रोसेस आहे ते सर्टिफिकेट येण्याची.
1: बर,
0: ते जर सर्टिफिकेट अवेलेबल नसेल तर तुम्हाला त्यामध्ये ऑप्शन दिलं जातं की अप्लाइड बट नॉट अवेलेबल, अशा वेळी ती आपण जी काही ऍप्लिकेशनची ऍप्लिकेशन नंबर आणि डेट आहे ती

0: टाकली तर एक साधारणतः एक दोन महिन्याचा कालावधी त्या पूर्ण प्रोसेसमध्ये ते सर्टिफिकेट नंतर सबमिट करण्यासाठी आपलं दिलं जातं, पण बाकीचे सर्व सर्टिफिकेट मात्र अगोदरच आपल्याकडे असणं आवश्यक आहे.
1: अगदीच आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपले कागदपत्र जे डॉक्युमेंट्स असतील त्याची जुळवाजुळव व्यवस्थित करणं आणि त्यातली माहिती सगळी व्यवस्थित भरणं हे खूप महत्वाचं आहे. तर हे जे कॅप राऊंड आहेत तर त्याचे किती टप्पे आपल्याला सांगता येतील? त्याच्यामध्ये स्पॉट राऊंड हाही शब्द आम्ही ऐकतो, तर तो याच राऊंडमध्ये येतो का?
0: तर कॅप राऊंडमध्ये मागील वर्षी 4 राऊंड त्यांनी घेतले होते.
1: बर.
0: प्रत्येक राऊंड साठी स्वतंत्रपणे आपल्याला प्रेफरन्सेस आणि ऑप्शन्स द्यायचे असतात.
1: बरं.
0: आणि हे 4 राऊंड झाल्याच्या नंतर ज्या व्हॅकंट सीट्स आहेत त्या सीट्स इन्स्टिट्यूट लेवलनी भरल्या जातात. मागील वर्षीपासून ह्या इन्स्टिट्यूट लेवल सीट्स भरण्यासाठीही ह्या कॅप राऊंडच्या मध्येच आपण एक वेगळा कॉलम असतो ILS म्हणून इन्स्टिट्यूट लेवल सीट्सचा, त्याच्यामध्येच आपण आपले प्रेफरन्सेस टाकून ठेवू शकतो आणि त्या इन्स्टिट्यूट लेवल सीट्स पण आपल्या त्यामधून मिळू शकतात.
1: अच्छा. आता आपण खूप महत्वाची माहिती सांगितली की कॅप राऊंडचे टप्पे कळाले आपल्याला आणि रजिस्ट्रेशन करताना कुठली काळजी घ्यावी तेही कळालं. मित्रमैत्रिणींनो, आता सगळ्यात महत्वाचा विषय ज्या प्रोसेससाठी आपण बसणार आहोत, ज्या राऊंड्सला आपण सामोरं जाणार आहोत, त्या राऊंड्समध्ये आपल्याला जी इंजिनिअरिंगची ब्रँच निवडायची आहे तर ही ब्रँच निवडताना पालक मुलं यांचा सगळ्यांचा गोंधळ उडालेला असतो, तर याचं मार्गदर्शन म्हणून तुम्ही काय सांगाल, कारण तुमचा इतका वर्षांचा अनुभव आहे पालकांसोबतचा आणि विद्यार्थ्यांसोबतचा.
0: सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की ब्रँच सिलेक्शन आणि ब्रँच निवड. ब्रँच सिलेक्ट करण्यासाठी विद्यार्थी पालक खूप वेगळ्या प्रकारचे त्यांचे रिसोर्सेस आणि क्रायटेरियाज वापरत असतात, पण बऱ्याच ठिकाणी ही काळजी घेणं खूप आवश्यक असतंय की आज मार्केटमध्ये काय ट्रेंडिंग आहे, आज मार्केटची काय रिक्वायरमेंट आहे. याच्याही पेक्षा हा विद्यार्थी 4 वर्षांच्या नंतर ग्रॅज्युएट होणार आहे आणि त्या काळात मार्केटची नीड काय असणार आहे.
1: बरोबर.
0: आणि त्या दृष्टीनं आपण ब्रँचची निवड करणं हे जास्त आवश्यक आहे.
1: अगदीच.
0: म्हणजे प्रेझेंटली मी म्हणेल की सध्या जे कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा
1: AI
0: असेल, डेटा सायन्स असेल, अशा प्रकारच्या काही नवनवीन फील्ड आहेत की त्या खूप चांगल्या प्रकारे ग्रोविंग आहेत आणि खूप चांगल्या स्टेजला त्या आहेत. परंतु येत्या काळामध्ये त्यांच्यामध्ये काय व्हेरिएशन शक्य आहेत, काय बदल त्यामध्ये होऊ शकतात आणि पुढे 4 वर्षाच्या नंतर कुठल्या ब्रँचला चांगल्या प्रकारे फ्युचर येऊ शकतं याचा काळजीपूर्वक अभ्यास करून त्याची माहिती घेऊन मगच ब्रँच निवड करणं हे जास्त योग्य आहे.
1: अगदीच आहे.
0: ऍक्च्युअली या चेंजिंग टेक्नॉलॉजीमध्ये बऱ्याचशा इन्स्टिट्यूशनमध्ये तर ब्रँच बॅरियर आता फार राहिलेला नाहीये. म्हणजे बरेचसे विद्यार्थी आपण असे पाहतो, ते मेकॅनिकल फील्डचे असतील पण ते IT कंपनीमध्ये जॉब करतायत, सिव्हिल इंजिनिअरिंगचे असतील तेही IT कंपन्यांमध्ये जॉब करतायत. म्हणजे आता इथून पुढचा काळ की तुम्ही काय स्किल अक्वायर करताय
1: बरोबर
0: याच्यावरती डिपेंड आहे आणि ब्रँच हा तुमचा एक फक्त प्लॅटफॉर्म असेल. त्यामुळे ब्रँच निवडत असताना ब्रँच पेक्षाही आपण इन्स्टिट्यूशनला किंवा कॉलेजला जास्त प्रेफरन्स देणं आवश्यक आहे,
1: कारण कॅम्पस राऊंड हा एक महत्वाचा विषय असतो आणि त्याच्यामधनं आपलं भविष्य बरंच ठरलेलं असतं. पण मग मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल ह्या ज्या ब्रँचेस आहेत त्याचा आजच्या घडीला किती स्कोप आहे?
0: येत्या काळामध्ये साधारण जे ओव्हरऑल या फील्डमधले जे तज्ज्ञ सांगतात त्यांच्या ओव्हरऑल थिंकिंगनुसार इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच ही 4 वर्षांच्या नंतर किंवा येत्या 3-4 वर्षांमध्ये खूप चांगल्या प्रकारे स्टेजमध्ये असणार आहे. याचं कारण असं की कम्प्युटर्स आणि AI हे एक ऍप्लिकेशन टूल्स आहेत, ML किंवा डेटा सायन्स. सर्वच जण आता ते सर्वच प्रकारच्या ग्रॅज्युएटला ते शिकणं मँडेटरी झालंय, कंपल्सरी झालंय. म्हणजे AI शिवाय आजकाल कुठल्याही फील्डमध्ये काही होऊ शकत. मग ऍज अन इंजिनियर आपल्यामध्ये वेगळं काय आहे, आपण वेगळं काय करू शकतो? मग त्याला जर आपण एखाद्या हार्डवेअरचा सपोर्ट दिला, मग ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स सारखं इंजिनिअरिंग असेल किंवा आणखी इन्स्ट्रुमेंटेशन, ही पण ब्रँच इन्स्ट्रुमेंटेशन आणि ऑटोमेशन सारखी ब्रँच ही पण येत्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करू शकते. काही ब्रँचेसमध्ये मेकॅट्रॉनिक्स सारखी एक ब्रँच आहे की मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटेशनल थिंग्स यांचं कॉम्बिनेशन असणारी अशा काही नवीन ब्रँचेसमध्ये विद्यार्थी जाऊ शकतात. किंवा डेटा सायन्स असेल, स्टॅटिस्टिक्स सारखी सेक्टर असेल, याही सेक्टरमध्ये खूप चांगल्या प्रकारे ऑपॉर्च्युनिटी सध्या डेव्हलप होत आहेत.
1: म्हणजे कोर ब्रँच ही आजही तिचं स्वतःचं अस्तित्व आणि महत्व टिकवून

0: आहे टिकवून आहे
1: आणि आपल्यासाठी जास्त सेफ बाजू असावी ती, कारण कुठल्या गोष्टीचं जर सॅच्युरेशन झालं तर तुम्हाला दुसऱ्या बाजूला वळण्यासाठी स्कोप हवा आहे.
0: अगदी अगदी. त्या पॉइंट ऑफ व्ह्यू इलेक्ट्रॉनिक्स हा सेगमेंट असा आहे की तुम्हाला हार्डवेअरचाही सपोर्ट देतो आणि दॅट इज मदर ऑफ कम्प्युटर इंजिनिअरिंग. आणि त्यामुळं जरी कम्प्युटर्सचा हा काळ अशाच पद्धतीनं ग्रोविंग राहिला, तो राहावा आणि तो राहणारच आहे, जरी राहिला तर इलेक्ट्रॉनिक्स सारख्या ब्रँचचे स्टुडंट्स त्या सेगमेंटमध्ये खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतात.
1: अगदीच आहे, अगदीच आहे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला आपली शाखा किंवा ब्रँच निवडायची आहे. आणि इंजिनिअरिंगमध्ये आपली स्वप्न भरपूर असतात, पण आपला कल कुठल्या बाजूला आहे महत्वाचं आहे. आणि यात अजून एक प्रश्न येतो की बऱ्याचदा मुलांना कॉलेजबद्दल सुद्धा अट्रॅक्शन असतं. कॉलेज आणि ब्रँच असा एक जे मधला सँडविच प्रकार जो मुलांचा होतो त्यात, की मला या कॉलेजमध्ये चांगली ब्रँच मिळते पण कॉलेज 6 नंबरचं आहे, आणि इकडे हे कॉलेज 2 नंबरचं आहे तर मला लोअर ब्रँच मिळते. तर ह्या प्रश्नाला कसं हँडल केलं पाहिजे आणि कुठल्या दृष्टीने आपण याच्याकडे सोल्युशन म्हणून पाहिलं पाहिजे?
0: आधी मी तुमचा कल हा जो विषय होता त्याच्यावरती येतो की नॉर्मली आता इन्फॉर्मेशन रिसोर्सेस इतके झालेले असतात, खूप सगळे कन्फ्युजन होतात, पण ऍक्च्युली आपलं स्वतःच काय इंटरेस्ट आहे आणि स्वतःचा कल कुठल्या साईडला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण या कोर ब्रांचेसमध्ये इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकल सारख्या ब्रांचचं कम्पॅरिझन केलं, ऍज अ 12th स्टुडंट माहिती नसतं पुढे काय आहे त्याचा कंटेंट. म्हणजे आता कम्प्युटर सायन्स किंवा आय टी सारख्या ब्रांचेस, ए आय सारख्या ब्रांचेस यांच्या तुलनेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचचा अभ्यासक्रम थोडासा डिफिकल्ट वाटणारच मुलांना, किंवा मेकॅनिकलही त्यापेक्षा थोडासा डिफिकल्ट. मग आपण सिलेक्ट करत असताना आपला कल यातून कसा डिसाइड करावा? की साधारणत जे 12th चे स्टुडंट आहेत, मी त्यांना सांगू इच्छितो की तुमचा फिजिक्स हा सब्जेक्ट तुम्ही जर स्टडी केलेला असेल, ज्यांना पार्ट 1 हा फिजिक्सचा सेक्शन खूप चांगल्या प्रकारे जमतो, एक्झॅक्टली तोच सगळा पार्ट पुढे कंटिन्यू जास्तीत जास्त वापरला जातो मेकॅनिकल सारख्या ब्रांचमध्ये. आणि ज्यांना फिजिक्स 2 सेमी कंडक्टर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम वगैरे हा सगळा सेगमेंट आहे, तो आहे तो इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स या प्रकारामध्ये. त्यामुळे ह्या आपण स्टडी केलेल्या सब्जेक्ट वरून सुद्धा आपण कम्पेअर करू शकतो की आपल्याला काय इझी आहे काय डिफिकल्ट आहे.
1: बरोबर. तर हे फार महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण करिअरच्या दृष्टीने ब्रँचची निवड करतो तेव्हा जर तुम्ही कम्प्युटर सायन्स सारख्या किंवा ए आय वगैरे अशा ज्या ब्रँचकडे आपण पाहतो तेव्हा त्यातल्या जॉब आणि त्यातली जी आपली बैठकी व्यवस्था असते, तुमची 12-12, 14 तास तुम्हाला एकत्र किंवा एकटं बसून ते सगळं काम करावं लागतं, तर त्याची तयारी लागते. तर आपली तेवढी कॉन्सन्ट्रेशन लेवल आहे का,
0: पेशन्स आहेत का, हा, आणि आपलं नेमकं पर्सनॅलिटी कशी आहे, फील्ड वर्कवरती जास्त काम करू शकतो, सिटिंग मध्ये जास्त काम करू शकतो, याही सगळ्या गोष्टींचा विचार होणं आवश्यक असतं.
1: म्हणजे जसं सिव्हिल झालं किंवा मेकॅनिकल झालं किंवा प्रोडक्शन झालं, इन्स्ट्रुमेंटल झालं, जिथे आपल्याला फिजिकली सगळी धावपळ करावी लागते, जिथं अभ्यास तर असतोच पण फिजिकली धावपळही भरपूर असते.
0: हाही एक सिव्हिल ब्रँच बद्दल थोडासा गैरसमज आहे की सिव्हिल ब्रँच मध्ये आता खूप सगळे बदल झालेले आहेत.
1: बरं.
0: पूर्वी जसं होतं की खूप सगळं फील्ड वर्क जास्त काम करावं लागतं किंवा मुलींना ते थोडस जास्त मुलींच्या दृष्टीने तो विचार केला जातो, आता तसं फार राहिलेलं नाहीये. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सुद्धा भरपूर मुली आणि विद्यार्थी असे असतात की त्यांना ऑफिसमध्ये बसून पण त्याचं वर्किंग करता येतं, त्यांचे जॉब प्रोफाईल ते काय सिलेक्ट करतात, त्याच्यामधलं त्यांचं स्पेशलायझेशन काय आहे, प्लॅनिंग सारखं स्पेशलायझेशन असेल, त्यांनाही खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट तर ऑल ओव्हर द वर्ल्ड कायमस्वरूपी होत राहणार आहे, त्यामुळे ह्या कोर ब्रांचेस ज्या आहेत ह्या कोर ब्रांचेसचा एक कॉन्स्टंट ग्राफ आहे.
1: बरं.
0: खूप अप नाही, खूप डाऊन नाही, पण एक कॉन्स्टंट रेशोमध्ये त्या चालत राहतात.
1: म्हणजे त्याच्यात व्हेरिएशन्स फार येत नाहीत, अप अँड डाऊन्स असे दिसत नाही,
0: अप अँड डाऊन दिसत नाही.
1: बरोबर. मग पुन्हा एकदा वळताना तेच की ब्रांच चांगली मी निवडावी का कॉलेज चांगलं निवडावं याबद्दल काय सांगेल?
0: आता याच्यामध्ये फर्स्ट थिंग की 2-3 कन्फ्युजन्स असतात. टॉप कॉलेज लोअर ब्रँच की लोअर कॉलेज टॉप ब्रँच? तर माझं म्हणणं असं असेल की एखाद्या लोअर लेवल कॉलेजला तुम्ही टॉपची म्हणजे तुम्हाला पाहिजे असणारी सीएसटी ब्रँच तुम्ही सिलेक्ट करण्यापेक्षा टॉप कॉलेजला थोडीशी ऍव्हरेज किंवा लोअर रेंजची ब्रँच सिलेक्ट करणं कधीही फायदेशीर आहे. त्याचं कारण मगाशी जसं मी सांगितलं की ब्रँच बॅरियर आता राहिलेला नाहीये, पण इन्स्टिट्यूट, तुमचं सराउंडिंग आणि तुम्हाला तिथलं मिळणारं पूर्ण जे नेटवर्क आणि ऍटमॉस्फिअर आहे

0: याच्यामधून तुमची जी होणारी डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट जास्त महत्वाची आहे. पहिले तुम्ही कुठल्याही ब्रँचचे असा, इतर ब्रँच मध्ये तुम्हाला स्विचिंग करणं खूप इझिली पॉसिबल आहे. जसं मेकॅनिकलच्या स्टुडंटला रोबोटिक्स ऑटोमेशन सारख्या सेगमेंट मध्ये आहे किंवा तेही आय टी मध्ये जाऊ शकतात. त्यामुळं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला चांगल्या प्रकारचं इन्स्टिट्यूट तुम्ही सिलेक्ट करणं. त्याचा आणखी एक बेनिफिट असा असतो की जे टॉप रेंज इन्स्टिट्यूट आहेत त्यामध्ये कॅम्पस प्लेसमेंटसाठी टॉप लेवलच्या इंडस्ट्रीज समोर येतात आणि मग तीही एक तुम्हाला मिळणारी चांगल्या प्रकारची ऑपॉर्च्युनिटी असते. आणि त्यामुळं टॉप कॉलेज लोअर ब्रँच हा प्रेफरन्स जास्त प्रमाणात ठेवावा असं मी सांगेन. यात शक्यतो चॉईसेस किंवा प्रेफरन्सेस येताना तीन स्टेजमध्ये आपण आपले चॉईसेस अरेंज करू शकतो. एक म्हणजे आपलं ड्रीम, सेकंड थिंग म्हणजे आपलं टार्गेट आणि थर्डिंग म्हणजे सेफ.
1: हो,
0: कारण ड्रीम खूप काही आहे परंतु तिथपर्यंत आपल्याला ते आपल्या पर्सेंटाईलनुसार कदाचित मिळेल किंवा नाही मिळेल.
1: बरोबर.
0: मग आपलं त्यातल्या त्यात ऍव्हरेज टार्गेट काय आहे, मग हे ऍव्हरेज टार्गेट. त्यामुळे प्रेफरन्सेस टाकत असताना आपण आपल्या पर्सेंटाईलपेक्षा किंवा मेरिट नंबरपेक्षा वरच्या रेंजचे पण काही पर्सेंटाईल प्रेफरन्सेस टाकावेत. आपल्या रेंजमधलेही काही टाकावेत आणि सेफ म्हणून काही प्रेफरन्सेस हे आपल्या खालच्या रेंजचे पण टाकावे.
1: म्हणजे मला जर 85% आले असतील तर मी 80% कॉलेजेसची सुरुवात करायला पाहिजे. ते मी 90% किंवा 95%
0: करू शकता.
1: बरोबर.
0: कारण खूप सगळे प्रेफरन्सेस देण्याची आपल्याला संधी असते. 300 प्रेफरन्सेस आपण देऊ शकतोय.
1: बरोबर. पण मी जर 85% असेल आणि मी अगदी 99 कॉलेज चूज केले तर तिथे मला लागण्याची संधी पण नाही.
0: प्रॅक्टिकली नाहीच. बऱ्याच वेळा असं पाहण्यात येतं की जसं तुम्ही म्हटलं की 85-80% स्टुडंट असतो आणि तो 99.9 ची पण प्रेफरन्सेस टाकतो. प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आणि त्यामुळे असे प्रेफरन्सेस टाकू नयेत. थोडस आपल्या पर्सेंटाईल पेक्षा 5-7% जास्त असणार टाकणं योग्य आहे.
1: अगदीच आहे. पुन्हा लिस्टवर सर, जेव्हा आपण हे कॉलेजची मेरिट लिस्ट टाकत असतो तर तेव्हा बऱ्याच जणांना असं वाटतं की 100-150 कॉलेज टाकले म्हणजे आपला कुठंतरी लागून जाईल. हा एक जो प्रकार आहे तर काय वाटतं की आपण मोजके आपल्या पर्सेंटाईलला पाहून जर आपण टाकले तर त्याच्यामध्ये जास्त चांगलं कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत का आपण एक 100-100 ऑप्शन्स दिलेच पाहिजेत असं काय आहे?
0: त्याच्यामध्ये एक तर रॅन्डमली 100-150 वगैरे ऑप्शन्स देणं हे तर पूर्णपणे चुकीचं आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, 4 राऊंड आहेत. पहिल्या राऊंडला काय करू आपण, ट्रायल मध्ये 150-200 ऑप्शन टाकून ते कुठल्याही क्रमाने टाकतात, त्याचा काहीही रेफरन्स ठेवत नाहीत. आणि मग त्या ट्रायल मध्ये होतं असं की ऍक्च्युअल सगळ्यात जास्त महत्वाचा असतो तो फर्स्ट राऊंड, कारण फर्स्ट राऊंड मध्ये सगळ्या सीट्स एम्प्टी आहेत आणि त्या सर्व सीट्ससाठी आपण फॉर्म भरतोय. त्या ठिकाणी आपण खूप काळजीपूर्वक फॉर्म भरणं गरजेचं असतं की रॅन्डमली कशीही आणि कितीही प्रेफरन्सेस टाकण्यापेक्षा आत्ता सांगितल्याच्या 3 लेवल आहेत, ड्रीम, टार्गेट अँड सेफ. यानुसार जर आपण टाकले की आपले पर्सेंटाईल किती आहे, आपल्याला कुठल्या ब्रांचेससाठी रिक्वायर आहे. बऱ्याच वेळा काय होतं की फर्स्ट राऊंड मध्ये आपल्याला काहीतरी मिळतं, नंतर असं वाटतं की अरे याच्यापेक्षा जे पाहिजे होतं ते खाली गेले, ती आपली अपॉर्च्युनिटी मिस होते.
1: हो.
0: आणि तो जो रिग्रेट असतो त्याला नंतर कमबॅक करण्यासाठी मग खूप अडचणी येतात. त्यामुळे फर्स्ट राऊंड हा सगळ्यात जास्त काळजीपूर्वक भरण्याचा आहे. आपले पर्सेंटाईल आणि आपली रिक्वायरमेंट याच्यानुसार खूप लिमिटेड म्हणजे खूप कमीच प्रेफरन्सेस द्यावेत असंही नाहीये. 100-120 पर्यंत तुम्ही प्रेफरन्सेस दिले तरी चालेल, पण ते विचारपूर्वक केलेले असावेत.
1: आणि तेव्हा आपल्याला कॉलेज पण निवडताना पाहावं लागतं आणि ब्रांचेस सुद्धा, म्हणजे एका कॉलेजमध्ये 6 ब्रांचेस आहेत तर मला मी मॅक्सिमम किती ब्रांच पर्यंत, खाली जर मला कम्प्युटर सायन्स पाहिजे पण तिथलं थोडं मेरिट हाय असेल तर मी आयटी पर्यंत येईल, आयटीच्या नंतर मी इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत जाईल, तर मला खाली किती ब्रांच पर्यंत खाली उतरायचंय हे सुद्धा पाहावं लागतं प्रत्येक, आणि तेवढे ऑप्शन्स त्या कॉलेजचे जातील आपले.
0: बरोबर बरोबर. म्हणजे एक कॉलेज आणि 5 ब्रांच म्हणजे आपले 5 प्रेफरन्सेस गेले.
1: तर याच्यामध्ये सर, आता समजा मला पहिल्या राऊंड मध्ये मिळालेलं आहे कुठलं कॉलेज आणि मला असं वाटलं की नाही मला अजून थोडंसं बेटर कॉलेजमध्ये चांगली ब्रांच अजून मिळू शकते का हे करायचं असेल, तर मग हे टप्पे कसे असतात? पहिला, दुसरा, म्हणजे कुणी कुणी शेवटच्या राऊंड पर्यंत कुणी जावं, अगदी स्पॉट राऊंड पर्यंत कुणी जावं असं तुम्हाला वाटतं?
0: फर्स्ट राऊंडचे जेव्हा आपण प्रेफरन्सेस भरतो ते प्रेफरन्सेस भरल्याच्या नंतर 1-2-3 दिवसांमध्ये त्याची अलॉटमेंट येते. नॉर्मली या अलॉटमेंट आपल्या प्रेफरन्स वाईज असतात, म्हणजे पहिला प्रेफरन्स आपला, दुसरा, तिसरा, चौथा या क्रमाने असतात. म्हणून मग अशी म्हटलं की प्रेफरन्स काळजीपूर्वक टाकावे लागतात. आता समजा आपल्याला 25 नंबरचा प्रेफरन्सची

0: एक्स वाय झेड कॉलेजची कुठली तरी एबीसी ब्रँच मिळाली आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला याच्यापेक्षा काहीतरी बेटर मिळावं अशी आपली इच्छा आहे. तर त्यासाठी आपला दोन ऑप्शन्स तिथे देतात, एक म्हणजे फ्रीज आणि दुसरं म्हणजे बेटरमेंट. तर फ्रीज म्हणजे तुम्हाला ती सीट मान्य आहे, तुम्ही तिथे ऍडमिशन घ्या, तुम्ही राऊंडच्या बाहेर.
1: अच्छा, फ्रीज केलं तर?
0: फ्रीज केलं तर तुम्ही ती सीट कन्फर्म केली. पण जर तुम्ही बेटरमेंट हे ऑप्शन चूज करताय तर त्यासाठी 1000 रुपीज नॉमिनल फीस ते फक्त चार्ज करतात. पण बेटरमेंटला जर आपण गेलो तर आपली ही सीट रिझर्व राहते आणि आपण पुढच्या राऊंडला जाऊ शकतो.
1: म्हणजे आपण रुमाल टाकून ठेवलेला
0: टाकून ठेवलेला असतो, अगदी बरोबर. बसमध्ये आपण तो रुमाल टाकून ठेवला आणि आपली सीट रिझर्व झाली. पण बऱ्याचदा काय होतं की ती सीट रिझर्व झाली मग सेकंड राऊंडला फॉर्म भरताना पुन्हा काही जण गडबड करतात आणि जे मिळालंय त्याच्यापेक्षा लोअर काहीतरी टाकतात. जर सेकंड राऊंडला तुम्हाला दुसरी सीट मिळाली तर पहिली सीट गेली आणि दुसरी सीट नाही मिळाली तर पहिली सीट तुमची सेफ आहे. म्हणजे एक विद्यार्थीला एकच सीट त्या ठिकाणी मिळणार आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळं फर्स्ट राऊंडला जर तुम्हाला एखादं सीट अलॉट झालेलं असेल तर सेकंड राऊंडसाठी बेटरमेंटला फॉर्म भरत असताना आणखी जास्त काळजी ही घ्यायची आहे की जे मिळालंय त्यापेक्षा बेटरच प्रेफरन्सेस टाकायचे.
1: हा, म्हणजे मला 26 नंबरचं मी भरलेल्या फॉर्म मध्ये कॉलेज लागलं असेल तर मी वरच्या 25 साठी विचार करावा आणि त्याच्या खालच्या कॉलेज गेलं तर डेफिनेटली मला सेकंड राऊंड मध्ये लोअर कॉलेजेस मिळणार.
0: अगदी अगदी बरोबर बरोबर.
1: तर विद्यार्थ्यांनी जेव्हा बेटरमेंटला जायचंय तेव्हा हा विचार नक्कीच लक्षात घ्यायला पाहिजे. बरं, बऱ्याचदा असं होतं की पहिल्या आणि दुसऱ्या राऊंड मध्ये तेच कॉलेज आपल्याला अलॉट होऊन जात, मग अशांनी तिसऱ्या राऊंड पर्यंत जावं कसं करावं, म्हणजे काय असतं ह्याची म्हणजे वेटिंग म्हणजे वाट पाहावी का जावं एखादं बघू म्हणून?
0: महत्वाचं म्हणजे की ज्यांना पेशन्सली असं वाटतंय की नाही काहीतरी चान्स मिळू शकतो अशांनीच फक्त वेट त्यामध्ये करावं. पण जर खूप काही चान्सेस वाटत नसतील तर त्याचे प्रॉब्लेम्स असे असतात की काही ठिकाणी हॉस्टेल इंटेकचे प्रॉब्लेम असतात विशेषतः मुलींसाठी.
1: बरोबर.
0: मुलांना हॉस्टेल अलॉट नाही झालं तर ते इतर ठिकाणी त्यांचा जाऊ करू शकतात. पण जे आपल्याला सीट मिळालेलं आहे मग त्यांचे हॉस्टेल इंटेक किती आहे, तिथे फॅसिलिटीज अवेलेबिलिटी किती आहे, ती जर भरपूर प्रमाणात असतील तर बिनधास्त तुम्ही तिसऱ्या चौथ्या राऊंड पर्यंत जा.
1: स्पॉट राऊंडचे फायदे आणि तोटे काय सांगता येईल?
0: स्पॉट राऊंड म्हणजे
1: लॉटरी
0: लॉटरीज आहे म्हणजे मिळालं तर खूप चांगलं काहीतरी मिळून जातं अनएक्सपेक्टेडली. अदरवाइज जे मिळेल त्याच्यावरती समाधान मानावं लागतं. म्हणजे ज्यांचे रिस्क टेकिंग अबिलिटी आहे की नाही मला जर जे काही मिळेल ते मला घ्यायची तयारी आहे असं ज्यांचा माइंडसेट आहे त्यांनी स्पॉट राऊंड वरती काम करावं. अदरवाइज या पहिल्या चार प्रोसेस मधूनच आपली ऍडमिशन प्रोसेस पूर्ण करून घ्यावी.
1: बरोबर. सर, आता जेव्हा कॉलेज निवडीची वेळ येते किंवा आपण लिस्ट करतानाही पाहतो तर मग ते गव्हर्नमेंट आहे किंवा गव्हर्नमेंट एडेड आहे, प्रायव्हेट आहे, डीम्ड युनिव्हर्सिटी आहे, तर याची निवड करताना आपली क्लॅरिटी किती हवी आहे?
0: कॉलेज निवडत असताना शक्यतो आपले प्रेफरन्सेस अशा प्रकारे पाहिजेत, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटला सगळ्यात जास्त आधी प्रेफरन्स द्यावा, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटला आधी प्रेफरन्स द्यावा. गव्हर्नमेंट ऑटोनॉमस असेल तर बेस्ट, जसं सीयूपी सारखं कॉलेज आहे गव्हर्नमेंट पण आहे ऑटोनॉमस पण. ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटचा बेनिफिट हा असतो की ते त्यांचा करिक्युलम ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ मार्केट कंटिन्युअसली चेंज करत असतं आणि त्यामुळं त्या ठिकाणचे स्टुडंट्स हे अपडेटेड राहतात स्ट्रॉंगली आणि त्यामुळं आपले प्रेफरन्सेस हे ऑटोनॉमस कॉलेजला जास्तीत जास्त राहणं गरजेचं आहे.
1: बरं, तर या सगळ्या माहितीचा आपण फायदा करून घेऊया आणि आपल्या ऍडमिशन प्रोसेसला अगदी सकारात्मक सामोरं जाऊया. नक्कीच. सर, तुमचा हा जो सल्ला आहे, हे जे मार्गदर्शन आहे, विद्यार्थ्यांसाठी खूप मार्गदर्शक असणार आहे ज्यांना इंजिनिअरिंगकडे जायची इच्छा आहे. सर, तुम्ही आमच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात आलात आणि छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींतर्फे तुमचे आभार, धन्यवाद. तेव्हा मित्रमैत्रिणींनो, आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात आता इथेच थांबूया. मी सुप्रभा जोशी पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे येत्या गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तोपर्यंत बाय. कॉलेज कॅम्पस.

0: आत्ताच आपण कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम ऐकला. आजच्या कार्यक्रमात इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंडला सामोरं जाताना याविषयी प्राध्यापक सुनील जोशी यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. निवेदन सुप्रभा जोशी यांचं होतं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला.
1: भगिनींसाठी हक्काचं व्यासपीठ कार्यक्रम महिला विश्व. सौंदर्य आरोग्य माहिती मनोरंजन कार्यक्रम महिला विश्व. महिला सशक्तीकरण उद्योग मार्गदर्शन कार्यक्रम महिला विश्व. महिला विश्व मैत्रिणींचा हा आवडता कार्यक्रम दिनांक 1 जून पासून आता नवीन वेळे तेव्हा अवश्य ऐका. महिला विश्व दर शुक्रवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर.
0: अहो राव, तुमच्यासाठी काही विशेष, तुमच्यासाठी काही खास. आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण रसिकांसाठी खास. आपण ऐकताय आमची प्रातःकालीन प्रसारण सभा. आता सकाळचे ठीक 11 आहेत. यानंतर प्रसारण गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचं.

तेव्हा सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात अगदी मनापासून खूप खूप स्वागत. मी आपला रेडिओ मित्र विजय पारगावकर आजच्या कार्यक्रमाचं खास रसिक हो आपल्या मैफिलीत आणि सदाबहार गाणी सुद्धा. तेव्हा एक एक गाणं अगदी एन्जॉय करायचंय, मस्त एन्जॉय करायचंय, गाणं ऐकायचंय आणि आम्हाला सुद्धा या ठिकाणाहून एक उत्साह आहे आणि नवनवी अशी गाणी आम्ही खास आपल्यासाठी निवडलीत आजच्या कार्यक्रमातनं. तेव्हा खूप खूप स्वागत. ऊन जरा जास्तच आहे आज, कशी अंगाची लाही लाही होते. किती वेळ झालं उन्हातनं थकून आलो, आधी म्हटलं पाणी प्यावं, इकडे तिकडे शोधलं पाण्याची बॉटल सुद्धा लवकर सापडेना. बापरे, दमलो बुवा एकदाचा. असं म्हणत म्हणत मान्सूनचं आगमन झालं हो ना मंडळी. आणि मान्सूनच्या आगमनानंतर पावसानं थोडी बहुत हजेरी आपल्या जिल्ह्यामध्ये, आसपासच्या जिल्ह्यामध्ये हजेरी लावली आणि परत एकदा आपली उत्सुकता माफ करा, आणि परत एकदा आपली उत्सुकता पावसाची प्रतीक्षा थोडीशी बाजूला राहिली आणि आता परत एकदा कालपासून पावसाचं आपल्याकडे आगमन झालंय. तेव्हा मंडळी आजच्या कार्यक्रमात सुरुवात एका अशाच गाण्यानं ऐकूयात.

0: तर मंडळी, या लोकप्रिय अशा गाण्यानं आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात. आणि मग हे गाणं सुरू आहे आणि मग बाहेर छानसा पाऊस पडतोय. तर किती समय असू शकता ना? हो मंडळी, आपल्याला अनेकदा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा याचं प्रत्यंतर येतं. मग मनात नसताना सुद्धा कुठेतरी भूकंप होतोय. यंदा अल्निनोच्या प्रभावानं पाऊस कमी असल्याचे संकेत आपल्याला मिळाले आणि त्यामुळं सगळ्यांची झोप उडाली. महाराष्ट्रात काही ठिकाणी थोडाफार पाऊस सुरू झालाय, पण अद्याप मान्सूननं महाराष्ट्र व्यापलेला नाही. आता सध्या हवामान खात्यानं नुकतंच येत्या 4 ते 5 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. पाऊस वेळेवर यावा म्हणून आपण सर्वच प्रार्थना करतो. दरवर्षीसारखा यंदाही भरपूर पाऊस यावा, नद्या दुथडी भरून वाहाव्यात, धरणे भरावीत, शेतात पिकं डोलावीत, शेतीत भरघोस उत्पादन व्हावं, ही धरणी सुजलाम सुफलाम हिरवीगार व्हावी असंच आपल्या सर्वांना मनोमन वाटतं. आणि त्या हिरव्यागार शालूवर धरणीवर या पाखरांनीही आपला चिवचिवाट, आपली किलबिलाट सुरू ठेवावी आणि त्याचं सुंदर दृश्य आपण पाहावं असंच आपल्याला वाटतं, हो ना?
1: ऊपर वाले ने अपनी मोहब्बत के सदके में हम सब के लिए ये धरती बनाई थी.
2: मैं इसके पानी से अपने

0: सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात हे गीत रिफ्युजी चित्रपटातलं. ही वाटचाल गाता रही मेरा दिल या कार्यक्रमाची अर्थातच आपला रेडिओ मित्र विजय पारगावकर यांच्या समवेत. कार्यक्रमात एक अल्पविराम.
1: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01. तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला.
0: तर मंडळी परत एकदा स्वागत आजच्या गाता रही मेरा दिल या कार्यक्रमात. आपण आज पावसावर बोलतोय. पाऊस वेळेवर यावा म्हणून सगळेच आपण प्रार्थना करत आहोत आणि मग दरवर्षी सारखा या वर्षी सुद्धा पाऊस यावा. नद्या दुथडी भरून वाहाव्यात, धरणं भरावीत, शेतात मस्त पिकं डोलावीत, शेतीत भरघोस उत्पादन व्हावं, सुजलाम सुफलाम अशी ही धरणी व्हावी आणि या हिरव्या गार धरणीवर पशुपक्ष्यांनीही आपला किलबिलाट आपली चिवचिवाट सुरू ठेवावी. मानवच नाही तर पशुपक्षी यांची समृद्धतेची संपन्नतेची संतृप्ततेची गाणी सुद्धा आपल्याला ऐकू यावेत. सर्वत्र आनंदी आनंद व्हावा आणि म्हणूनच लहान थोर सगळेच आपण प्रार्थना करतोय. या प्रार्थनेला नक्कीच यश येणार आणि या वर्षी सुद्धा चांगला पाऊस पडणार. चला आपण प्रतीक्षा करूयात.

0: जरा
1: हॅलो वेळ बरोबर ओळखलं. डिअर लिसनर्स, ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय तो हॅलो गीतमाला आपण पुन्हा सुरू करतोय. हा कार्यक्रम पुन्हा सुरू होतोय. तुम्हाला डायल करायचा आहे आमचा हा नंबर 0242 49 59 01. कधी अहो सांगते ना, सोमवार आणि शुक्रवार सकाळी 11 ते 11:30 या वेळेत मराठी गीतांवर आधारित हॅलो गीतमालासाठी ध्वनिमुद्रण शुक्रवारी आणि प्रसारण शनिवारी. हिंदी गीतांवर आधारित हॅलो गीतमाला ध्वनिमुद्रण सोमवारी, प्रसारण मंगळवारी. मंगळवार आणि शनिवार ऐकायला विसरू नका सकाळी 10 ते 10:30 या वेळेत. आणि हो, फोन करायलाही. पुन्हा एकदा श्रोत्यांशी संवाद, तुमच्या आवडीचा फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 0242 49 59 01.

संदेश आता आपण ऐकलात. स्वागत परत एकदा गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमासह आपण आहात. रसिक हो, मनुष्य जन्म हा जोडीदारावर प्रेम करण्यासाठी, त्यासाठी त्याग करण्यासाठीच आहे. पण तुमचं प्रामाणिक प्रेम हे समोरच्याला कळेलच असं नाही. नेहमी समज गैरसमज होत राहतात. आपण जीव तोडून केलेलं प्रेम जेव्हा समजूनच घेतलं जात नाही याचा मात्र विषाद वाटतो. का भाव असं, का आपलं पटलं नसेल, अशा अनेक मनात शंका कुशंका. मग डोळ्यासमोर सगळा जीवनपट उलगडतो. एक एक प्रसंग आठवतो. माझच बरोबर होत, माझच बरोबर होत म्हणणं म्हणजे स्वतःशी केलेली प्रतारणाच. मी तिला पूर्ण न्याय देऊ शकलो नाही. घरात कुटुंबातील सर्वांना न्याय देताना तिच्या इच्छा आकांक्षा आवडीनिवडी याकडे दुर्लक्ष केलं तर घरात दोन पिढ्यातील अंतरामुळं अनेकदा मतभेद झाले. कधी तिची बाजू घेतली नाही, समर्थनही केलं नाही. रूढी परंपराचा अट्टहास तर मलाही अर्थशून्य वाटायचा. मी नेहमीच इतरांचंच म्हणणं योग्य ठरवत त्यांचं कौतुक करायचो. प्रत्येक बाबतीत त्यांचीच बाजू घ्यायची. तिला आपली उपेक्षा होते असं वाटायचं. आणि मग यातूनच समज गैरसमजातून आपलंही वागणं बदलायचं. दुजाभाव करण्याचा स्वभाव माझा नव्हता. पण नकळत तिच्यावर अन्याय झाला आणि ती सोडून गेली.

मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो। मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात।

समाप्त होत आहे. मी आपला रेडिओ मित्र विजय पारगावकर आपला सर्वांचा या कार्यक्रमातून निरोप घेतो. ही सर्वच गाणी आपल्याला नक्कीच आवडली असणार आणि आपण ती एन्जॉय केली असणार यात आम्हाला शंका नाही. चला तर मग परत याच कार्यक्रमात भेटूयात. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बेर केंद्राने प्रसारित केला. माहिती ज्ञान आणि मनोरंजनाचं पर्व आकाशवाणी बेर केंद्र आता दुपारचे 11:45 होत आहे. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत. रसिक हो, मराठी संगीत रंगभूमीनं संपूर्ण देशाला जोडलंय. महाराष्ट्र गुजरात गोव्यातील नाटक कंपन्यांची नाटकं देशभर गाजत, नाट्यसंगीत घरोघर लोकप्रिय होतं. गोव्यानं संगीत रंगभूमीला दिग्गज कलावंत दिले, असेच सावकार घराणं. पंडित प्रसाद सावकार, जन्म बडोदा, प्रख्यात गोमंतकीय गायक, नट, रंगदेवता, उपाधी प्राप्त रघुवीर यांचे ते सुपुत्र. वडिलांनी त्यांची नाटक कंपनी गोव्यात आणली म्हणून प्रसाद हे सुद्धा गोव्यात आले. तेव्हा गोव्यात प्रत्येक मंदिरात उत्सव होत असत. 3,500 नाटकाचे प्रयोग होत. पुढे ते महाराष्ट्रातही आले. प्रसाद यांनी गायक नट प्रसाद यांना गायक नट व्हायचं जीवनध्येय निश्चित केलं होतं. घरीच गायन अभिनय संस्कार झाले. ध्येयपूर्ती करत संगीत रंगभूमीला नवसंजीवनी मिळवून दिली. संगीत रंगभूमी श्रीमंत करणारे सावकार प्रसाद सावकार, आज त्यांचं निधन झालं. पण त्यांचा सांगीतिक प्रवास, संगीत नाटकातील गायलेली गाणी आणि तो अभिनय आजही आपल्यातच आहे. प्रसाद सावकार यांना मिश्र संगीताच्या कार्यक्रमातून भावपूर्ण श्रद्धांजली.

0: पंडित प्रसाद सावकार यांच्या स्वरातलं हे नाट्यपद जय जय गौरी शंकर या नाटकातलं। कार्यक्रमात यानंतरचं गाणं ऐकण्यापूर्वी जाहिरात संदेश।
1: बदला बदला सवय बदला,
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला, आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात रंजना शिंदे यांच्या स्वरातील हे लोकगीत आता आपण ऐकलं आणि आता कार्यक्रमाचा समारोप एका भावगीतानं.

शांताराम मांगावकरांचं गीत आता आपण ऐकलं, गायलं अजित कडकडे यांनी, तर संगीत अशोक पत्की यांचं. मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. दुपारचे 12 वाजतात. 12 ते 1 वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून 1 वाजल्यापासून विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण क्रमशः सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी राखी पाटील आपलं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमातून आपण नेहमीच दिनविशेषावर प्रकाश टाकत असतो. आजचा दिवस असाच महत्वाचा आहे. जागतिक शाश्वत गॅस्ट्रॉनॉमी दिवस दरवर्षी 18 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. मैत्रिणींनो, दरवर्षी जगभरात आणि भारतात कितीतरी टन अन्न वाया जातं. हा दिवस अन्नाची नासाडी थांबवण्याबाबत जनजागृती करतो. गॅस्ट्रॉनॉमी हा कोणत्याही विशिष्ट प्रदेशातील संस्कृती आणि स्वयंपाक कलेचा आरसाच आहे आणि स्थानिक खाद्य संस्कृती टिकवून ठेवण्यास हा दिवस प्रोत्साहन देतो. मैत्रिणींनो, आपण जे अन्न खातो ते कुठून येतं, कसं येतं, ते कसं पिकवलं जातं आणि आपल्या ताटापर्यंत कसं हे पोहोचतं हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. आणि या संपूर्ण प्रक्रियेत पर्यावरणाचाही समतोल राखणं महत्वाचं ठरतं. मैत्रिणींनो, आपण आपल्या परीनं या दिवसानिमित्त हातभार लावू शकतो. जसं की गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य खरेदी करू नये, अन्न उरल्यास गरजू व्यक्तीला देणं, आपल्या भागात पिकवल्या जाणाऱ्या भाज्या आणि फळांना प्राधान्य देणं, अशा बाबी विचारात घेतल्या तर नक्कीच हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश पूर्ण होईल, हो ना? चला मैत्रिणींनो, वळूया आता आपल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, या तंत्रज्ञानाच्या युगात दैनंदिन व्यवहार करणं सोपं झालेलं आहे. अनेक बँकेचे व्यवहार आपण आपल्या मोबाईलने देखील सहज करू शकतो. हे व्यवहार करताना त्याबाबत माहिती मात्र आपल्याला असायला हवी. एखादा व्यवहार करण्यापूर्वी त्याबाबतचे कोणते मुद्दे लक्षात घ्यायला हवेत, किती कसं सजग राहायला हवं याबाबत प्रकाश टाकते आपली जागर आर्थिक साक्षरतेचा ही मालिका. आज एक महत्वपूर्ण विषयावर आपण जाणून घेणार आहोत. विषय आहे गृहकर्ज घेण्यापूर्वी. आणि याविषयी मार्गदर्शन लाभणार आहे CA मानसी भालेराव यांचं. त्यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील यांनी. ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत आपलं मनापासून स्वागत. या मालिकेअंतर्गत या विषयाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आज देखील असाच एक महत्वपूर्ण विषय आपण चर्चेला घेतला आहे. विषय आहे गृहकर्ज घेण्यापूर्वी. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेला आहे सीए मानसी भालेराव यांना. मानसीताई अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. बऱ्याच वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. गृहकर्ज घेण्यापूर्वी काय गोष्टी महत्वाच्या आहेत ते आपल्याला सविस्तर सांगतील. स्वागत करूया. नमस्कार मानसीताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मानसीताई, प्रत्येकाचं स्वप्न असतं की छोटंसं का होईना स्वतःचं घर असावं. कारण भाड्याच्या घरात राहणं म्हणजे दर महिना भाडं देणं आहे. अनेक लोक विचार करतात की भाड्यात पैसा देण्याऐवजी आपण स्वतःचं घर घ्यावं. पण तेच, घर घेण्यासाठी आजकाल किमती पण वाढत चाललेल्या आहेत. मुद्दा हा आहे की पैसे कुठून आणायचे. मग आपण गृहकर्ज घेऊनही घर घेऊ शकतो. आता हे गृहकर्ज कशा पद्धतीने घ्यावं, गृहकर्ज कोण घेऊ शकतं?
1: बर, सर्वप्रथम तर गृहकर्ज हे सगळेजण घेऊ शकतात. इंडिव्हिज्युअल मध्ये जसं आपण म्हणतो फर्मच्या नावावर पण गृहकर्ज घेऊ शकतो. पण फर्म किंवा कंपनीच्या नावावर जर घर घ्यायचं म्हटलं तर बँकेमध्ये दोन कॅटेगरी असतात, एक रेसिडेन्शियल गृहकर्ज आणि कमर्शियल.
0: बरं,
1: तर जर आपण बिझनेसच्या एंटिटीच्या नावावर घेतो आहे तर ते कमर्शियल गृहकर्जात जनरली घेतल्या जातं. आज आपण माझ्या हिशोबाने आपण रेसिडेन्शियल म्हणजे इंडिव्हिज्युअल लोकांसाठी जे गृहकर्ज घेतल्या जातं,
0: बरं,
1: त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
0: बरोबर. गृहकर्जाचे प्रकार कोणते आहेत?
1: गृहकर्जाचे भरपूर प्रकार आहे. पहिला प्रकार आपण जो मोस्टली यूज होतो तो आहे नवीन घर घेण्यासाठीचं गृहकर्ज. नवीन घर घेण्यातही दोन प्रकार राहू शकतात. एक रेडी टू मूव्ह घर आहे, म्हणजे जे कम्प्लिटेड आहे पूर्ण बांधकाम करून, तर त्यासाठी घेतलेलं गृहकर्ज.
0: बरं.
1: दुसरा प्रकार यातलाच असू शकतो की आपण अंडर कन्स्ट्रक्शन जर घर घेणार आहे, खूप

0: जाणून घेऊया.
1: बरोबर. गृहकर्जाचे प्रकार कोणते आहेत?
0: गृहकर्जाचे भरपूर प्रकार आहे. पहिला प्रकार आपण जो मोस्टली यूज होतो तो आहे नवीन घर घेण्यासाठीचं गृहकर्ज. नवीन घर घेण्यातही दोन प्रकार राहू शकतात. एक रेडी टू मूव्ह घर आहे, म्हणजे जे कम्प्लिटेड आहे पूर्ण बांधकाम करून, तर त्यासाठी घेतलेलं गृहकर्ज.
1: बरं.
0: दुसरा प्रकार यातलाच असू शकतो की आपण अंडर कन्स्ट्रक्शन जर घर घेणार आहे. खूप लोक या ऑप्शनचा पण विचार करतात की सध्या एवढे पैसे एकदम गुंतवण्यापेक्षा जी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे ती घेऊया.
1: बरं.
0: तर ते एक प्रकारचं गृहकर्ज आहे. तिसरं गृहकर्ज म्हणजे घराच्या नूतनीकरणासाठी घेतलेलं, जे आपण म्हणतो घर तर आहे माझं पण आता मला रिनोव्हेशन करायचं आहे काही वर्षांनंतर, तर त्यासाठी पण गृहकर्ज मिळतं. आणि अजून एक म्हणजे प्लॉट पण घ्यायचा आहे प्लस त्याच्यावर मला स्वतःचं घर बांधायचं आहे.
1: बरं.
0: तर त्याला प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन असं गृहकर्ज म्हणतो आपण.
1: गृहकर्जाचे हे प्रकार झाले. पुढे यावर चर्चा करूया. आता नवीन नोकरी असते खास करून युवा पिढींची आणि बचतही म्हणाव तेवढी नसते, भाड्यात पैसे द्यायचे नसतात त्यांना.
0: बरोबर.
1: अशा वेळी या लोकांनी गृहकर्ज घेताना कशी काळजी घ्यायला हवी किंवा कोणते मुद्दे लक्षात घेणं गरजेचं ठरेल?
0: नवीन पिढीच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा म्हटलं तर सर्वप्रथम त्यांनी हे अनालिसिस करायला हवं की खरंच स्वतःचं घर घेण्याची आवश्यकता आहे का.
1: बरं.
0: ऍट प्रेझेंट, कारण की आपल्या समाजात आपण जर म्हटलं तर स्वतःचं घर घेणं ही एक इमोशनल बाब पण आहे.
1: हो.
0: की स्वतःचं घर असावं, जे पिढ्यानपिढ्या आपल्याला शिकवलं जातं की एक घर स्वतःचं असावं, पण ते घर असं नको की त्याच्यामुळे आपला फायनान्शियल स्ट्रेस वाढेल किंवा काही, तर ते एक अनालिसिस म्हणजे इमोशनल डिसिजन न घेता एक प्रॅक्टिकल डिसिजन घ्यावं. घर घेण्याचं डिसिजन घेण्याआधी पहिले तर आपल्याला हा रेशो असतो की अंदाजे 20% अमाऊंट आपल्याला डाऊन पेमेंट मध्ये टाकायची असते.
1: हो.
0: तेवढे आपले सेव्हिंग झाले आहेत का. रॅदर दॅन 20% जास्त सेव्हिंग हवे, आणि मग आपण हे डिसिजन घ्यायला पाहिजे की भाड्याच्या घरात राहणं कंटिन्यू करायचं आहे की स्वतःचं घर घ्यायचं आहे.
1: बरं.
0: कारण नवीन पिढीने हा विचार करायला हवा की आज आपण हा टेंटेटिव्ह वरवरचा विचार करतो की अरे मी तर 20-25 हजार रुपये भाडं भरतोच आहे, मग मी ईएमआय का नाही भरावं स्वतःच. पण जर खरंच गरज नसेल आणि गोष्टी मॅनेज होत असतील तर फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून मी असं म्हणेल की डाऊन पेमेंटची जेवढी मोठी अमाऊंट तुमची घरात एकरकमी इन्व्हेस्ट होणार ती ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट तुमची लॉस, एक तुम्ही जर चुकीचं डिसिजन चुकीच्या वेळी घर घेण्याचं डिसिजन घेतलं तर ती होऊ शकते.
1: बरं.
0: तर त्यामुळे पहिले तर ते अनालिसिस करायला पाहिजे. आणि जर इफ देअर इज अ नीड ऑर वॉन्ट तर मग डेफिनेटली स्वतःचं घर घेण्यासाठी काही पहिले तर बजेट ठरवायला हवं त्यांनी.
1: बरं.
0: तर बजेट कसं ठरवावं हा पण एक विषय आहे. तर त्याच्यासाठी काही बेसिक रूल्स आहे जे आमच्या हिशोबाने आमच्या अभ्यासाच्या हिशोबाने आपण लक्षात घ्यायला हव्या. 5-20-40 असं आम्ही त्याला रूल म्हणतो. तर 5 म्हणजे आपलं जे अॅन्युअल इन्कम आहे, तर अॅन्युअल इन्कम तुम्ही स्वतःचं एकट्याचं पण कन्सिडर करू शकता, पण आजकालच्या पिढीमध्ये दोघंही जण कमावते असतात तर दोघांचं पण अॅन्युअल इन्कम तुम्ही कन्सिडर करू शकता. त्याच्या अंदाजे 5 टाइम्सपेक्षा जास्ती किमतीचं तुम्ही लोन घ्यायला नको.
1: बरं.
0: म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा अॅन्युअल इन्कम जर 20 लाख रुपये आहे तर माझी मॅक्सिमम लिमिट 1 कोटीची पाहिजे.
1: बरं.
0: बजेट असं ठरवायला पाहिजे. त्याच्यानंतर 20 हा रूल म्हणजे गृहकर्जाचं टेन्युअर असतं. जनरली अंदाजे 5 वर्ष ते 25 ते 30 वर्ष हे तुमच्या जो कोणी व्यक्ती गृहकर्ज घेणार आहे त्याच्या वयावर पण अवलंबून असतं. तर 5 वर्ष ते 30 वर्ष असा कालावधीमध्ये पण बँका आपल्याला गृहकर्ज देतात, तर अंदाजे 20 वर्षाच्या वरचं टेन्युअर आपण नाही घ्यायला पाहिजे. आणि 40 म्हणजे तुमचं जे मंथली इन्कम आहे, जी सॅलरी म्हणा किंवा जे इन्कम बिझनेसवाल्यांचं तुमच्या हातात येतं, त्याच्या 40% वर तुमचं ईएमआय नको.
1: बरं.
0: हा रूल आहे, थंब रूल.
1: बरं.
0: तर हे गणित बसवून तुम्ही पहिले तर बजेट ठरवायला हवं की मला किती रुपयाचं घर घ्यायचं आहे, आणि मगच नवीन पिढीने पुढे जायला हवं.
1: बरोबर. कारण नवीन पिढीची स्वप्न जरा पुढची
0: वेगळी आहेत.
1: वेगळी असतात. मी करून घेईल, मी करू शकतो या भावनेत न जाता आर्थिक बजेट आधी ठरवावं, आणि सांगितलेले मुद्दे आहेत त्याचाही पहिले विचार करणं गरजेचं आहे. भावनेच्या भरात वाहून न जाता.
0: बरोबर.
1: याच बाबतीतला एक प्रश्न आहे की सिबिल म्हणजे काय, क्रेडिट

0: कोर म्हणजे काय आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
1: बऱ्याच जणांना गृहकर्ज घेताना सगळ्यात पहिले आपण जेव्हा बँकेकडे जातो किंवा कोणत्याही संस्थेकडे जातो गृहकर्ज घेण्यासाठी किंवा मी तर म्हणेल कोणत्याही प्रकारचं कर्ज घेण्यासाठी हा सिबिल स्कोर महत्वाचा आहे.
0: बरं,
1: सिबिल म्हणजे क्रेडिट ब्युरोद्वारे आपला राखला जाणारा स्कोर, तर हा प्रत्येक बँक पडताळून पाहते. सिबिल स्कोरवरून तुमची रिपेमेंटची शिस्त बँक अनालाइज करते. तुम्ही पूर्वी घेतलेले कर्ज त्याच्यात दिसतात, त्याचं रिपेमेंट तुम्ही कसं केलं आहे, त्याच्यात काही डिफॉल्ट आहे का, किंवा इव्हन याच्यात क्रेडिट कार्डनी केलेले खर्च, क्रेडिट कार्डचं रिपेमेंट, असे सगळे मुद्दे बँकेला दिसतात. तर अंदाजे 750 वर जो सिबिल स्कोर असतो तो आपण उत्तम मानतो.
0: बरं,
1: तर याच्या कॅटेगरी आहे 750 वर म्हणजे अति उत्तम स्कोर, 700 ते 750 म्हणजे चांगला स्कोर, त्याच्यानंतर 650 ते 699 मध्यम, आणि त्याच्या खाली जो स्कोर असतो तो चांगला नाही मानत आपण.
0: बरं,
1: तर याचा परिणाम असा होऊ शकतो की जर कमी स्कोर असेल तर बँक तुम्हाला जास्ती व्याजदर भरायला म्हणेल. म्हणजे अंदाजे जर एक नॉर्मल बॉरोअर साठी 7.5% जर व्याजदर आहे गृहकर्जाचा तर तुम्हाला बँक म्हणेल 8% आम्ही तुम्हाला देऊ.
0: बरं,
1: तुम्ही याच्यावरच ऍक्सेप्ट करा. किंवा काही बँका कर्ज सरळ नाकारू पण शकतात, कारण की सिबिल स्कोरवरून तुमचं कपॅसिटी असते किंवा तुमची नियत कळते की तुम्ही डिफॉल्ट करताय का लोन भरताना. एक EMI भरताय, दोन नाही भरताय, परत एक भरताय, अशा काही इरेग्युलॅरिटी आहेत का.
0: बरं,
1: याचं अंदाज बांधून देणारा स्कोर म्हणजे सिबिल स्कोर.
0: सिबिल म्हणजे नेमकं काय हे आता आम्ही जाणून घेतलंय. मानसीताई, गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी सिबिल कसा सुधारावा?
1: ठीक आहे, हा खूपच चांगला प्रश्न आहे. सर्वप्रथम तर एक अजून याच्यात गोष्ट मला सांगायची आहे की वारंवार सिबिल इन्क्वायरी केल्याने सुद्धा आपला स्कोर कमी होतो.
0: बरं,
1: तर जेव्हा तुमचं फायनल डिसिजन आहे की तुम्ही कर्ज घ्यायला जाणार तेव्हाच तुम्ही सिबिलची इन्क्वायरी टाकायला पाहिजे. किंवा मल्टिपल बँकांकडे एकत्र तुम्ही जर इन्क्वायरी केली तरी पण सिबिल स्कोर थोडासा कमी होतो. तर आता एक आपण हे करू शकतो की आपण स्वतः इन्क्वायरी केली आणि आपल्याला जर लक्षात आलं की आपला सिबिल स्कोर थोडा कमी आहे तर पहिले तर त्या स्कोरचा अभ्यास करणे, त्याच्यात काय त्रुटी आहे या जाणून त्याच्यावर ऍक्शन घेणे.
0: बरं,
1: उदाहरणार्थ अशा केसेस होतात की माझ्याजवळ समजा एखादं क्रेडिट कार्ड आहे, मी त्याचे पैसे भरले होते हे मला माहिती आहे, माझ्याकडे प्रूफ पण आहे, पण काही टेक्निकल गोष्टींमुळे म्हणा किंवा बँकेकडून किंवा क्रेडिट कार्डची जी कंपनी असते त्यांनी गव्हर्नमेंटकडे प्रॉपर रिपोर्टिंग न केल्याने जर हा डिफॉल्ट आला असेल तर मला त्यांच्याकडे जाऊन ते सुधारून घेणे हे माझं काम आहे, त्यांनी सिबिल इम्प्रूव्ह होतो. दुसरा मुद्दा म्हणजे जेव्हा क्रेडिट कार्डचं EMI ड्यू आहे, आपल्याला माहिती आहे की हे आहे, तर फुल अँड फायनल सेटलमेंट किंवा ते माफच करून द्या अशा याच्यात जर ते सेटलमेंट झालं त्यांनी पण सिबिल स्कोर खराब होतो.
0: बरं,
1: तर ही गोष्ट अवॉइड करणे जितकं आपल्याला शक्य असेल तेवढं. दुसरं तेच आहे की जुनं कुठलं माझं लोन असेल तर त्याचं EMI रेग्युलरली भरणे, यांनी स्कोर इम्प्रूव्ह होतो. अगदी 20-30 पॉइंटनी सुद्धा जर सिबिल स्कोर आपला वाढला तर व्याज दरात खूप फरक पडतो.
0: बरोबर, आता आपण आर्थिक बजेटनुसारही गृहकर्जासाठी अर्ज कसा करावा ही पण आपण गोष्ट जाणून घेतली.
1: बरं,
0: सिबिल म्हणजे काय, कसा तो सुधारायला हवा याही बाबतीत जाणून घेतलं. आता गृहकर्जासाठी आपल्याला बँक निवडायची आहे, अर्ज करायचा आहे बँकेत जाऊन, तर बँकेची निवड कशी करायची
1: हा महत्वाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊ की बँकांचे प्रकार. तर एक राष्ट्रीयकृत बँका म्हणजे नॅशनलाइज बँक, दुसरा आहे प्रायव्हेट बँक म्हणजे खाजगी बँक, आणि तिसरा प्रकार जो आपण म्हणू शकतो तर NBFC किंवा HFC म्हणतो म्हणजे हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन. या तीन प्रकारात मेजरली गृहकर्जासाठी आपण कॅटेगरीज करू शकतो. तर प्रत्येक बँकेचे आपले आपले पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स आहे. जर तुम्ही नॅशनलाइज बँकेकडे गेला तर व्याजदर कमी असतो, प्रायव्हेटमध्ये थोडा जास्ती असतो, आणि कोऑपरेटिव्हमध्ये किंवा NBFC जो आपण प्रकार म्हटला तिसरा त्याच्यात तर अति जास्ती असतो. डॉक्युमेंटेशनमध्ये नॅशनलाइज बँका आणि प्रायव्हेट बँका जनरली खूप स्ट्रिक्ट असतात की हे डॉक्युमेंट आम्हाला हवंय म्हणजे हवंय, त्याच्याशिवाय
0: पुढे
1: फाईल नाही जाणार.

0: कस्टमर सर्व्हिस हा एक मुद्दा तुम्ही लक्षात आणून घेतला पाहिजे की कस्टमर सर्व्हिस आपल्याला कशी मिळते समोरच्या बँकेकडून. आजकालची तू आपण जसं नवीन पिढीची गोष्ट करतो आहे तर नवीन पिढीला बँकेत जाणे हा खूप मोठा विषय आहे.
1: हो
0: तर ते लोक प्रेफर करतात की बँकवाले माझ्याकडे यावे किंवा ऑनलाईन सगळं प्रोसेसिंग होऊन जावं. तर हा एक महत्वाचा मुद्दा सध्याच्या जनरेशनला पकडून ठरतो
1: बरं
0: बँकेच्या निवडीसाठी. आणि गृहकर्ज घेताना हिडन चार्जेस असतात काही बँकांचे जे आपल्याला वरवर माहिती नसतात. तर ते नॅशनलाइज बँकेत जनरली नसतात, प्रायव्हेट बँकेत एखाद वेळेस असू शकतात, पण एनबीएफसीमध्ये असतात. तर हे सगळे पॅरामीटर्स आपण अनालिसिस करून बँकेची निवड केली पाहिजे. माझं ओपिनियन घ्यायचं म्हटलं तर लॉंग टर्म म्हणजे मोठ्या कालावधीसाठी नॅशनलाइज बँक हे बेस्ट सोल्युशन आहे.
1: बरं, गृहकर्ज घेण्यापूर्वी सगळी माहिती त्याचा अभ्यास स्वतः करणं खूप गरजेचं ठरेल. आता व्याजदराचाही अभ्यास करणं गरजेचं ठरेल का?
0: व्याजदराचा बेसिक अभ्यास करणं गरजेचं राहू शकतं. ऍक्च्युली व्याजदर आपल्याकडे दोन प्रकारचे असतात, एक फिक्स्ड इंटरेस्ट रेट आणि एक फ्लोटिंग असं आपण म्हणतो. तर आताच्या काळानुसार फिक्स्ड इंटरेस्ट रेट तर मॅक्झिमम ठिकाणी बंदच झालेला आहे. फ्लोटिंग इंटरेस्ट रेट म्हणजे हा प्रकार असा असतो की आरबीआय एक रेपो रेट डिसाईड करते. तुम्ही जर कधी ऐकलं असेल तर अरे आज रेपो रेट वाढला, आज रेपो रेट कमी झाला, तर हा रेपो रेट या व्याजदराशी लिंक्ड असतो. जसं फॉर एक्झाम्पल रेपो रेट वाढला तर आपलं लोनचा पण व्याजदर वाढतो आणि डिपॉझिटचा पण व्याजदर वाढतो. किंवा रेपो रेट कमी झाला तर लोनचा व्याजदर कमी होतो. हा फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्टची गोष्ट आहे व्याजदराची. फिक्स्ड मध्ये असं असतं की 20 वर्षासाठी मी गृहकर्ज घेतलं आहे समजा 7%, 20 वर्ष पूर्ण तो 7% रेट राहील. पण या केसमध्ये काय होतं की जर आरबीआयनी रेपो रेट कमी केला तर माझं नुकसान होऊ शकतं, कारण की माझा रेट तर फिक्स्ड आहे, तो नाहीच चेंज होणार. तर म्हणून शक्यतोवर सगळे लोक फ्लोटिंगच प्रेफर करतात. तो रेट असा ठरतो की रेपो रेट आरबीआयने ठरवलेला प्लस ज्या बँक्स आहेत जिथून तुम्ही गृहकर्ज घेणार त्यांचा एक स्प्रेड असतो त्याच्यामध्ये. तर ते स्प्रेड बँक स्वतःची स्वतः ठरवते. तो बँक टू बँक डिफर होऊ शकतो. म्हणजे समजा आपण म्हटलं की आरबीआयचा रेपो रेट समजा 6% आहे उदाहरणार्थ, आणि एका बँकेत स्प्रेड आहे समजा गृहकर्जावरती 0.50% किंवा दुसरीकडे अजून गेले थोडा जास्ती असू शकतो. अजून याच्यात एक रिस्क प्रीमियम नावाची गोष्ट ऍड होते. तर रिस्क प्रीमियम म्हणजे बॉरोवर जो कोणी इंडिव्हिज्युअल गृहकर्ज घ्यायला गेला आहे बँकेकडे त्याचं अनालिसिस करून बँक ते प्रीमियम ठरवेल. रिस्क प्रीमियम की मला या व्यक्तीला गृहकर्ज देण्यात किती रिस्क आहे. तर असा हा टोटल रेट ऑफ इंटरेस्ट, टोटल व्याजदर बँक ठरवते. तर ही बेसिक माहिती थोडीशी आपल्याला असणं गरजेचं आहे.
1: बरोबर, खूप छान पद्धतीने तुम्ही सविस्तर अशी माहिती मॅडम देत आहात. मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिके अंतर्गत गृहकर्ज घेण्यापूर्वी या विषयावर सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत आणि ही माहिती देत आहेत मानसी भालेराव. पुढेही महत्वपूर्ण मुद्दे त्यांच्याकडून जाणून घेऊया. आता ईएमआय नियोजनाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. हाही एक महत्वाचा प्रश्न आहे.
0: हो,
1: काय सांगाल?
0: सर्वप्रथम आपण म्हणू की घर घ्यायचं आहे, गृहकर्ज घ्यायचं आहे, तर ईएमआय नियोजन, ईएमआय हे बँक जे ठरवते ते आपल्या अॅन्युअल इन्कमवर ठरवते. ईएमआय म्हणजे थोडक्यात काय, आपली रिपेईंग कपॅसिटी लोनची. तर ती जनरली आपलं जे इन्कम आहे त्याच्या 40-50% वर नको. 50 खूप जास्ती झालं. आपल्याला जर रिस्क कपॅसिटी कमी करायची असेल तर 40% वर नको. ही झाली टोटल ईएमआय. म्हणजे मी फक्त गृहकर्जाचं नाही सांगत आहे, तुमचं जर एक्झिस्टिंग एखादं लोन आहे समजा पूर्वी तुम्ही अजून एखादं घर घेतलं आहे त्याचं लोन सुरू आहे, किंवा कार आहे कारचं कर्ज सुरू आहे, तर हे टोटल सगळे ईएमआय मिळून तुमचं मंथली इन्कमच्या 40% वर नको जायला. अदरवाईज आपण फायनान्शियल स्ट्रेस मधून नक्कीच जाऊ.
1: बरोबर,
0: तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कधी कधी काय गडबड होते की लोन जर आपल्याला जास्ती जरी बसत असेल पण खरंच तेवढ्या कर्जाची गरज आहे का? मला माहिती आहे की मी आज 50,000 रुपये महिना ईएमआय भरू शकते, पण खरंच मला गरज आहे का तेवढ्या मोठ्या कर्जाची? हा एक मुद्दा आपण कन्सिडर केला पाहिजे. लोन घेण्यापूर्वी सगळ्यात प्रथम काही मुद्दे जे आपण लक्षात घ्यायला पाहिजे ते आहे की आपला

0: भविष्यात वाढणारा खर्च, आज आपले पोरं आहे त्यांचं एज्युकेशनला लागणारा खर्च, त्याची सोय आपण आहे का आपली, किंवा त्याची सोय होते का मॅनेज, ते ईएमआय भरून आपण तेवढे पैसे जमा करू शकतो आहे,
1: बचतही व्यवस्थित पद्धतीने होते आहे का,
0: एक सहा महिन्याचा इमर्जन्सी फंड आपल्याकडे आहे का. म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर हाच आहे की हा सहा महिन्याचा इमर्जन्सी फंड असल्याशिवाय आपण गृहकर्ज घेण्याचा विचारच नाही करायला पाहिजे.
1: बरोबर.
0: कारण की उद्या काही मेडिकल इमर्जन्सी आली, जसं आता काही वर्षांपूर्वी कोविड आला होता, सगळ्यांचं इन्कम बंद झालं काय आहे, तर तेव्हा जे इमर्जन्सी फंड ज्या लोकांनी जमा करून ठेवले होते त्यांना ते कामात आले, पण ज्यांचे नव्हते त्यांची सगळी पंचायतच झाली होती. तर हे सगळे मुद्दे आधी आपण ठरवायला पाहिजे.
1: हो, मग तू रेशो पडताळणी आहे, कागदपत्र आहेत, तर त्याचाही कसा पद्धतीने या लोकांनी अभ्यास करायला हवा, किंवा तिथेही व्यवस्थित ते कागदपत्र असायला हवी.
0: बरोबर. गृहकर्ज घेतल्याचा एक सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला मी हे सांगेन की आपण जे प्रॉपर्टी विकत घेण्याचं ठरवलंय, प्रॉपर्टी म्हणजे घर, आयदर तो फ्लॅटही असू शकतो, इंडिपेंडेंट घरही असू शकतं, किंवा अंडर कन्स्ट्रक्शन राहू शकतं, तर जर गृहकर्ज तुम्ही घेता आहे तर जी लीगल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वाली गोष्ट आहे, कागदपत्र पडताळणी, ही बँकच आपल्याला करून देते. तर आपण खूप निश्चिंत त्या बाबतीत, म्हणजे आम्ही तर रिकमेंड करतो की जर बँक तुम्ही कर्ज नसाल घेणार तरी सुद्धा थोडे पैसे खर्च करून लीगल डॉक्युमेंट पडताळणी आपण करूनच घ्यायला पाहिजे, पुढच्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी. तर मेन असतं की ओनरशिप डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं की खरंच त्या बिल्डरच्या नावावरती प्रॉपर्टी व्यवस्थित झाली आहे का, किंवा जर आपण रिसेलचं घर घेतोय तर जुन्या ओनरचे कागदपत्र सगळे व्यवस्थित आहे का, तर त्यासाठी लागणारं सगळं लीगल व्हेरिफिकेशन आपण आधी करायला पाहिजे.
1: बरोबर. तुम्ही गृहकर्जाचे प्रकार जेव्हा सुरुवातीला सांगितले,
0: बरोबर,
1: एक प्रकार होता नूतनीकरणासाठी पण कर्ज आपण घेऊ शकतो.
0: हो.
1: आता अनेक लोकांचे चांगले फ्लॅट्स असतात किंवा घर असतं, त्यांना ते विकायचं नसतं किंवा नवीनही घ्यायचं नसतं, त्या जुन्या घराला थोडंसं नवीन लुक द्यायचा असतो, तर अशा वेळी तो व्यक्ती कर्ज घेऊ शकतो.
0: हो हो, 100% घेऊ शकतो, पण त्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे या कर्जापेक्षा, की त्याच्यामध्ये तुम्ही काय नूतनीकरण करणार आहे त्याचं एक एस्टिमेट बँकेला द्यावं लागतं, ते जनरली आर्किटेक्ट लोक किंवा असं काढून देतात, आणि त्या बेसिसवरती प्लस परत तुमचं रिपेईंग कपॅसिटी अनालिसिस होईलच, तिथे पण सिबिल बघितला जाईलच तुमचा, आणि त्यानुसार मग ते कर्जाचं ईएमआय वगैरे सगळं ठरतं.
1: मग अशा वेळी त्या व्यक्तीची कशी काळजी घ्यायला हवी इथे?
0: इथे बेसिक काळजी तीच आहे की तुमचा सिबिल व्यवस्थित आहे का बघणे, नसेल तर तो करणे. आणि नूतनीकरणाच्या केसमध्ये तशी खूप लीगल व्हेरिफिकेशनची गरज नाही, कारण आपलं स्वतःचंच घर असतं ते, तर लीगल डॉक्युमेंटेशन हा पार्ट इथून म्हणजे आपण गाळू शकतो म्हणू शकतो. फक्त बँक ते व्हेरीफाय करते, कारण की जर त्या बँकेमध्ये तुमचं एक्झिस्टिंग काहीच कर्ज नाहीये तर मग बँक ते व्हेरीफाय करेल त्यांच्या प्रोसेसनी, आणि मग तुम्हाला त्या बेसिसवरती नूतनीकरणासाठी गृहकर्ज मिळेल.
1: बरं. आता इन्कम टॅक्स मध्ये या होम लोनचे काय फायदे आहेत?
0: हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम तर आता इन्कम टॅक्स मध्ये ओल्ड टॅक्स रिजाईम आणि न्यू टॅक्स रिजाईम अशा दोन स्कीम आलेल्या आहे, सध्या दोन्ही सुरू आहे. तर इन्कम टॅक्स मध्ये आपण पहिल्यांदा ओल्ड टॅक्स स्कीमचं जर म्हटलं, तर गृहकर्ज जर पहिलं घर असेल तुमचं आणि स्वतःचं आहे, तर एक ईएमआय मध्ये दोन गोष्टी असतात, एक प्रिन्सिपल असतं म्हणजे मुद्दल तुमची आणि व्याज, अशा दोन गोष्टी मिळून ईएमआय बनतं.
1: बरं.
0: समजा माझं उदाहरण द्यायचं झालं तर 50,000 रुपयाचं ईएमआय आहे, तर 20,000 रुपये माझ्या मुद्दल मध्ये फेडल्या जातात आहे आणि 30,000 रुपये माझ्या व्याजात जातात आहे, हे याचं बायफर्गेशन आपल्याला बँकेतून मिळतं. तर ऍट द इयर एंड वर्ष संपल्यानंतर बँकेकडून आपल्याला एक इंटरेस्ट सर्टिफिकेट मिळतं किंवा लोन स्टेटमेंट त्यांच्याकडून आपण घेऊन यायचं, त्याच्यामध्ये जी मुद्दलवाली अमाऊंट आहे त्याचं डिडक्शन आपल्याला टॅक्समध्ये सेक्शन 80C मध्ये मिळतं ओल्ड टॅक्स स्कीम मध्ये.
1: बरं.
0: आणि इंटरेस्टचं डिडक्शन मिळतं सेक्शन 24B मध्ये, त्याच्यातही टॅक्स सेव्हिंग होतो. पण न्यू टॅक्स स्कीम मध्ये 80C डिडक्शन नाही मिळत, फक्त इंटरेस्टचं मिळतं, म्हणजे मुद्दलीचं डिडक्शन नाही मिळत, फक्त व्याजाचं डिडक्शन मिळतं, असा फरक आहे. पण टॅक्स वाचवण्यासाठी गृहकर्ज घेतो आहे हे डिसिजन नाही घ्यायला पाहिजे आपण.
1: बरं. तर जिथे जशी गरज आहे
0: हो
1: तसं डिसिजन घेणं महत्वपूर्ण ठरेल. मानसीताई, आता या सग

0: या बाबतीमध्ये आपण बारीक बारीक मुद्द्यांचा विचार केलेला आहे. एक महत्वपूर्ण मुद्दा माझ्याकडून सुटून गेला तो म्हणजे रेरा पडताळणी.
1: अगदी बरोबर.
0: याचाही विचार कशा पद्धतीने करायला हवा याचही माहिती आपल्याला असायला हवी का? काय सांग,
1: रेराची माहिती आपल्याला 100% असायला हवी. जर आपण फ्लॅट घेतो आहे तर इंडिपेंडंट हाऊस साठी रेरा अप्लिकेबल नाहीये. रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन ऑथॉरिटी जी 2016 मध्ये आली अंदाजे. तर हे बिल्डर लोक आपण खूप उदाहरण ऐकतो की बिल्डर लोक फसवतात किंवा म्हणतात की 2 वर्षात आम्ही बांधकाम करून देऊ पण ते होतच नाहीये. 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले. तर त्याचा दुष्परिणाम असा होतो की आपण भाड्याच्या घरात राहतो आणि भाडं पे करत असतो, आपलं स्वतःचं घर आपल्याला मिळत नाही पटकन. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी म्हणून रेरा ऍक्ट आली. तर फक्त बिल्डरचं रजिस्ट्रेशन रेरामध्ये असणे किंवा त्या स्कीमचं रजिस्ट्रेशन रेरामध्ये असणे एवढंच सफिशियंट नाहीये. आपण रेराच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायला पाहिजे. तुम्ही ज्या स्कीम मधला फ्लॅट घेण्यात इंटरेस्टेड आहात तिथे रेराच्या साईटवर बिल्डर लोकांना पूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात त्या स्कीमचे. ते सगळे तुम्ही व्हेरीफाय करायला हवे. म्हणजे बिल्डर आपल्याला ज्या अमेनिटीज सांगतात, त्या अमेनिटीज म्हणजे एक्स्ट्रा ज्या फॅसिलिटीज ते आपल्याला देणार आहे, तर हे सगळं रेरावर पण नमूद केलं आहे का?
0: बरं.
1: जो सँक्शन मॅप आपल्याला दाखवला जातो आहे तोच सँक्शन मॅप रेराच्या साईटवर पण अपलोड झाला आहे का? या सगळ्या गोष्टी आपण आणि हे इंडिव्हिज्युअल लोक पण स्वतः करू शकतात. रेराची ऑफिशियल जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची त्याच्यावर जाऊन आपण हे करायलाच हवं.
0: बरोबर. स्मार्ट बोरोवरच्या टिप्स तुम्ही या अनुषंगाने काय सांगाल?
1: स्मार्ट बोरोवरच्या टिप्स मी हे सांगू शकते की सगळ्यात प्रथम निगोशिएट करण्याची कपॅसिटी. जो व्याजदर असतो बँकांकडे, मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं की तो कसा ठरतो, रेपो रेट प्लस रिस्क प्रीमियम प्लस समथिंग स्प्रेड. तर काही बँकांच्या हातामध्ये थोडंसं कमी जास्त करण्याची कपॅसिटी असते. तर आपला सिबिल स्कोर समजा उत्तम आहे, आपलं डॉक्युमेंटेशन उत्तम आहे, आपल्याकडून कुठेच काही कमी नाहीये, तर आपण व्याजदर कमी करण्यासाठी बँकेसोबत वाटाघाटी करायला हव्या. दुसरं एक टिप मी सांगेन की नुसतं व्याजदरावर फोकस न करता जेव्हा आपण बँकांमध्ये तुलना करतो तर तेव्हा प्रोसेसिंग फी किती लागणार आहे, लीगल फीस किती लागणार आहे, घराचं इन्शुरन्स घ्यायचं आहे का, मग इन्शुरन्स प्रीमियम एक बँक किती चार्ज करते, दुसरी किती चार्ज करते, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे जसं मी म्हटलं, रेपो रेट कमी झाला की व्याजदर कमी होतो. तर व्याजदर कमी झाल्या एका स्मार्ट बोरोवरचं हे काम असायला पाहिजे की माझ्या बँकेकडे मी अप्लिकेशन देईन की माझ्या लोनचा व्याजदर कमी करा.
0: बरं.
1: बँक हे स्वतःहून करणार नाही. तर आपण तेवढी जागरूकता ठेवून आपण अप्लिकेशन केली तर बँकेला बांधील आहे हे करणं.
0: बरं. तेवढं सजग त्या व्यक्तीने राहणं
1: गरजेचं आहे. दरवर्षी आपला रेट ऑफ इंटरेस्ट जो ठराविक आहे तोच लागतो आहे की कमी जास्त लागतो आहे, तर हे थोडस वेळ देऊन आपण वेळात वेळ काढून हे पडताळणी करायला हवी.
0: तर मानसिकतेत जाता जाता चांगलं गृहकर्ज कसं असावं यावर काय सांगाल तुम्ही?
1: परवडणारं असावं, ट्रान्सपरंट असावं, त्याच्यात कुठलीही हिडन कॉस्ट किंवा अशा गोष्टी नसाव्या, कायदेशीर दृष्ट्या सुरक्षित राहावं, लवचिक राहावं म्हणजे व्याजदराच्या बाबतीत, आणि कर बचत करणारं असावं.
0: हो, खूप छान. म्हणजे ज्या व्यक्तीला स्वतःचं घर घ्यायचं आहे किंवा फ्लॅट घ्यायचं आहे आणि त्यासाठी तो कर्ज घ्यायला जाणार असेल तर नक्कीच या सगळ्या गोष्टींचा या मुद्द्याचा जर विचार केला तर पुढे त्याला त्रास होणार नाही.
1: नक्कीच.
0: आणि तो एक छान त्याच्या स्वप्नातल्या घरात राहायला तो जाऊ शकेल.
1: नक्कीच.
0: आज खूप छान आपला हा विषय होता चर्चेला.
1: हो.
0: आणि तुम्ही सविस्तर माहिती या विषयाची दिलेली आहेत. तर मानसी भालेराव आपण इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: धन्यवाद.
0: तुम्हाला गाणे ऐकायला आवडतं का मानसीताई?
1: नक्कीच.
0: आता ह्या मुलाखतीच्या शेवटी तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया.
1: जब वी मेट पिक्चर मधलं तुमसे ही वाला.

गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सीए मानसी भालेराव यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आणि मैत्रिणींनो मालिका होती जागर आर्थिक साक्षरतेचा. वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, उत्तम आहार आणि नियमित व्यायाम करून आपण आपल्या तब्येतीची नेहमीच काळजी घेतो. असं असलं तरी काही छोट्या मोठ्या कुरबुरी डोकं मात्र वर काढतात. अशा संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आपली एक खास मालिका आहे आरोग्य संवाद. आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या विषयांवर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवत असतो. आज आपल्या जिव्हाळ्याचा आवडता असा विषय आहे ज्यावर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवणार आहोत. विषय आहे केसांच्या आरोग्यासाठी. याविषयी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर श्रद्धा महल्ले. त्यांच्याशी संवाद साधला आहे कविता कोहळे आपल्या या मैत्रिणीनं. ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आरोग्य संवाद या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकालाच आपले केस हे छान सुंदर, काळेभोर, दाट आणि चमकदार असावेत असं वाटत असतं. पण सध्याची धावपळीची जीवनशैली, प्रदूषण, जेवणातील अनियमितता, बदलते हार्मोन्स, आजारपण यामुळे बरेचदा केस गळतीची समस्या निर्माण होते आणि मग आपण खूपच घाबरायला लागतो की टक्कल तर पडणार नाही ना. चला तर आज याविषयीच आजच्या कार्यक्रमातून अधिक मार्गदर्शन घेऊयात. त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत त्वचा रोगतज्ञ डॉक्टर श्रद्धा महल्ले. श्रद्धाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: श्रद्धाताई, अनेक वेळा आपल्याकडून धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या केसांची नीट काळजी घेतली जात नाही. बरेचदा इतरही कारण असतात. तर सुरुवातीला या केसांच्या कोणकोणत्या समस्या असतात याबद्दल काय सांगाल?
1: आजकाल केसांच्या समस्या खरंच वाढताना खूप दिसतात आहेत. जसं मी बघते की आधी तेवढ्या समस्या घेऊन लोक यायचे नाही, पण आता यंगस्टर, स्पेसिफिकली जे कॉलेज गोईंग स्टुडंट्स आहेत, ते देखील म्हणजे केस गळतीच्या समस्या घेऊन येतात. म्हणजे ओपीडीमध्ये तुम्ही बघाल तर 30-40% म्हणजे असे पेशंट असतात की त्यांना केसांच्या समस्या असतात. त्याच्यात प्रामुख्याने केस गळती ही सगळ्यात मुख्य समस्या घेऊन येताना पेशंट दिसतात.
0: अगदी.
1: दुसऱ्या नंबरची समस्या म्हणता येईल की केस पांढरे होणे,
0: हे
1: खूप कॉमन झालं आहे. आणि लहान मुलांची देखील, म्हणजे 8-9 वर्षाचे मुलं असतात, त्यांचे देखील केस जे आहे ते पांढरे होताना आजकाल दिसतात आहे. तर ह्या ज्या केसांचे जे पण काही प्रॉब्लेम्स होते ते आजकाल अर्ली एज मध्ये दिसायला सुरुवात झाली आहे. त्यांना त्यात टक्कल पडणे, काही लोकांना तुम्ही बघाल की हेअर रिसेशन होताना दिसते, म्हणजे जी हेअर लाईन आहे ती मागे जाताना दिसते आणि टक्कल पडताना दिसते. ती पण आधी 30-35 वयात व्हायची, ती पण 20-25 वर्षातच टक्कल पडून पूर्ण केस गेलेले असतात. असे काही पेशंट्स असतात. काही लोकांना डँड्रफ, म्हणजे ज्याला आपण कोंडा म्हणतो, काही लोकांना टाळूवर खाज येते, काही ड्रायनेस होतो, अशा सारख्या म्हणजे अशा समस्या वाढताना दिसतात.
0: आणि बरेचदा दुतोंडी केस पण होतात.
1: हो हो, हे तर फारच कॉमन झालेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघाल की काही अशा समस्या असतात की ज्या ताणतणावाशी रिलेटेड राहतात, की अचानक हेअरफॉल सुरू झालेला आहे, तर असे पण पेशंट जास्त करून येतात. काही अशा समस्या असतात की ज्याच्यामध्ये पेशंट आपले स्वतःचे म्हणजे ताणामुळे म्हणा की केस खेचून काढतो, तर त्यावेळेस भरपूर वेळा नुसतं डर्मॅटोलॉजिस्टकडे

0: डाऊन होत नाही तर तो ताण कमी करायसाठी म्हणजे सेक्रेटरीची पण गरज असते आणि ट्रीटमेंट घेण्याची गरज पडू शकते. आणि काही अशी ज्या समस्या म्हणता येतील की ज्याच्यामध्ये ऑटोइम्युन आजार त्याच्यात हे शिरकाव करतात आणि सडनली आपल्या जे केस जे असतात केसांची मुळं आहे तर त्याच्यावर आपली रोग प्रतिकार शक्ती त्याच्यावर हल्ला करते आणि जे केसांची मुळं आहे ती एकदम कमकुवत होऊन जातात आणि सडनली हेअरफॉल सुरू होतं. तर त्याच्यामध्ये चट्ट्यामध्ये केस गेलेले जाणवतात ज्याला आपण उंदरी लागणं असं म्हणतो आणि त्याला मेडिकल टर्म आहे ज्याला आपण अलोपेशिया एरियाटा असं म्हणतो. तर असे भरपूर सगळे कारणं घेऊन पेशंट आजकाल येताना दिसतात हेअरचे प्रॉब्लेम्स घेऊन.
1: पण श्रद्धा ते कसं असतं ना काही प्रमाणात आपले केस रोजच गळतात म्हणजे सगळ्यांना माहीत असतं की कंगव्यामध्ये एवढे केस साधारणतः येतीलच तर मग आपले केस जास्त गळत आहे आणि आपल्याला तज्ज्ञाची गरज आहे हे आपण घरच्या घरी कसं समजायचं.
0: हो नक्कीच तुम्ही बघाल की आपल्या टाळूवर साधारणतः 1,00,000 केस असतात आणि जर 100 हेअरफॉल होत असेल केस गळती होत असेल तर नक्कीच तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. त्याचबरोबर जसं तुम्ही म्हटलं थोड्या वेळ आधी की ते त्याला फाटे फुटत असतील केसांना ते निस्तेज दिसत असतील ड्राय दिसत असतील त्याचबरोबर डॅन्ड्रफ झाला असेल कोंडा झाला असेल तर अशा वेळेस तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. कारण भरपूर वेळा आपल्याला असं वाटतं की नाही की हा साधा कोंडा आहे मी शॅम्पू करेल किंवा काहीतरी घरगुती उपाय करेल आणि तो ठीक होऊन जाईल तर भरपूर वेळा ते तसं नसून ती सोरायसिसची सुरुवात पण राहू शकते. भरपूर वेळा कुठल्या तरी केमिकलच्या वापरामुळे जसं शॅम्पू झाले सिरम झाले याच्या वापरामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते. तर त्याच्यामुळे तुम्हाला तज्ज्ञाचा सल्ला त्यावेळेस घेण्याची गरज असते.
1: नक्कीच. तर मग याची प्रमुख कारणं काय सांगता येतील.
0: त्याची कारणं जर आपण बघितली तर मोस्ट कॉमन म्हणजे जे कारण आहे सध्याच्या ते आहे अँड्रोजेनेटिक अलोपेशिया ज्याला आपण म्हणतो हेरिडिटरी पॅटर्न अलोपेशिया ज्याच्यामध्ये एक फिमेल पॅटर्न मेल पॅटर्न बॉल्डनेस ज्याच्यात दिसून येतं खूप कमी वयातच म्हणजे जवळपास 15-16 वर्षापासून याची सुरुवात होते आणि वयाच्या 25 वर्षापर्यंत टक्कल पडलेलं राहतं. तर हा हेरिडिटरी पॅटर्न अलोपेशिया आहे
1: अनुवंशिकतेमुळे
0: होतं आणि जर आई वडिलांना असेल तर
1: मुलांना
0: ते नक्कीच आवर्जूनच होतं. तर अशा पेशंटला आपण आधी सांगतो की तुम्ही लवकर जर ट्रीटमेंट कराल तर ऍटलिस्ट ह्याच्यापासून बॉल्डनेस पासून तुम्हाला आपण वाचवू शकतो. नाहीतर जितकं लेट तुम्ही औषधं घ्यायला सुरुवात कराल तर त्यावेळेस मात्र मग आपल्याकडे कमी पर्याय उपलब्ध राहतात. एकदा मुळापासून केस निघून गेल्यावर आपण जर ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला तेवढा चांगला रिझल्ट त्याच्यात मिळणार. दुसरं मुख्य कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. तुम्ही आजकाल बघाल की मुलींमध्ये देखील वजन वाढ झालेलं आहे त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होताना दिसतो आहे. मुलींमध्ये पीसीओडी कॉमन झालेला आहे त्याचबरोबर थायरॉइडचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. तर ह्या सगळ्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे देखील हेअर फॉल जो आहे हा कॉमनली आढळून येतो. तिसरं मुख्य कारण म्हणजे ताण. जसं आपण थोड्या वेळ आधीच बघितलं की ताणामुळे देखील हेअर फॉल हा कॉमनली होतो ज्याला आपण टिलोजन इफ्लुएम असं म्हणतो ज्याच्यात सडनली केस जाण्यास सुरुवात होऊन जाते. ताणाचे पण शारीरिक ताण राहू शकतो मानसिक ताण राहू शकतो. तर तब्येत खराब झाली असेल जसं की आपण म्हणतो टायफॉइड झाला आहे मलेरिया झाला आहे आणि त्याच्या अगदीच 2-3 महिन्यात अचानक हेअर फॉल सुरू होऊन जातो तर हे सगळे शरीरावर आलेल्या ताणामुळे आपलं केस गळती सुरू होते आहे. तर हे एक मुख्य कारण आजकाल दिसून येतं. आणि चौथं मुख्य कारण म्हणजे पोषक मूल्यांची कमतरता व्हिटॅमिन्सची डेफिशियन्सी हे देखील एक कॉमन कारण म्हणता येईल. कारण आजकालची जी जीवनशैली आहे त्यात खूप बदल झालेले आहेत. आपण धकाधकीचं जीवन आहे फास्ट झालेलं आहे सगळं काही तर त्यामुळे हेअर फॉल देखील हे सगळे कारणांमुळे वाढताना दिसत आहे. आणि अजून एक कारण म्हणता येईल की प्रदूषण आणि खूप सगळ्या रासायनिक किंवा केमिकल पासून बनलेले जे काही प्रॉडक्ट्स आपण वापरताना दिसतात यंगस्टर तर हे पण एक कारण आहे.
1: नक्कीच. म्हणजे जर हेअर फॉल जास्त होत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन त्याचं योग्य कारण काय आहे याचा शोध घेऊन मग त्यानुसार ट्रीटमेंट केली तर जास्त चांगलं.
0: हो अगदीच.
1: तर मग शरीरातील प्रत्येक गोष्टीचं कार्य नीट व्हावं म्हणून आहार विहार हा खूप महत्वाचा असतो. तसंच केसांचं आरोग्य सौंदर्य आणि चमक वाढवण्यासाठी आताच तुम्ही म्हणालात की व्हिटॅमिन्सची खूप गरज असते तर हे व्हिटॅमिन साधारणतः कोणते असतात.
0: व्हिटॅमिन्स मध्ये तुम्हाला लक्षात येईल की व्हिटॅमिन बी सेव्हन ज्याला आपण बायोटीन म्हणतो ह्याची गरज

0: खूप जास्त प्रमाणात असते. त्यानंतर अमायनो ऍसिड म्हणजे प्रोटीन्स, तर ह्याची देखील आपल्याला आपल्या केसांसाठी फार गरज असते. त्याचबरोबर व्हिटॅमिन बी ट्वेल्व, जर बी ट्वेल्वची कमतरता झाली तर पांढरे केस होण्यास सुरुवात होते. व्हिटॅमिन डी थ्री पण तेवढंच आपल्या केसांसाठी आवश्यक असतं. तर हे बेसिक व्हायटामिन्स आहे. आणि त्याचबरोबर आयरन, म्हणजे हिमोग्लोबिन जर आपलं कमी असेल, लोह कमी असेल शरीरातलं, तरी पण केस तुटू शकतात, पातळ होऊ शकतात. मॅग्नेशियम आहे, सेलिनियम आहे, तर असे जे भरपूर पोषण तत्व म्हणू, व्हायटामिन्स म्हणू, याची गरज आपल्या शरीराला असते.
1: डॉक्टर, आताच तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे भावनिक ताणतणावामुळे पण केस गळण्याच्या समस्येत वाढ होते, तर मग हे आपण कसं समजायचं?
0: भावनिक ताणतणावामुळे ना तीन प्रकारे आपण म्हणू शकतो की हेअरफॉल होऊ शकतो. पहिलं कारण म्हणजे टिलोजन इफ्लुवियम, ज्याच्यामध्ये शरीरावर ताण येतो, तो एखाद्या आजारामुळे असू शकतो, किंवा सडन म्हणजे वेदर काही चेंज झालं असेल, किंवा काही औषधं घेतले असतील, तर त्याच्यातून हा ताण निर्माण होऊन अचानक हेअरफॉल सुरू होऊ शकतो. तर हा एक शारीरिक ताणतणाव आपल्याला म्हणता येईल. दुसरं एक कारण आहे ज्याच्यामध्ये जो ॲलोपेशिया जो राहतो तो ऑटोइम्युन कारणांमुळे होतो. शरीरावर रोगप्रतिकार शक्तीवर त्याचा इफेक्ट होतो आणि त्याला आपण ॲलोपेशिया एरियाटा असं नाव देतो, ज्याच्यात आपल्याला पॅची हेअर लॉस दिसतो, म्हणजे चट्ट्यांमध्ये केस निघून गेलेले राहतात, तर ज्याला उंदरी लागणे म्हणतो. तर हा पण एक शरीरावर आलेल्या ताणामुळे होणारा ॲलोपेशिया. आणि तिसरा प्रकार आहे ट्रायकोटिलोमेनिया, ज्याच्यामध्ये जो पेशंट असतो तो आपले केस, शरीरावरचे केस, टाळूवरचे, आयब्रोजचे, सगळ्या शरीरावरचे केस ओढून काढतो. तो शरीरामध्ये निर्माण झालेला ताणामुळे तो हे करत असतो.
1: अच्छा.
0: तर हा ताणामुळे निर्माण होणारा ॲलोपेशिया, म्हणजे हे तीन प्रकारचे ॲलोपेशिया आपल्याला म्हणता येईल. तर ह्याची ट्रीटमेंट देखील वेगळी राहते.
1: आजकाल बरेच बाजारात हेअर प्रॉडक्ट पण असतात आणि आजकाल सर्रास ते वापरले जातात, यंगस्टर तर खूप वापरतात, तर याच्यात भरपूर रासायनिक पदार्थही असतात, तर हे वापरणं कितपत योग्य आहे?
0: आता तुम्ही सिरम्स कुठले घेत आहात, म्हणजे एखादं ऍडव्हर्टाइज बघून तुम्ही सिरम निवडत असाल की मला एक कंडिशनिंग सिरम हवं आहे, किंवा एखादं सिलिकॉन बेस ऑइल हवं आहे, जेव्हा केस जास्त गुंततात त्यावेळेस असे काही सिरम्स आपण लावण्याचा सल्ला देतो. पण ते जर नुसतंच ऍडव्हर्टाईज बघून जर तुम्ही ते घेत असाल आणि त्याच्यामध्ये जर काही रासायनिक तत्व असतील, जसं की सिलिकॉन जास्त असेल, पॅराबेन जास्त असेल, त्याचे जे साईड इफेक्ट आहे तुमच्या केसांवर नक्की होऊ शकतात. पण भरपूर वेळा जेव्हा तुम्ही त्वचारोग तज्ञाकडे जाता, त्यांना तुमच्या कंप्लेंट सांगता आणि त्यानुसार जर तुम्हाला डॉक्टरांकडून जर काही सिरम्स किंवा काही लोशन मिळत असतील की जे हेअर ग्रोथसाठी दिले जातात, जसं की स्टेम सेल्स आम्ही देतो, स्टेम सेलची सिरम देतो, त्याचबरोबर आम्ही मिनॉक्सिडिल चे सोल्युशन्स देतो केसांना लावायसाठी, जेणेकरून तुमची हेअर ग्रोथ होऊ शकते. पण ह्या मिनॉक्सिडिलचा वापर करत असताना तो कसा वापर करायचा, किती कॉन्सन्ट्रेशन वाले मिनॉक्सिडिलचं पर्सेंटेज तुम्ही किती युज करायचं, त्याचबरोबर बाकी पण एक्झोजोम्स वाले काही सिरम्स आले आहेत, लोशन्स आलेले आहेत, प्रोकॅपिलाय, कॅपॅक्सिल, असे भरपूर सगळे सिरम्स तुम्ही युज करू शकता. पण मला असं वाटतं की त्याआधी तुम्ही तज्ञाचा सल्ला घ्यावा
1: नक्की,
0: आणि नुसतंच ऍडव्हर्टाईजच्या मागे लागून हे सिरम लावा ते सिरम लावा असं करू नये.
1: कारण एकदा का कुठल्या गोष्टीचं चलन आलं की बहुतेक यंगस्टर तरी त्याच्याच मागे धावतात आणि मग बरेचदा त्यांना त्यापासून नुकसानही होतं. केस धुण्याची एक विशिष्ट पद्धत असावी असं म्हटलं जातं, तर याचा पण या केस गळतीवर काही परिणाम होत असतो का? म्हणजे जसं म्हणतात की कंडिशनर लावलंच पाहिजे शॅम्पू नंतर, तर अशी काही पद्धत आहे का?
0: हो, नक्कीच असं आहे. कारण भरपूर सगळ्या समस्या ज्या आहेत त्या केसांपासून निर्माण होतात असं आम्ही म्हणतो. जसं की केसांमध्ये समजा कोंडा असेल, तर त्या कोंड्याचं रूपांतर फंगल इन्फेक्शन मध्ये होऊन शरीरावर फंगस होऊ शकतो. त्याच्यामुळे पहिली काळजी तुम्ही केसांची घ्यायला हवी. त्याच्यामुळे जसं आपण म्हणतो की कंडिशनिंग, क्लिन्झिंग आणि व्यवस्थित त्याला मॉइश्चरायझेशन, हे ह्या तिन्ही गोष्टी व्हायला हव्यात. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा केस धुता, जो शॅम्पू तुम्ही युज करत असाल तो माइल्ड असायला हवा. खूप गरम पाण्याचा वापर करू नये, किंवा खूप थंड पाणी देखील केस धुताना वापरू नये. कोमट पाण्याने केस धुवायला हवेत. जर तुम्ही खूप गरम पाणी वापरत असाल तर त्याचा जो इफेक्ट आहे तो तुमच्या हेअर फॉलिकल्सवर होतो, हेअर रूट्सवर होतो, आणि केस तुटू शकतात, केस पांढरे होऊ शकतात. त्याचबरोबर

0: स्ट्रॉंग केमिकल असणारे शॅम्पूज वापरू नयेत. केस जेव्हा ओले असतील तेव्हा कंगवा त्याच्यात फिरवू नये, कारण ज्यावेळेस ते केस ओले असतात तेव्हा ते खूप नाजूक असतात आणि जेव्हा आपण केसांमधून कंगवा फिरवतो
1: जास्त तुटतात.
0: हा, तर तुटण्याची जी समस्या आहे ती जास्त वाढू शकते. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहे ज्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि काही पेशंटला सवय असते की खूप अँटी डँड्रफ शॅम्पूज वापरायची, पण असे जर हानिकारक शॅम्पूज म्हणजे गरज नसताना वापरत असाल तर त्यावेळेस देखील पेशंटला केसांच्या समस्या आहे, जसं ड्रायनेस होऊ शकतं, फ्रीझी होऊ शकतात केस, तर ह्या समस्या वाढताना दिसतात.
1: अगदी जुन्या काळापासून तेल मॉलिशची पद्धत खूप परंपरेनं राबवली जाते सगळ्यांकडेच बहुतेक. तर या तेल मॉलिश केसांसाठी किती आवश्यक आहे?
0: नाही, केसांची मालिश तर व्हायलाच पाहिजे. म्हणजे खूप पेशंट्स मला विचारतात करायची की नाही करायची, पण मी प्रत्येक पेशंटला सांगते नाही, तेल हे लावायलाच पाहिजे. कारण जेव्हा आपण केसांना तेल लावतो तर त्याचा इफेक्ट कंडिशनिंग म्हणून होतो, म्हणजे आपले केस चकाकतात असं म्हणता येईल. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण मॉलिश करतो तर त्यावेळेस आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे, आपल्या टाळूचं जे सर्क्युलेशन आहे ते वाढतं. आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे जे पण आपल्या अन्नातून जे पण व्हायटॅमिन्स मिनरल्स आपल्या शरीरात जे उपलब्ध असतात ते केसांपर्यंत, केसांच्या मुळांपर्यंत व्यवस्थित पोहोचतात. तर त्याच्यामुळे मॉलिश तर करायलाच हवी, पण ती किती प्रमाणात करायला हवी, किती तेल वापरायला हवं हे देखील तितकंच महत्वाचं आहे.
1: कोणतं वापरायला हवं,
0: कुठलं तेल वापरायला हवं. तर काही पेशंट काय करतात की खूप तेल लावून घेतात रात्री झोपायच्या आधी, दुसऱ्या दिवशी ते तेल काढण्यासाठी म्हणून खूप शॅम्पू
1: लावतात
0: देखील वापरतात. काही पेशंटला डँड्रफ असतो, सोरियासिस असतं केसांमध्ये, तर त्यावेळेस आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही अशी जर कंडिशन असेल तर तेल वापरू नका. तर कुठे तेल वापरायचं आणि कुठे नाही वापरायचं हे देखील तितकंच महत्वाचं आहे, पण केसांना तेल लावायला हवं.
1: अगदी खरं आहे. त्वचेच्या आरोग्यासाठी जशी सीटीएम प्रोसेस असते म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग, तशीच केसांच्या आरोग्यासाठी पण अशी काही प्रोसेस असते का?
0: हो, असते ना. त्याच्यासाठी आपण क्लिन्झिंग करतो, कंडिशनिंग करतो आणि मॉइश्चरायझर म्हणजे इन द फॉर्म ऑफ आपण म्हणता येईल सिरम लावतो. तर हे जसं स्किनसाठी आपण करतोय तसं केसांसाठी पण ही सेम तशाच प्रकारची एक प्रोसेस म्हणता येईल.
1: श्रद्धा, ताई, आजकाल सलून मध्ये जाऊन खूप ट्रीटमेंट घेतल्या जातात, म्हणजे अगदी हेअर स्टायलिंग पण वारंवार केल्या जाते, अगदी केस धुवायला सुद्धा लोक आजकाल सलून मध्ये जायला लागले, तर याचा काही दुष्परिणाम होतो का? कारण तिथे ते गरम रॉड वगैरे खूप वापरले जातात.
0: हो, हीट स्टायलिंग आजकाल खूपच प्रचलित आहे आणि त्याचबरोबर भरपूर सगळ्या हेअर ट्रीटमेंट्स पण आहेत, जसं किरॅटिन ट्रीटमेंट आहे, सिस्टीन ट्रीटमेंट आहे, बोटॉक्स ट्रीटमेंट आहे, ह्या सगळ्या ट्रीटमेंट पण आजकाल सर्रास होताना दिसतात. म्हणजे खूप लोक करतातही आणि एक फॅड म्हणता येईल असं झालेलं आहे. पण तुम्ही नॅचरली तुमच्या केसांना जितकं चांगलं ठेवू शकता तितकं तुम्ही चांगलं ठेवायला हवं, नुसतंच ह्या ट्रीटमेंटच्या मागे न लागता. कारण ह्याचे पण स्वतःचे काही साईड इफेक्ट असतात. जसं तुम्ही हीट स्टायलिंग करत असाल तर ऍटलीस्ट काही स्प्रे येतात की ज्यांनी हीट रेझिस्टंट स्प्रे, तर ज्यांनी तुम्ही केसांना त्या हीट ट्रीटमेंट पासून बचाव करू शकता, तर असे काही स्प्रेचा वापर करून तुम्ही ह्या ट्रीटमेंट करायला हव्यात. कारण त्यांनी पण केस नाजूक होऊ शकतात, तुटू शकतात, ड्राय होऊ शकतात. आणि ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहे किरॅटिन वगैरे, सिस्टीन वगैरे, तर ह्या ट्रीटमेंटमध्ये काही हानिकारक केमिकल्सचा वापर करून केसांना सरळ करण्यात येतं. त्याच्यात फॉर्मॅल्डिहाइड,
1: स्ट्रेटनिंगचं प्रमाण खूप वाढलं,
0: स्ट्रेटनिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये ते प्रोटीन राहतं की जे तुमच्या केसांमध्ये ते टाकतात आणि थोडे जे केस आहेत ते लांब होतात, लांब होण्यापेक्षा ते स्ट्रेट होतात आणि ते असे सरळ छान दिसतात. पण जेव्हा त्याचा इफेक्ट कमी होतो ना तर त्याचे साईड इफेक्ट सुरू होतात, तर तुमचे केस तुटायला सुरू होतात, त्याचं जे एक सकाकी असते ती कमी झालेली असते. आणि जर तुमचे हेअरफॉल, म्हणजे हेअरफॉलला सुरुवात झालेलीच असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल केसांमध्ये, डँड्रफ म्हणा किंवा इरिटेशन होत असेल स्कॅल्पमध्ये, खाज येत असेल, तर अशा वेळेस अशा ट्रीटमेंट करू नयेत असा सल्ला मी सगळ्यांनाच देते. आणि त्या व्यतिरिक्त बोटॉक्स ही जी ट्रीटमेंट आहे केसांची, तर ही ट्रीटमेंट थोडी फार बरी असं म्हणता येईल ह्या दोन्ही ट्रीटमेंटपेक्षा, की ज्याच्यामध्ये कंडिशनिंग सिरमचा वापर करून केसांना एक कोटिंग केलं करण्यात येतं, तर ही त्यातल्या त्या थोडी बरी ट्रीटमेंट आहे. पण जर तुमचे केसांची कंडिशन चांगली असेल तरच ह्या सगळ्या ट्रीटमेंट करा. जर केस आधीच नाजूक असतील, तुटत असतील, आणि अशा वेळेस जर तुम्ही हा ट्रीटमेंट कराल त्याचे दुष्परिणाम

0: वस्तू मला होतील.
1: नक्कीच श्रद्धा, एकदा केस पांढरे दिसायला लागले की मग वारंवार केसांना कलरिंग केलं जातं. घरच्या घरी मेहंदी लावली जातात, नाही तर वेगवेगळे डाय वापरले जातात. तर या सगळ्यांचे पण दुष्परिणाम असतीलच ना, कारण आजकाल पांढरे केस दिसावे असं कोणालाच वाटत नाही.
0: हो ना,
1: सगळ्याबद्दल काय सांगा.
0: सगळ्यांना तेच असतं की माझे केस हे काळेच राहायला हवेत.
1: अगदी
0: ना, 70 एखादी स्त्री असेल तर तिलाही तेच वाटतं की माझे केस मला
1: दिसायला पाहिजे.
0: पण हे जे केमिकल्स आपण यूज करत आहोत सध्या हेअर कलरच्या माध्यमातून, त्याच्यात अमोनिया असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स आपल्या केसांवर होतात. केस तुटणे, काही लोकांना तर रिएक्शन पण होते हेअर कलर लावल्यानंतर. तर हेअर कलरचा वापर जो आहे तो कमीत कमी
1: करायला पाहिजे.
0: त्या व्यतिरिक्त तुम्ही मेहंदी यूज करू शकता, नॅचरल मेहंदी. किंवा आजकाल असे पण हेअर कलर आहे जे की मेहंदीच्या फॉर्म मध्ये असतात, त्याचा रंग जो आहे तो काळा येतो, पण ते थोडे कमी हानिकारक म्हणता येईल. पण प्रत्येक याचे साईड इफेक्ट तर होतात. जसं तुम्ही मेहंदी जरी लावाल तरी तुमचं असं लक्षात येईल की मेहंदी लावल्यानंतर तुमचे केस जे आहेत ते कडक झालेले आहेत, ड्राय झालेले आहेत,
1: आणि खूप खास सुटते मेहंदी लावली की
0: खास सुटते. त्याच्यामुळे मी पेशंटला नेहमीच हा सल्ला देते की तुम्हाला जेव्हाही हेअर कलर लावायचा असेल तेव्हा व्यवस्थित चेहऱ्याला देखील मॉइश्चरायझर लावा. कारण जेव्हा तुम्ही हेअर कलर लावता त्याचं काही प्रमाणामध्ये जो कलर असतो तो आपल्या त्वचेमध्ये देखील शिरतो. त्याच्यामुळे प्रॉपर मॉइश्चरायझर चेहऱ्याला देखील लावायला हवं आणि माइल्ड शॅम्पूचा वापर करायला हवा. कारण त्याचे साईड इफेक्ट इतके असतात की काही दिवसानंतर जर तुम्हाला तो हेअर कलर सूट झाला नाही तर त्वचेवर पण एक काळा रंग निर्माण होतो.
1: कारण केस धुताना बरेच ते सगळे केमिकल्स आपल्या चेहऱ्यावर
0: पण येतात. त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट लगेच नाही दिसून पडणार. एक 5-6 झाली की हळूहळू तुमची स्किन जेव्हा वीक होते तेव्हा मग ते त्वचेवर देखील त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होते.
1: अगदी खरं आहे. आजकाल हेअर ट्रान्सप्लांटचं प्रमाणही खूप वाढलंय डॉक्टर. तर हे हेअर ट्रान्सप्लांट कितपत सेफ आहे? कारण टक्कल कोणालाच नको असतं आणि आपल्याला परत केस यावेत असं प्रत्येकालाच वाटतं. तर हेअर ट्रान्सप्लांट बद्दल काय सांगाल?
0: हेअर ट्रान्सप्लांट काही स्पेसिफिक कंडिशन मध्ये करणं गरजेचं राहतं. जसं मी म्हटलं, जेव्हा केस गळती ही अनुवांशिक असेल ज्याच्यामध्ये अँड्रोजेनेटिक अलोपेशिया हा कॉमनली होताना दिसतो, तर त्याच्यात जर मेल पॅटर्न बॉल्डनेस होत असेल, जेव्हा तुम्हाला वयाच्या अगदीच 20-25 टक्कल पडत असेल, तर अशा कंडिशन मध्ये डॉक्टर तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटचा सल्ला देतो. पण त्याआधी पण काही ट्रीटमेंट्स असतात, जसं की काही तोंडावाटे औषधी असतात, काही सीरम्स असतात, काही ट्रीटमेंट ज्याच्यात PRP आहे, स्टेम सेल ट्रीटमेंट आहे. ह्या ट्रीटमेंट जेव्हा केल्यानंतरही तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळत नाही, मग अशा कंडिशनमध्ये टक्कल जर पडली असेल तर तुम्हाला केश प्रत्यारोपण करणे हेच गरजेचं राहतं.
1: अगदी.
0: तर अशा काही कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये हाच एक लास्ट पर्याय म्हणता हेअर ट्रान्सप्लांट, तर त्यावेळेस तो करावाच लागतो.
1: पण तोही तज्ञांकडूनच करून घ्यावा.
0: नक्कीच तज्ञांकडून, कारण की खूप सगळे भरपूर जागेवर अशा तुम्ही ऍडव्हर्टाईज बघाल की इथे हेअर ट्रान्सप्लांट होतं. पण ह्या सगळ्या गोष्टी तज्ञाकडून करून घेणंच तेवढंच महत्वाचं आहे. कारण की ही काही साधी प्रोसिजर राहत नाही. पूर्ण एक दिवस त्याच्यात अख्खा दिवस जातो. ह्याच्यामध्ये व्यवस्थित OT ते करायला हवं, नाहीतर इन्फेक्शन किंवा ह्या सगळ्या गोष्टी वाढू शकतात. आणि रिझल्ट म्हणजे केस प्रत्यारोपण केल्यानंतर तुम्हाला किती त्याच्यातून रिझल्ट मिळतो आहे हे देखील चेंज होऊ शकतं असं म्हणता येईल. जेव्हा तुम्ही
1: प्रत्येकाच्या शरीरानुसार त्याचे हे राहतील.
0: हो,
1: प्रतिसाद.
0: नक्कीच. आणि तुम्ही कुठून करत आहात त्यावर पण ते डिपेंड राहील.
1: अगदी. श्रद्धाताई, अकाली पांढरे केस होणं, कोंडा होणं, फाटे फुटतात, राठपणा येतो, ड्रायनेस, तर या सगळ्यांवर काही थोडाफार घरगुती उपाय पण सांगता येईल का?
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही तुमच्या केसांकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवं. तेल लावायला हवं केसांना व्यवस्थित, जसं आपण म्हटलं की क्लिन्झिंग, कंडिशनिंग आणि मॉइश्चरायझिंग ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित वापर करायला हवा. कुठल्याही गोष्टींचा अतिरेक करू नये. जसं होममेड रेमेडीज ज्या यूज होतात, तर दही, लिंबू, ह्या अतिप्रमाणाचा
1: रस लावणे,
0: ह्या अतिप्रमाणात नको व्हायला. कारण जिथे अतिप्रमाणात ह्या गोष्टींचा वापर झाला तिथेच त्याचे साईड इफेक्ट सुरू होतात. माइल्ड शॅम्पूचा वापर व्हायला हवा. डेली शॅम्पू पण नको करायला. तर आठवड्यातून 2 तरी तुम्ही केस धुवायला हवेत. आणि केसांकडे एक

0: व्यवस्थित निगा राखायला हवी माइल्ड प्रॉडक्टचा वापर करून की ज्याच्यामध्ये पॅराबेन SLS हे कमी असतील.
1: तर मग आपले केस हे नेहमी निरोगी आणि सुंदर दिसावे असं आपल्या सगळ्याच मैत्रिणींना वाटतं, तर मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल?
0: त्याच्यासाठी काही इम्पॉर्टंट टिप्स राहतील. त्याच्यात सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे तुमची जी लाईफस्टाईल आहे ती तुम्ही कुठेतरी ठीक करायला हवी. ज्याच्यामध्ये सकाळी वेळेवर उठणं, रात्री वेळेवर झोपणं, मोबाईल कमीत कमी बघणं, त्यानंतर डेली एक्झरसाइज करणं, मेडिटेशन करणं, म्हणजे ज्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्स आहेत त्यांच्यासाठी हे स्पेसिफिक इम्पॉर्टंट राहील की त्यांनी योगा मेडिटेशन याकडे लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर सकस आहार घेणं ज्याच्यामध्ये प्रोटीन आणि फळं हे देखील समाविष्ट असतील. आणि त्याचबरोबर तुमच्या केसांना तुम्ही प्रदूषणापासून दूर ठेवायला हवं, खूप जास्त उन्हापासून दूर ठेवायला हवं, आणि त्याचबरोबर ताण कमी ठेवायला हवा की जेणेकरून तुमचा जो हेअर फॉल आहे तो कमी होईल. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं आपण तर आपले केस हे नेहमीच चांगले राहतील, चमकदार राहतील,
1: सुंदर दिसतील.
0: सुंदर दिसतील नक्कीच.
1: नक्कीच. तर मैत्रिणींनो, तुम्ही श्रद्धाताईंनी सांगितलेल्या सगळ्या टिप्सचं पालन करा आणि तुमचे केस नेहमीच आरोग्यदायी आणि सुंदर ठेवा. तर डॉक्टर श्रद्धा, आज आपण इथं आलात आणि केसांच्या आरोग्यासाठी याविषयी आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉक्टर श्रद्धा मोहल्ले यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सविस्तर माहिती सीए मानसी भालेराव यांच्याकडनं जाणून घेतली. शिवाय आताच केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉक्टर श्रद्धा मोहल्ले यांची मुलाखत ऐकली, सविस्तर माहिती जाणून घेतली. हा कार्यक्रम आजचा कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा. बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

0: 2046 विकसित भारत बनाने के लिए हम सोचे हैं। पूर्वतन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी कहते थे, ये देश एक जमीन का टुकड़ा नहीं है, जीता जागता राष्ट्र पुरुष है। राष्ट्र पुरुष का प्रत्येक अंग हिमालय से लेकर के कन्याकुमारी तक अक्षत होना चाहिए, क्षति नहीं होना चाहिए। ऐसे ही ये भारत में रहने वाले जनता, कोई भी समाज पीछे ना रह जाए।
1: मध्य प्रदेशातल्या आपल्या दौऱ्यात त्या उद्या आंतरराष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत। तसंच येत्या रविवारी जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमातही त्या सहभागी होतील। त्या राणी दुर्गावती विद्यापीठाच्या 36व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील। त्यानंतर नवी दिल्लीला परतण्यापूर्वी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील। फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या विविध उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत। भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे। प्रधानमंत्री मोदी सेंट गुबिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोड बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील। हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल। त्याचप्रमाणे अर्लस्टॉमच्या कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील। रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल। तसंच मिस्ट्रल एआयचे सहसंस्थापक अर्थूर मेंश यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नॉन मेश याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले। यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं। या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विव्याटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील। ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 मधल्या ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे। यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे। याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे। झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे। गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 स्वातंत्र्यसंग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे। झारखंडमधली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिनं शस्त्र खाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली। तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं। पुष्पा महतो झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा भागात सक्रिय होती। जेएमएमचे माजी खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरडीह येथील भूसुरुंग स्फोट यासारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे। यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे। तर नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे। सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे। विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल। मिझोराममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मूव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे। भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते। या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते। उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं

0: जवळजवळ निश्चित झाला आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या सहाही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25 ते 30 टनावर आलं आहे. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोने आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियानं उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानानं पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडनं क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेसीनं ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप के मध्ये पोर्तुगाल आणि कॉंगो यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियानं जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला तर नॉर्वेनं इराकवर 4-1 मात केली. आज ग्रुप ए मध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. FIH महिला हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं उरुग्वेवर 3-2 अशी मात केली. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा सलग 3रा विजय असून अ गटात भारत अग्रस्थानी आहे. भारताचा उपांत्य फेरीत सामना चिली विरुद्ध कोरिया सामन्यात जिंकणाऱ्या संघाशी येत्या शनिवारी म्हणजे 20 जूनला होणार आहे. अन्नपदार्थांशी निगडीत सर्व व्यावसायिकांना हाताळणी आणि इतर प्रक्रियेसाठी फक्त सुरक्षित आणि गंजरोधक सुऱ्या, ब्लेड्स तसंच इतर साधनं वापरण्याचे निर्देश FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे बंडखोर आमदार ऋतुपर्ण बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून नेमणूक करण्याच्या सभापती रवींद्र बोस यांच्या निर्णयाला अंतरिम मनाई करण्यास कलकत्ता उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणी उमेदवारी नाकारण्यात आलेले तृणमूलचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. यापुढची सुनावणी 28 जुलैला होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: कि मैं पहले आसाम में रहता था तब एक नौका में बैठने का मौका मिला. बहुत अच्छा लगा. उस समय डर भी लगा. सोच रहा था कि उस समय पता नहीं नौका कैसे पार लगेगी नदी पर. साथ में और भी व्यक्ति थे. हौसला बना रहा था पर उस समय मेरे मन में एक सवाल उठा कि पानी तो बहुत ज्यादा है. इतना जैसे दुनिया में पानी ही पानी है. जमीन तो दिखाई नहीं दे रही. इतना पानी तो शायद पूरी दुनिया को ही डुबो देता है. ऐसा मुझे डर लग रहा था. वहीं एक श्रोता ने लिखा है कि बहुत सारी जगह मैंने घूमा है. अभी 2-1 साल पहले ही भेंट द्वारका जाते समय नए समुद्री पुल के उद्घाटन से पहले स्टीमर से समुद्र पार कर बेट द्वारका गए थे. और कन्याकुमारी में भी स्वामी विवेकानंद स्मारक स्टीमर से गए. भले ही अपने गंगा जी में नाव पर सवार न हुए हों लेकिन अमरकंटक नर्मदा नदी पर जाना चाहते हैं. अच्छा. और वहीं एक श्रोता लिखते हैं कि नौका विहार का सबसे अच्छा गाना मुझे लगता है फिल्म सफर का, नदिया चले चले रे तारा तुझको चलना होगा। बहुत ही प्रेरणादायी शब्दों से इस गीत को लिखा है। आदमी कितना ही हताश परेशान हो, उस गाने को सुनकर नए उत्साह से आगे बढ़ने की और कूच कर देता है। वहीं एक श्रोता लिखते हैं कि आवारा फिल्म का गाना कम ही सुना है, सिर्फ देखते समय

0: आप सुन रहे हैं विविध भारती, देश की सुरीली धड़कन। बस सखी सहेली के लिए कीजिए थोड़ा सा इंतजार।
1: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित। शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 भारतातल्या 3 संस्थांचा समावेश। आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट। राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे। यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे। तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे। सकाळी 8 मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे। नाशिक जिल्ह्यात 9 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे। 619 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत। दुपारी 12 61 उमेदवारांनी आपलं मतदान नोंदवलं। नांदेड मतदारसंघात दुपारी 12 57 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर लातूर, बीड, धाराशिव मतदारसंघात 53% मतदान झालं। परभणी, जालना मतदारसंघांसाठी 466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, मात्र इथं दुपारी 12 केवळ 27% मतदारांनी मतदान झालं, त्यामुळे मतदारांना मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी

केलं आहे. अमरावती मतदारसंघात महानगरपालिकेतल्या काँग्रेसच्या 17 नगरसेवकांना तटस्थ राहण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. मात्र इतर नगर परिषदांमधल्या नगरसेवकांना असा कोणताही आदेश दिलेला नाही. भंडारा गोंदिया मतदारसंघात मतदानासाठी भंडारा जिल्ह्यात 2 आणि गोंदिया जिल्ह्यात 2 अशी एकूण 4 मतदान केंद्र उभारली आहेत. 457 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान सुरू आहे. 836 मतदार मतदान करणार असून त्यासाठी 14 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातल्या सर्व जागांवर महायुती मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे यवतमाळ वर्धा गडचिरोली चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर संजय देशमुख संजय जाधव संजय दिना पाटील ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या आयुध कारखान्यात 10,000 टनाच्या अल्युमिनियम एस्ट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एस्ट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अल्युमिनियम एस्ट्रुजन बनवण्याची क्षमता या एस्ट्रुजन प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118व्या तर आयआयटी मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170व्या क्रमांकावर आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25 ते 30 टनावर आलं आहे. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोनं आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 मधल्या ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे.
फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे बैठकीचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी

बेनोट बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील. हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल. त्याचप्रमाणे अल्स्टॉम कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील. रेल्वे आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल. तसंच मिस्ट्रेल एआयचे सहसंस्थापक आर्थर मिंच यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साह स्वागत केलं. या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर विवाटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील. झारखंडमधली पहिली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिने शस्त्राखाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं आणि ती झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि

नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमात मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आपल्या भारतात अनेक थोर शास्त्रज्ञ होऊन गेलेत, पण या शास्त्रज्ञांच्या मानदेयाळीत महिलांचा प्रवेश सुनिश्चित झाला तो एका महिला शास्त्रज्ञामुळं, ज्यांच्या संशोधनातल्या कार्यक्षमतेमुळं संशोधन क्षेत्रात महिलांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. अशा भारतातल्या वैज्ञानिक शाखेत PhD मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणजे कमला सोहोनी, ज्यांचा आज जन्मदिवस. कमला सोहोनी या एक भारतीय बायोकेमिस्ट होत्या. बंगळुरू येथील IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये काम करत असताना त्यांनी कडधान्य, दूध आणि शेंगांमधील प्रथिनांवर संशोधन केलं. 1936 मध्ये त्यांनी MSc पदवी विशेष प्राविण्यासह पूर्ण केल्यानंतर एका वर्षानं त्यांच्या समर्पण आणि संशोधन क्षमतेमुळं प्राचार्य CV रमण यांनी महिलांनाही IISc मध्ये प्रवेश देण्याचा शेवटी निर्णय घेतला, आणि हे शक्य झालं ते कमला सोहोनी यांच्यामुळं. यानंतर त्यांना UKच्या कॅम्ब्रिज विद्यापीठात फ्रेडरिक जी हॉपकिन्स प्रयोगशाळेत काम करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं, जिथे त्यांनी वनस्पतींच्या ऊतींचा अभ्यास केला. बटाट्यांवरील संशोधनातून त्यांनी सायटोक्रोम सी या एन्झाइमचा शोध लावला, जो वनस्पती, मानव आणि प्राण्यांच्या पेशींमध्ये आढळतो आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये आवश्यक भूमिका बजावतो. या विषयावरील त्यांचा प्रबंध 14 महिन्यात पूर्ण झाला आणि कमला सोहोनी यांनी PhD ही मिळवली. PhD मिळाल्यानंतर कमला या 1939 मध्ये भारतात परतल्या, आणि तेव्हा 1947 दरम्यान तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या सूचनेनुसार कमला यांनी नीरा या पेयावर काम केलं. नीरा हे पेय म्हणजे विविध प्रजातींच्या ताडीच्या झाडांच्या फुलांमधून काढलेला रस. त्यांना या पेयात VA, VC आणि लोहाचं लक्षणीय प्रमाण आढळलं. नंतरच्या अभ्यासात तर असं दिसून आलं की आदिवासी समुदायातील कुपोषित किशोरवयीन मुलं आणि गर्भवती महिलांच्या आहारात नीरा या पेयाचा एक स्वस्त पूरक म्हणून समावेश केल्यानं आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली. आणि याच विषयावरील त्यांच्या कार्यासाठी कमला सोहोनी यांना राष्ट्रपती पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, यासोबतच कमला या भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था म्हणजे CGSI सक्रिय सदस्य होत्या. 1982-83 या कालावधीत त्या CGSI अध्यक्ष म्हणूनही निवडून आल्या. कमला सोहोनी यांनी पदोपदी आपली क्षमता सिद्ध करून संशोधन क्षेत्रात मुलींना स्थान नाकारणाऱ्यांच्या विचारावर चपराक बसवली आणि संशोधन क्षेत्रात मुलींकरिताही स्थान निश्चित करण्याची महत्वपूर्ण भूमिका कमला सोहोनी यांनी बजावली. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, तुमची मैत्रीण संपदा सोबत. मित्रांनो, आता ऐकूया वेध विश्वासा ही मालिका, आपला मित्र समर बोबडे याच्यासह.

0: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा,
1: सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या,
0: मग चला घेऊया वेदविश्वाचा।
2: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या वेदविश्वाचा या मालिकेत हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, देशातील विदेशातील विज्ञान, अंतराळ, क्रीडा, शिक्षण आणि विकास या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या वेदविश्वाची। मित्रांनो, जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि अंतराळ संशोधन या विषयावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे। अनेक देश आता ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर भर देताना दिसत आहेत। मित्रांनो, भारताच्या अंतराळ मोहिमांना जागतिक स्तरांवर मोठं महत्व मिळत असून युरोपातील अनेक देश भारतासोबत स्पेस कोलॅबोरेशन वाढवताना दिसतात। अलीकडेच स्वीडनने भारताच्या वेनस मिशन मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून नॉर्वेनेही इस्रो सोबत स्पेस कॉर्पोरेशन साठी करार केला आहे। मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। इस्रोने आदित्य L1 मोहिमेतील माहितीवर संशोधन करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांना निमंत्रण दिले आहे। सूर्याचा अभ्यास करणाऱ्या या मोहिमेमुळे स्पेस सायन्स क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढताना दिसते आहे। तसेच इस्रोच्या युविका 2026 या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स बद्दल प्रेरित केलं जात आहे। मित्रांनो, देशभरातील तरुणांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जातो। दरम्यान चंद्रयान 3 या जागतिक स्तरावर सर्वोच्च स्पेस सायन्स पुरस्कार मिळाल्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे। या यशामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील ओळख आणखी मजबूत झाली आहे। मित्रांनो, राजकीय क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी म्हणजेच देशात विकास, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबाबत केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील उद्योग प्रदेशातील महाराष्ट्राला उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अधिक सक्षम बनवण्यावर भर दिला आहे। राज्यात नवीन टेक्नॉलॉजी पार्क्स, डाटा सेंटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स वाढवण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे। दरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये भारताने मोठा विक्रम केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे। लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे। मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांना एशियन गेम सिलेक्शन ट्रायल्स मध्ये सहभागी होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे। या निर्णयाचं क्रीडा विश्वातून स्वागत करण्यात येत आहे। तसेच महाराष्ट्रातील ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू चमकत असून राज्यात स्पोर्ट्स कल्चर अधिक मजबूत होताना दिसत आहे। मित्रांनो, भारतातील डिजिटल इकॉनॉमी वेगाने वाढत असून AI स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी आधारित उद्योगांना मोठी चालना मिळत आहे। देशातील अनेक शहरांमध्ये स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रो एक्सपान्शन वर भर दिला जातो आहे। नागपूर सारख्या शहरांमध्ये अर्बन डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट मुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत। तसेच DRDO आणि स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित क्षेत्रांमध्येही संशोधन वेगाने सुरू असून भारत डिफेन्स टेक्नॉलॉजी मध्ये आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे। मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात प्रॅक्टिकल लर्निंग आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन वर भर दिला जात आहे। इस्रो आणि विविध वैज्ञानिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप, इनोव्हेशन प्रोग्राम्स आणि रिसर्च ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून दिल्या जात आहेत। त्यामुळे युवकांमध्ये सायन्स, इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन विषयी आकर्षण वाढताना दिसत आहे। मित्रांनो, आजचं जग वेगाने बदलत आहे आणि या बदलत्या जगाशी जोडून राहण्यासाठी माहिती, विज्ञान आणि जागरूकता खूप महत्वाची आहे। अंतराळापासून राजकारणापर्यंत, क्रीडांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत नवनवीन उंची गाठताना दिसत आहे। तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची। आपण पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह, नव्या बातम्यांसह। तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो। नमस्कार।
0: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा।

0: ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा, संगतीला सुमधुर गीतांच्या, मग चला घेऊया वेदविश्वास। मित्रांनो, आताच आपण वेद विश्वाचा ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्यासह। आता ऐकूया तरुणाई ही मालिका। यात आपण ऐकूया मल्लखांबपटू निनाद दीक्षित याची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत।
1: नमस्कार मित्रांनो, आजच्या तरुणाई या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। मित्रांनो, तरुणाई या मालिकेत आज आपण राष्ट्रीय मल्लखांब पटू आणि वीरांगण संस्थेचा सहसंस्थापक आपला युवा मित्र निनाद दीक्षित याच्याशी बातचीत करणार आहोत। निनाद, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत।
2: खूप खूप धन्यवाद।
1: आपला आजच्या चर्चेचा विषय मल्लखांब हा आहेच, तर आपण सुरुवातीला सगळ्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की या प्रवासाची सुरुवात कशी झाली।
2: माझ्यासाठी मल्लखांबाची सुरुवात ही माझ्या शालेय जीवनातनं झाली आणि साधारण 5वीत असताना मी हा खेळ सुरू केला। आमच्या शाळेत मल्लखांब असल्यामुळे तिथे मुलांचा सराव असायचाच चालू आणि तो पाहून स्वाभाविक त्या खेळाकडे आकर्षण झालं आणि मग असंच मधल्या सुट्टीत एकदा मी पण खेळून पाहिलं। त्यावेळी आमच्या सरांच्या निदर्शनास मी आलो की हा चांगला मल्लखांब खेळतोय, याला आपल्या टीम मध्ये घ्यायला हवं। तर मग त्यांनी सांगितलं की रोज संध्याकाळी प्रॅक्टिसला येत जा आणि मग तेव्हापासून तो आमचा सराव सुरू झाला। तर तिथून शाळेपासून मूळतः या खेळाची सुरुवात झाली।
1: तर तू ज्या वेळेला पहिल्यांदा मल्लखांबावर चढलास त्यावेळेला मनात काय भावना होत्या?
2: उत्सुकता होती आणि एक जरा मल्लखांबावर चढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक जरा थोडीशी तुम्ही त्याला थ्रिल असा शब्द जो वापरता किंवा थोडीशी भीती असते, कारण बरेचदा काही खांब उंच असतात आणि आपल्याला त्याचा सराव नसतो, गुळगुळीत असतात, त्याच्यावर कसं ग्रीप करायचं, त्याच्यावर कसं चढायचं, त्याच्यावर जे एलिमेंट करायचे ते कसे करायचे, आपली ग्रीप सुटली तर काय होईल, तर ही भावना मनात असतेच आणि तीच खरी मजा पण असते की मल्लखांब प्रत्येक क्षणाला तुमच्या समोर चॅलेंज असतो। म्हणजे तुम्ही कितीही तयार खेळाडू असाल तरी तुम्ही साध्यातल्या साध्या एलिमेंट मध्ये सुद्धा फॉल होऊ शकता आणि चुका करू शकता। तर हे कारण माहिती असतंच प्रत्येक खेळाडूला, तर त्यामुळे एक जरा स्वाभाविक भीती असते आणि जर ती भीती ओव्हरकम करून तो एलिमेंट केला तर आनंदही असतो।
1: पण या सगळ्याचा सराव कसा करतोस तू?
2: याचा सराव आता बघा, याच्यात मी जेव्हा सुरू केलं तेव्हा नागपूरमध्ये याचं जरी मल्लखांब त्यापूर्वी अनेक शाळांमध्ये होता पण ज्यावेळी मी हा खेळायला घेतला तेव्हा नागपुरात मला वाटतं फक्त केशवनगर शाळेत हा मल्लखांब खेळला जायचा आणि नागपुरातल्या एक सेंटर पॉइंट शाळेत मल्लखांब खेळला।
1: कुठल्या सालची गोष्ट आहे ही?
2: साधारण 2010-10 दरम्यान वगैरे।
1: ओके।
2: 2009-10 दरम्यान। तर त्यावेळी हे दोनच ठिकाण असल्यामुळे आणि खेळ तसा नामशेष होऊ लागला होता नागपूर शहरात, खेळाडू कमी होते आणि मग त्यामुळे तेवढं विकसित पण नव्हतं, म्हणजे चांगल्या मॅट्स नव्हत्या, चांगले साधन सामग्री नव्हते, चांगलं प्रशिक्षण पण नव्हतं। म्हणजे शाळेचं प्रशिक्षण हे शाळेतले क्रीडा शिक्षक जेवढं शिकवतील तेवढं असायचं। क्रीडा शिक्षकांना 10 खेळ सांभाळायला असायचे, तर प्रत्येक वेळी तुमच्याकडे तसं लक्ष की डेडिकेटेड मल्लखांब कोच सारखं ते देऊ शकत नसायचे। तर त्यावेळी तर असं होतं की जायचं आणि आपण जेवढं पाहिलंय मुलं आपले सिनियर्स करतायत तेवढं करायचं, पण नंतर नंतर जेव्हा खेळात इंटरेस्ट वाढायला लागला तर हे लक्षात आलं की आपण याला अजून तंत्रशुद्ध पद्धतीने शिकलं पाहिजे आणि मग यासाठी मी मुंबईला गेलो, काही 2-3 महिने तिथे सराव केला, तिथल्या काही कोचेसच्या संपर्कात राहिलो, त्यानंतर अधिक चांगले जे खेळाडू आहेत त्यांच्यासोबत संवाद राहिला की हे एलिमेंट कसे करतात, ते एलिमेंट कसे करतात, त्यानंतर मला या खेळाची काय प्रोसेस असते हे साधारण हा खेळ सुरू केल्यानंतर 3 वर्षांनी कळलं की मल्लखांब खेळायचं म्हणजे मल्लखांब ऍक्च्युअली तुम्हाला जर तुम्ही 1 तास सराव करत असाल तर 20 मिनिट मल्लखांब करायचं। हा, तुम्हाला 40 मिनिट त्या मल्लखांब वर प्रॅक्टिस करण्यासाठी जे व्यायाम आवश्यक आहेत ते करायचे असतात, म्हणून 15-20 मिनिट मल्लखांब आणि बाकी पूर्ण वेळ हा तुमचा मैदानी व्यायामावर असला पाहिजे हे तेव्हा कळलं। त्यानंतर जर तुम्हाला 3 तास, 2.5 तास, 2 तास सराव करायचा, एक ऍथलीट म्हणून सराव करायचा असेल तर मग न्यूट्रिशन तुमचं तसं असलं पाहिजे, तुमची स्लीप रिकव्हरी तशी असली पाहिजे। तर मग या सगळ्या गोष्टी तंत्रशुद्ध पद्धतीने कशा करायच्या हे नंतर नंतर कळत गेलं। जेव्हा जेव्हा थोडस एक्सपोजर मिळतं, बाहेर जातो, बाहेरच्या स्पर्धकांना भेटतो, त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की यांची तयारी ही तशी नाहीये जशी आपल्यासारखी, यांची तयारी खूप चांगली आहे। तर मग या तयारी मागचं काय कारण आहे? आम्हाला पहिले ती जादू वाटायची की अरे हे मुंबईचे खेळाडू म्हणजे काय काहीच्या काही कमाल करतात, हे कसं, हे शक्यच नाही, हे अमानवी आहे।

0: मग नंतर लक्षात आलं की ही प्रोसेस आहे, ही काही ही कुठली जादू नाहीये, ही कुठली अशी गोष्ट नाहीये की जी असाध्य आहे, ती साधता येऊ शकते, पण त्या ते साधायला एक निर्धारित साधना पण आहे. माझ्याकडे जे कोणी पालक पण येतात की मलखांब शिकवायचं आहे मुलांना, तर आम्ही त्यांना ते सांगतो की हा खेळ असा नाहीये की तुम्हाला प्रत्येक म्हणजे पहिल्या दिवसापासून चुरशीचा वाटेल, तुम्हाला कबड्डी पहिल्या दिवशीपासून चुरशीची वाटते, कारण कोणाला तरी आउट करणे, कोणाला तरी हे आहे आपल्याला स्पर्श करून वापस येणे, ती लाईन क्रॉस करणे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर ती चुरस आहे क्रिकेटमध्ये, ती चुरस आहे की चौकार षटकार हे विकेट या सगळ्या घेतल्यावर त्या माणसाला एक एका क्षणात आनंद मिळतो. तसं मलखांबमध्ये नाही आहे, मलखांबमध्ये एक इलिमेंट शिकायचं तर 2 महिन्यांची प्रोसेस आहे. 2 महिने त्या प्रोसेसमध्ये जाता आणि मग एक दिवस तुम्हाला तो आनंद जो एक विकेट घेतल्यावर मिळालेला असतो तो 2 महिन्यांनी मिळतो. तर तसा एक साधनेचा प्रकार असल्यामुळे आणि ही साधना असते हे 3 वर्षांनी आम्हाला कळलं आणि आता तेव्हापासून ही कंटिन्युअस चालू आहे साधना, आताही चालू आहे.
1: तू आता म्हणालास की मुंबईला गेल्यानंतर तुझ्या समोर एक खूप नवीन विश्व उभं झालं, सो त्याबद्दल जरा डिटेल मध्ये सांगू शकलास तर.
0: बघा, इथून आम्ही जेव्हा म्हणजे माझ्या बाबांनी मला म्हटलं की तू मुंबईला, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की सगळ्यात चांगलं मलखांब कुठे शिकवलं जातो, तर म्हटलं मुंबईला सगळ्यात चांगले खेळाडू आहेत, तिथे नक्कीच चांगलं शिकवलं जाऊ शकतं. मग मी तिथे गेलो आणि तिथे एक प्रबोधन स्पोर्ट्स म्हणून हे होतं, तिथे मी बाबांनी मला एनरोल केलं आणि तिथे माझे सर आहेत मंदार आसेगावकर आणि तन्मय आसेगावकर सर म्हणून, तर त्यांनी मला हा खेळ पहिले समजावून सांगितला की कसा असतो, काय असतो, याची प्रोसेस काय असते. आणि त्यांनी मला मग महत्वही असं सांगितलं की जर तुम्हाला आता एखादा एक एलिमेंट शिकायचा आहे मलखांबवर करणारा, एक प्रकार तुम्हाला शिकायचा आहे आणि त्या प्रकारामध्ये तुमच्या पोटाची ताकद लागते, म्हणजे तुमची कोर स्ट्रेंथ लागते, तर मग त्या कोर स्ट्रेंथ साठी कोणत्या एक्सरसाइजेस करायच्या. आता कोर स्ट्रेंथच वाढवायला 10 एक्सरसाइज असतील, पण या 10 पैकी नेमकी तुला या एलिमेंट साठी कोणती करायची, त्या एलिमेंट साठी कोणती करायची आणि त्या एलिमेंट साठी कोणती करायची हे निर्धारित करणे. जसं आमच्या ह्याच्यात एक एलिमेंट आहे शोल्डर प्लँक, तर त्याला शोल्डर प्लँक म्हटल्यावर निश्चितच आपल्याला लक्षात येतं की शोल्डर इन्वॉल्व आहे, पण जितकं शोल्डर इन्वॉल्व असतो त्यात तितकंच तो प्लँक होल्ड करण्यासाठी तुमचं कोर एंगेज असतं, कारण तुमची लोअर बॉडी तुमच्या पोटाने तुम्हाला थांबवून ठेवायची असते. तर हा सेन्स पहिले आम्हाला नव्हता, आम्हाला असं वाटायचं की शोल्डर प्लँक म्हणजे काय, तर शोल्डरची ताकद वाढवा.
1: अच्छा,
0: हा म्हणजे तुम्ही शोल्डर्सचे एक्सरसाइज करा. पण मग नंतर लक्षात आलं की नाही, हे करायचंय तर असं केलं पाहिजे. तुम्हाला जर हँड स्टँड करायचंय तर हो बरोबर आहे, शोल्डर्सची स्ट्रेंथ असली पाहिजे, तुमच्या हातांमध्ये क्षमता असली पाहिजे, पण त्या छोट्याशा खांबावर तुम्ही हँड स्टँड उचलणार कसे आहात, तो प्रेस हँड स्टँड करायचा असेल तर तुमच्या लोअर बॅकमध्ये, तुमच्या ग्लूट्समध्ये, तुमच्या कोरमध्ये किती स्ट्रेंथ असली पाहिजे आणि ती पर्टिक्युलर पोझिशन कशी आपल्याला एकापासून दुसऱ्यावर शिफ्ट करायची आहे, ही प्रोसेस मला मुंबईत शिकायला मिळाली. आणि मग ती तिथे शिकल्यानंतर त्यांनी मला हे सांगितलं की तू अशीच प्रोसेस नागपूरला पण शिकव सगळ्यांना, म्हणजे जो प्रत्येक खेळाचं बेसिक असतं की पहिले वॉर्म अप होतं, स्ट्रेचिंग, बेंडिंग, कंडिशनिंग, मग तुम्ही तो जो खेळ खेळता तो खेळ खेळता आणि मग त्यानंतर तुम्ही स्ट्रेंथ एक्सरसाइज आणि मग कुलिंग डाऊन वगैरे या सगळ्या, हा हे एका प्रकारचं प्रत्येक खेळाचं गणित असंच असतं. पण हे आम्हाला माहिती नव्हतं, कारण आम्ही 6वी 7वीत होतो आणि आम्हाला हे याची कल्पना नव्हती, मलखांब खेळायचं म्हणजे आपली लंगोट जंगी घातली की मलखांबवर चढलं असं होतं. पण त्यानंतर ही प्रोसेस मला मुंबईत लक्षात आली की आपल्याला या प्रोसेसने जायला लागतं आणि ही प्रोसेस साधारण 1.5 तास आपला घेत असते. हा, तर असं एकंदरीत मुंबईत शिकायला मिळालं.
1: मल्लखांब खेळताना प्रचंड कमाल्याची फ्लेक्सिबिलिटी लागतेच, तू आता म्हणालाच, तसंच एकाग्रता सुद्धा लागते, पेशन्सही लागतो, तर मग हे सगळं डेव्हलप करायला तू काय केलंस?
0: बघा, प्रत्येक एलिमेंटची वेगळी तयारी असते. जसं मी तुम्हाला आता उदाहरण दिलं की मला जर हँड स्टँड करायचं आहे तर माझं चित्त जर एकाग्र नसेल तर ते करता नाही येणार. तुमच्या श्वासांचं सुद्धा गणित त्यात तुम्हाला बसवावं लागतं, तुम्ही कसाही श्वास घेऊ शकत नाही, तुम्हाला कधी घ्यायचा आहे कधी सोडायचं हे लक्षात घ्यावं लागतं. आणि जसं आता तुम्ही होल्ड करून आहात हाताच्या भारावर, तेव्हा तुम्ही जोरजोरदार असा श्वास घेऊ शकत नाही, तुम्हाला बॅलन्स ठेवायला तेवढं एकाग्र चित्त लागतं, तुम्हाला एका ठिकाणी बरोबर शांतपणे पाहावं लागतं. आणि हे ते करता करता येतं. फ्लेक्सिबिलिटीचा विषय असा असतो की जर मला 1-5 शिरासन करायचं असेल, म्हणजे मानेत पाय घालायचा असेल मलखांबवर बसून, तर तो मला खाली घालता यावा पहिले, आणि कारण वर तर बसायचंय तर वर बॅलन्स करून मग ते करायचंय.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे खाली ग्राउंडवर त्याची आधी प्रॅक्टिस जास्त केली जाते. आणि आमचं जे

0: स्ट्रेचिंग बेंडिंगचा जो पार्ट असतो वॉर्म अप झाल्यानंतर त्यात आम्ही ते सगळं कव्हर करत असतो की आम्हाला ज्या ज्या एलिमेंट्सची तयारी करायची त्याची स्ट्रेचिंग बेंडिंग आम्ही आधीच आमची ग्राउंडवर करत असतो तर स्ट्रेचिंग बेंडिंग तिथे होऊन जातं. पेशन्स वगैरे तर तुम्हाला तो करता करता तो डेव्हलप होतो.
1: हा
0: आणि एकाग्रता सुद्धा म्हणजे याच्यात असं आहे मला क्रीडा भारतीचे अखिल भारतीय सहमंत्री होते प्रसन्नजी हरदास त्यावेळी ते आमच्या जेव्हा मैदानावर आले त्यांनी एक छान गोष्ट मला सांगितली की निनाद तू एकही खेळाडू असा नाही पाहणार जो मोठ्या स्तरावर खेळ खेळतोय आणि तो हुशार नसेल. हा तू कोणाचंही उदाहरण घे, तू धोनीचं उदाहरण घे, तेंडुलकरचं उदाहरण घे, कोहलीचं उदाहरण घे, इकडे सुनील छेत्रीचं उदाहरण घे किंवा कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही खेळाडूचं उदाहरण घे तो तुला हुशारच दिसेल. आणि त्यावेळी ते एक लक्षात आलं की एक तर तुम्ही खेळ खेळता खेळता हुशार होता किंवा जो हुशार असेल त्याला एक तो एज असतो की तो खेळाला नीट समजू शकतो कारण स्पून फीडिंग एका स्तरापर्यंत तुमचा कोच करत असतो की असा असा एलिमेंट बसवून देणे हे कर हे रुटीन कर. एका वेळेनंतर तुम्हाला तुमचं रुटीन ठरवायचं असतं. तुमची बॉडी प्रत्येक गोष्टीला कसं अडॉप्ट करते जसं तुम्हाला लिहून दिलं असेल की तुला चणे खायचे आहेत आता चणे तुम्हाला सूट करतायत नाही करतायत हे तुमच्या शरीरात तुम्हाला कळतं. लहान मुलं तितके फारसे बोलत नाही तर त्यांचं चालून जातं पण एकदा साधारण जसं 12वी नंतर मुलं हे झाले तयार झाले की मग त्यांना लक्षात येतं की हे मला पचतं किंवा हे मला पचत नाही हे म्हणजे ते दूध मला चालतं किंवा नाही चालत आणि मग तेव्हा त्यांच्याकडे पर्याय असतात. तर त्यावेळी जो व्यक्ती जास्त चांगल्याने ते हँडल करेल तो त्या खेळामध्ये जास्त पुढे जाण्याची शक्यता असते.
1: फ्युचर प्लॅन्स विषयी काय सांगशील?
0: ज्या खेळासोबत संलग्नित आहे त्या खेळासोबत संलग्नित राहायचंय. माझी कायम ही अशी कंप्लेंट राहिली आहे माझ्या पूर्वीच्या खेळाडूंना संघटकांना आणि मल्लखांब प्रेमींना घेऊन की मल्लखांब जितका असा तळहाताच्या फोडासारखा तुम्ही जपायला हवा होता तो जपला नाही किंवा त्याच्या अवतीभोवती असं एक वातावरण तयार नाही झालंय की या खेळातले लोक याच खेळात राहतील जास्त वेळ आणि त्यामुळे हे माझ्या पुढच्या जनरेशननी म्हणून हे कायम माझ्या डोक्यात राहिलंय. त्याचसाठी विरांगण संस्था सुद्धा आम्ही सुरू केली आणि त्यानंतर आता आम्ही स्वास्थ्यम स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी सुद्धा सुरू केलेली आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मल्लखांब प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे. तर त्यामुळे आम्ही चांगले प्रशिक्षण केंद्र जिथे चांगल्या सुविधा चांगले कोचेस असतील आणि चांगल्या सुविधा म्हणजे खरंच नागपूर शहरात किंवा विदर्भात नसतील अशा चांगल्या सुविधा जसं आता आमच्या विरांगण संस्थेत तीनही ऍपरेटर्स आहेत. आमच्या लहानपणी ते नसायचे आता आम्ही जी संस्था सुरू केली त्या तीनही ऍपरेटर्स आहेत क्रॅश मॅट्स आहेत चांगल्या फ्लोअर मॅट्स आहेत तर ती सगळी सोयीसुविधा दिली आणि जेव्हा तुम्ही चांगल्या सोयीसुविधा देता तेव्हा पालक येऊन तुम्हाला फीस पण चांगली देतात तुमचे कोचेस चांगले त्यातनं अर्न करू शकतात त्यातनं पैसे कमवू शकतात. मॉनिटायझेशन आवश्यक आहे
1: बरोबर.
0: कोणत्याही खेळामध्ये आता आपल्याकडे ना एक असा भाव असतो की सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात जो माणूस काम करतोय त्यांनी पैसेच घेऊ नये म्हणजे व्याख्याता आहे का तर पैसेच घेऊ नये. अरे तू संगीत नाही तू क्लासेसचे पैसे कशाला घ्यावे तू तुझ्या गुरूंकडनं तर फुकट शिकला ना असा एक थोडासा भाव असतो की हे या गोष्टीला खूप चांगलं मानलं जातं की नाही तो हे आहे पण तो पैसे नाही घेत. माझं असं मत आहे की संस्कृती असेल सांस्कृतिक खेळ सांस्कृतिक विषय हे तेव्हा चांगल्याने जपले जातील जेव्हा त्या क्षेत्रात कार्यरत लोकांना त्याचा आर्थिक मोबदला सुद्धा मिळेल. हा म्हणजे त्यांना जर आता मला मल्लखांब खेळायचं आहे किंवा मल्लखांबचं संघटक व्हायचंय किंवा खेळाडू व्हायचंय किंवा प्रशिक्षक व्हायचंय आणि जर मल्लखांब प्रशिक्षक म्हणून जर मी उदरनिर्वाह करू शकत नसेल तर मग मी या खेळात फार काय टिकू शकणार नाही.
1: बरोबर
0: ठीक आहे. पण या खेळातनं सुद्धा प्रशिक्षकांचा उदरनिर्वाह होऊ शकतो इथल्या संघटकांचा होऊ शकतो इथे जे क्लब्स काढतात त्यांचा होऊ शकतो हे जेव्हा तुम्ही सिद्ध करता तेव्हा तो खेळ चांगल्याने वाढतो. आणि मला कुठेतरी वाटतं की ते मुंबईनी चांगल्या पद्धतीने केलं की मुंबईत प्रशिक्षक का बरं तयार झाले इतके चांगले कारण तो जर सेशन घ्यायला जातोय तर त्याला पर सेशन त्याचे पैसे मिळत आहेत. आपल्या इथे काय अपेक्षा असते की नाही नाही जा तू खेळ टिकव खेळ टिकव कसा त्याला त्याला किमान पेट्रोलचा खर्च लागणार आहे तो त्याचा वेळ देतोय या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. तर आम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या एक मॉडेल तयार केलं की या खेळाला जर आपल्याला टिकवायचं असेल तर या या पद्धतीने जावं लागेल कुचेसला पण संघटकांना पण प्रशिक्षकांना सगळ्यांना डोक्यात घेऊन सगळ्यांच्या परीने हा खेळ असा विन विन सिच्युएशन असली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही एक चांगलं स्वास्थ्यमचं पण प्रशिक्षण केंद्र तयार केलंय चांगलं विरांगणचं पण केलंय आणि छान त्या मागे उत्तम काम चालू आहे.
1: तुझ्या पुढच्या

0: सगळ्या वाटचालींसाठी नागपूर आकाशवाणीतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तू वेळात वेळ काढून आलास आणि आपल्या सगळ्या युवा श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्यास त्याबद्दल मी तुझे खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच.
1: धन्यवाद.
0: चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूयात तरुणाई या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो आताच आपण तरुणाई या मालिकेत मल्लखांबपटू निनाद दीक्षित याची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत ऐकली.

मित्रांनो, आताच आपण तरुणाई ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्यासह. मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्य अतुल साखरकर यांचं, तर सादरकर्ते होते डॉक्टर विजयसिंग राजपूत. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा आपल्याच आवडत्या युववाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर

सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

0: convincing 5-0 victory over Poland's Natalia Kuczewska in the women's 51 kg round of 16 bout. Four Indian boxers will be in quarter-final action tomorrow. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला ऐकूया सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं, श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं लक्ष्मीची पावले या चित्रपटातील सुधीर मोघे यांचं गीत.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया मामा भाचे चित्रपटातील जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं, एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत.

0: बोस्निया हर्जेगोविना दले सम्मुखी भवतः। फीफा विश्वचषक स्पर्धायां कोलंबिया देशस्य विजयः इति वार्ताः।
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजले, ऐकूया कार्यक्रम कामगार सभा।

0: कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी योग, याविषयी डॉक्टर सोनल कुलकर्णी यांची मुलाखत. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, योग ही एक प्राचीन पद्धत आहे ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. कामाच्या ठिकाणी तणाव कमी करण्यासाठी आणि शारीरिक आजार टाळण्यासाठी योग अत्यंत फायदेशीर आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यातून मुक्त होण्यासाठी योगाची कशी मदत होते हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर सोनल कुलकर्णी यांना. डॉक्टर सोनल कुलकर्णी या होमिओपॅथी तज्ञ, आहार तज्ञ, योग शिक्षिका तसंच मुद्रा चिकित्सक म्हणून गेल्या 20 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहेत. डॉक्टर सोनल कुलकर्णी, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार स्मिता.
0: डॉक्टर सोनल, सध्या औद्योगिक क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे, पण त्याच्यामधून जो काही त्यांना ताणतणाव आहे किंवा शारीरिक व्याधींना सामोरं जावं लागतं आहे, ह्या सगळ्यासाठी योग त्यांना कसा मदत करू शकतो? बरं,
1: ज्यावेळेस औद्योगिक क्षेत्राचं विस्तृतीकरण चालू आहे त्याचबरोबर त्याच्यातले आव्हानं दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात जर आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जर पाहिलं तर रोज सकाळी उठून जी आपली धावपळ असते आणि दिवसभर कामाचा तणाव असतो आणि बऱ्याच जणांचं झोप होत नाही किंवा हे सगळे तणाव असतात, तर की योग हा तुमचा फक्त सोबती नाही तर योग हा एक संजीवन म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच काम करू शकतं. जिथे आपण आजारांना केवळ बरं करण्यासाठी नाही तर आजारांना लांबच ठेवण्याचं आपण काम करू शकतो.
0: डॉक्टर, पण त्याचप्रमाणे इतर क्षेत्रात जसं काही बांधकाम क्षेत्र आहे, शेतीच्या याच्यात काम करणारे लोक आहेत, ह्या शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींना योग आणि प्राणायाम किती उपयुक्त ठरू शकतो? बरं,
1: प्रत्येक क्षेत्रामध्ये योगाचं महत्व आहे. जसं की आता बांधकाम असो, शेती व्यवसाय असो किंवा इतरही ज्याच्यामध्ये शारीरिक श्रम भरपूर आहेत तिथे नक्कीच योग हा आपल्याला मदत करू शकतो. कारण ज्यावेळेस आपण योग योग्य पद्धतीने निवडतो त्यावेळेस जो स्नायूंवरती येणारा रोजचा तणाव आहे, शारीरिक थकवा आपण ज्याला म्हणतो, त्याचबरोबर दिवसभर काम केल्यानंतर येणारा मानसिक थकवा आहे, या सर्वांना परतवून लावणारा जर कोणी एक सुंदर सोबती असेल तर योग आणि त्यांची आसनं आहेत, प्राणायाम पण श्वसनाचे जे आपण व्यायाम आहेत. पण नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांना शारीरिक श्रम आणि मानसिक श्रमही भरपूर आहे तिथे योग आणि प्राणायाम नक्कीच मदत करू शकतो स्मिता.
0: तर मग ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या दैनंदिन जीवनशैलीचा त्यांच्या सांधे, स्नायू आणि श्वसन संस्थेवर कसा परिणाम होत असतो?
1: योग इतकं प्राचीन शास्त्र आहे हे जसं महर्षी पतंजलीनी प्रत्येक अबालवृद्ध सर्वांसाठी खूप सुंदर गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्यावेळेस कामाचा तणाव आहे तर त्याची आपल्याला सुरुवातीला लक्षणं आपल्या शरीरावरती दिसायला लागतात. जसं सकाळी झोपेतनं उठल्यानंतर उठण्याची इच्छा न होणं, त्यानंतर शरीर आखडतं, त्यानंतर आपल्या शरीराची स्नायूंची क्षमता हळूहळू मंदावत जाते आणि कालांतराने त्याचं रूपांतर कुठल्या तरी व्याधीमध्ये होतं. तर ह्यांची जे लक्षणं आहेत आपण सुरुवातीलाच जर का ओळखली हा सगळ्यात मेन महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून आम्ही सांगतो की सकाळी तुम्ही योग आसनं जर केली, त्यानंतर जर का काही ताण क्षमता वाढवणारे स्नायूंचे व्यायाम जर केले, फुफ्फुसांचे क्षमता वाढवणारे जर का काही प्राणायाम केले तर नक्कीच तुमचा जो दिवस आहे तो एक ऊर्जा देणारा तुमचा दिवस पूर्ण जाऊ शकतो.

0: सुनीता.
1: डॉक्टर, आता काही क्षेत्रांमध्ये असं असतं की त्या व्यक्तींना बराच वेळ उभं राहावं लागतं किंवा जड वजन उचलावी लागतात, यामुळे होणाऱ्या हाडांचं जे दुखणं असतं ते कमी करण्यासाठी मग कोणती आसनं उपयुक्त ठरू शकतात? बरं,
0: सर्वात आधी तर उभं राहण्यामुळे तुमच्या स्नायूंवरती ताण पडणार आहे, मणक्यांवरती ताण पडणार आहे, त्याच्यानंतर पायांवरती दीर्घकाळ उभं राहिल्यानंतर सूज येणं, आणि त्यानंतर व्हेरिकोज वेन्स नावाचा जो एक प्रकार आहे त्या सगळ्या तणावाचं रूपांतर ह्या सगळ्या व्याधींमध्ये होत असतं. तर त्यासाठी जर सकाळी तुम्ही कामावरती जाण्यापूर्वी ताडासन आहे, त्याच्यानंतर मार्जरी आसन आहे, त्याच्यानंतर उष्ट्रासन आहे, ज्याच्यामध्ये तुमचं शरीर पूर्णपणे रिलॅक्स होतं, 12 सूर्यनमस्कार तुम्ही नक्की करा. 12 सूर्यनमस्कार आणि त्याच्याबरोबर त्याची मंत्र सूर्यनामावली बरोबर म्हटलेले सूर्यनमस्कार, तेव्हा फक्त शरीराचे स्नायू नाही आपले मनही ऊर्जावान होते. मंत्रोच्चारांनी आपल्या फुफ्फुसांची क्षमता सुद्धा वाढते आणि एकंदरीत त्याचा आपल्याला फायदा दिवसभरासाठी होतो. मग तुम्ही दिवसभर दीर्घकाळ जरी उभं राहिलात तरी तुम्हाला तणाव कमी प्रमाणात जाणवतो. खूप जास्ती वजन उचलल्यामुळे त्याचं रूपांतर कंबरदुखीमध्ये होतं. पण योग हा फक्त तुमच्या मॅटवरती न करता त्याला तुम्ही तुमच्या आहारामध्येही घेऊन जा असं सांगण्यात आलेलं आहे. तर नक्कीच तुमचा आहार जर का पोषक असेल तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच कंबरदुखी आणि हे सगळे जे काही आव्हानं त्यांना सामोरं जावंच लागणार नाही. आणि वजन उचलल्यामुळे जे काही स्नायूंना तुमच्या हानी होते ती हानी आपण टाळू शकतो. स्मिता,
1: डॉक्टर, आता तुम्ही कंबरदुखीबद्दल बोललात तर मग कंबरदुखी आणि मणक्याच्या तक्रारींसाठी मग कोणती योगासनं उपयुक्त आहेत? बरं,
0: कंबरदुखीसाठी सगळ्यात प्रामुख्याने तर ताडासन तर आहेच आहे, त्याच्यानंतर आपण कटीचक्रासनाचा एक प्रामुख्याने उल्लेख इथे करतो कारण आपला जो मणक्यांचा भाग आहे त्याला संपूर्ण आपण पीळ देण्याचं काम करत असतो. कटीचक्रासनामध्ये तुमची मान, पाठ, कंबर आणि पाय हे सर्वच त्याच्यामध्ये पूर्णपणे रिलॅक्स होत असतात. दुसरं, मर्कटासनाचा एक संच असतो, तो मर्कटासनाचा संच करू शकता. त्याच्यानंतर सेतुबंध आसन, तुम्ही प्रामुख्याने ह्याला अजिबात टाळू नका. जर तुम्हाला कंबरदुखी आहे तर सेतुबंधासन हे तुमच्यासाठी एक खरोखर वरदान आहे. स्मिता,
1: डॉक्टर सोनल, आपण बघतो की कामगारांना सततच्या कामाच्या ताणामुळे खांदे, मान, मनगट यावर ताण येत असतो, तर हा ताण कमी करण्यासाठी कोणते सोपे योग अभ्यास आहेत की जे ते करू शकतील?
0: योग सुरुवात करण्याच्या आधीही एक सूक्ष्म व्यायाम नावाचा एक प्रकार असतो, महिलांनी तर हा नक्कीच करावा. कारण ज्यावेळेस आपला जो ताण शरीरामध्ये साठत आहे तो वात ह्या स्वरूपात साठत असतो स्मिता, तर त्याचं निर्मूलन करण्यासाठी सूक्ष्म व्यायाम जसे छोटे छोटे सांधे आहेत आपले, जसे की बोटं आहेत, मनगट आहे, मान आहे, खांदे आहेत, पायांची बोटं आहेत, पायांची जी काही स्नायू आणि पायांची जी काही सांधे आहेत त्यांच्या मंद हालचाली जर आपण केल्या तर त्यांचा तणाव पूर्ण कमी होतो आणि नक्कीच आपल्याला एक ऊर्जा तिथे बघायला मिळते. त्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. नेहमी सबब दिली जाते की आमच्याकडे वेळ नाहीये, प्रामुख्याने महिला वर्ग असो किंवा कामगार बंधू असतील त्यांची मुख्य सबब ही असते की माझ्याकडे वेळ नसतो. योगसूत्र लिहिताना सगळ्यात आधी अथ योग अनुशासनम, म्हणजे अनुशासन, जर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही थोडंसं डिसिप्लिन आणलं तर कुठलीही गोष्ट मला नाही वाटत असाध्य आहे. तुम्ही जर 7 ते 8 मिनिटं सोपे व्यायाम करण्यासाठी जर काढू शकलात तर तुमच्या शरीरामध्ये रोग कुठलाही बळावणार नाही याचं मी नक्की शाश्वती देऊ शकते. सूक्ष्म व्यायामांना विस्तृत करायचं झालं तर मानेच्या ज्या हालचाली आहेत त्या योग्य पद्धतीने श्वासांच्या सोबत करणं आवश्यक आहे. त्यानंतर खांद्यांना गोलाकार पद्धतीने फिरवणे, मनगट जे आहे गोलाकार सरळ आणि उलट पद्धतीने फिरवणे, त्यानंतर पायांची जी काही सांधे आहेत त्यांच्या हालचाली आहेत, बोटांच्या हालचाली आहेत, सोबत जर का आपण कटीचक्रासन असे जे सोप्या पद्धती जर का आपण केल्या तर नक्कीच तणाव मुक्त आपण होऊ शकतो आणि तुमचे अखडणार नाही स्नायू. जर का तुम्ही रेग्युलर पद्धतीने जर का आपण गोलाकार आणि सोप्या पद्धतीने जर तुम्ही स्नायूंना मुव्हमेंट केली तर तुम्ही तिथे अखडणार नाही.
1: डॉक्टर, औद्योगिक क्षेत्र म्हटलं की त्याच्यामध्ये धूळ आहे, धूर आहे किंवा या रासायनिक पदार्थांचा एक वास आहे, तर ह्या सगळ्यांना ह्या कामगारांना सामोरं जावं लागतं, तर त्यातून त्यांना ज्या काही व्याधी उत्पन्न होतात तर त्यासाठी कोणते प्राणायाम म्हणा किंवा कोणते योगासनं उपयुक्त ठरू शकतील?
0: ज्यावेळेस ह्या धुळींचे कण, रासायनिक जे काही पदार्थ आहेत नाका आणि तोंडाद्वारे आपण घेत असतो शरीरामध्ये ते श्वासनलिकेद्वारे आपल्या फुफ्फुसांमध्ये साठत असतात. काही कालांतरानंतर त्यांचं जे काही परिवर्तन आहे फुफ्फुसां

0: जे आजार आहेत त्याची सुरुवात छोट्या छोट्या आजारांपासून होते. जसं की तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती सुरुवातीला कमी जाणवेल, रोगप्रतिकार शक्ती कमी आहे असं आपण जर दुर्लक्ष केलं त्याच्याकडे, वेळेवरती त्याचा प्रबंध नाही केला, तर त्याचं परिमार्जन न्यूमोनिया, लंग कॅन्सर, दमा, श्वास लागणे, हृदयविकार, वजन वाढणे, परत त्याच्यानंतर मनावरती. हठयोगामध्ये एक सुंदर श्लोक आहे, जेव्हाही श्वासांचा प्रश्न येतो त्यावेळेस हठयोगामध्ये सांगितलेलं आहे की चले वाते चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत. म्हणजे तुमचा श्वास आणि तुमचं मन हे इतकं जोडलेलं आहे, जेवढा तुमचा श्वास दीर्घ तेवढं तुमचं मन शांत असतं. आणि त्या पद्धतीने उलट आहे, जर तुमचा श्वासच नीट नाहीये तर तुमच्या मनामध्ये तणाव, अँझायटी, डिप्रेशन, झोप न लागणे, म्हणजे हा धूर हा जो परिणाम आहे हा फक्त शारीरिक न राहता हा मानसिक पातळीवरती पण आपल्याला बघायला मिळतो. यावरती उपाय आहेत जिथे श्वसनाची गती आपली कमी करता येईल, असं दीर्घ श्वसन जे तुम्ही मोकळ्या हवेत करणं आवश्यक आहे. सकाळी ज्यावेळेस तुम्ही उठता त्यावेळेस तुमचे प्रातविधी झाल्यानंतर तुम्ही मोकळ्या हवेमध्ये हे प्राणायाम करणं आवश्यक असतं. त्यामध्ये दीर्घ श्वसन आहे, अनुलोम विलोम, कपालभाती, त्याचप्रमाणे लंग रिहॅबिलिटेशन एक्सरसाइजेस म्हणतो त्याला. छाती जिथे प्रसरण पावते आहे ती प्रसरण पावल्याने तुमच्या फुफ्फुसांवरती पण त्याचा परिणाम होतो. तो सकारात परिणाम कसा होतो, तुमची छाती प्रसरण पावणारे जे काही आसन आहेत, जसं उदाहरण घ्यायचं झालं तर उष्ट्रासन आहे, भुजंगासन आहे, ह्या आसनांमुळे काय होतं आपल्या ज्या फुफ्फुसांना आहे भरपूर प्रसरण पावण्याची एक तिथे संधी मिळते, त्यामुळे ते ऑक्सिजन इनहेलेशन भरपूर करतात, प्राणवायू भरपूर प्रमाणात येतो आणि त्याचा परिणाम असा होतो की मन शांत होतं. त्याच्यानंतर आपलं कार्बनचं जे काही उत्सर्जन आहे ते वेगाने, गॅशियस एक्सचेंज ज्याला म्हणतात ते वेगाने होतं. जो काही इम्प्युअर तिथला वायू आहे तो वेगाने शरीराबाहेर जातो, म्हणजे आपल्या फुफ्फुसांची शुद्धी तिथे होत असते. फक्त कार्बन डायऑक्साइड नाही, जी धूळ आणि जी रसायनं तुमच्या फुफ्फुसांमध्ये साठली जात आहेत दिवसेंदिवस, त्याचं सुद्धा आपण उत्सर्जन तिथे करू शकतो.
1: बघ की ज्यांना दम लागतोय किंवा श्वास घेण्याला त्रास होतोय, तर अशा व्यक्तींनी योग करताना मग काय काळजी घेणं गरजेचं आहे? बरं,
0: मला इथे काय करावं ह्यापेक्षा काय करू नये हे नमूद करणं जास्त आवश्यक वाटतं स्मिता. कारण बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की योग करायचा आहे तो खूप तीव्र गतीने करायचा आहे, खूप सारी आसनं करायची आहेत, खूप साऱ्या फास्ट एक्सरसाइजेस करायच्या आहेत. असं न करता तुम्हाला दम लागण्याचा त्रास होतो आहे किंवा इतरही श्वासांचे विकार आहेत, तर तुम्ही सगळ्यात आधी ज्या फास्ट केल्या जाणाऱ्या एक्सरसाइजेस आहेत, योगासनं करतो किंवा जलद गतीने जी काही व्यायामाचे प्रकार आहेत, ती टाळणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या प्रकारांकडे एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हळूवार पद्धतीने, थोडासा तुम्हाला कालावधी लागला त्याच्यात तरी हरकत नाही, आपण पाहिलं की फुफ्फुसांची प्रसरण होण्याची क्षमता वाढवण्याची ज्या काही व्यायाम पद्धती आहेत किंवा ज्या काही सूर्यनमस्कार आहे जसं की, त्यानंतर बरेच काही आपण त्याच्यामध्ये योगासनही करू शकतो, प्राणायामही करू शकतो. पण ह्या सगळ्यांपेक्षाही जलद गतीने तुम्ही काही गोष्टी न करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे स्मिता. त्यामध्ये एका प्रमाणापर्यंत कपालभाती हे करू शकतात. ज्यांना खूप जास्ती श्वास लागतो त्या व्यक्तींनी कधीही भस्त्रिका किंवा असे जे प्राणायाम आहेत जिथे तुमचे अत्याधिक ऊर्जा पणाला लागलेली असते, ते प्राणायामांचे प्रकार टाळणं खूप आवश्यक असतं. तुम्ही सावकाश करणं हेच खूप आवश्यक आहेत.
1: डॉक्टर, कामगारांना फक्त शारीरिकच त्रास असतो असं नाही, तर त्यासोबतच त्यांना आर्थिक म्हणा किंवा कौटुंबिक ताण देखील बऱ्याच प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. मग अशा वेळी या ताणाचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो बरं, आणि यामध्ये योगाची कशी मदत होते? मग
0: भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, योग कर्मसु कौशलम. ज्या वेळेस आपण काम करतोय, काम करत असताना तुम्ही अत्याधिक तणावपूर्व न करणं हे सगळ्यात आधी खूप महत्वाचं आहे. काम करता असताना तुम्ही त्याचा आनंद घेणं, त्या कामाला सुद्धा तुम्ही सकारात्मक दृष्टीने आणि एन्जॉय करून करणं आपण जे म्हणतो. पण ह्या सगळ्यांमध्ये जसं की आपल्या मनावरती परिणाम होतोय, अनिद्रा आहे किंवा अँझायटी आहे, असं जर का चिडचिडेपणा आहे, काम करत असताना तुम्ही शांत राहणं, सकारात्मक राहणं हे तर आवश्यक आहेच आहे. त्याशिवाय जो काही परिणाम आपल्याला त्या तणावाने झालेला आहे तो आपण टाळू शकतो. त्याचं संपूर्ण निर्मूलन करत असताना ध्यान पद्धती मी इथे विशेष करून अधोरेखित करेल. मानसिक तणाव जर असेल, श्वसनाचे जे काही व्यायाम आहेत, प्राणायाम आहेत,

0: त्याबरोबर ध्यानाचा जर का अवलंब केला, ध्यानामध्ये सुरुवातीला तुम्ही शांतपणे बसणे, तुमचे जे काही मोबाईल किंवा जे काही स्क्रीन आहेत त्या सगळ्या तुम्ही जर टाळून सकाळी तुम्ही ताज्या हवेमध्ये एक 10 मिनिटं फक्त ध्यानाचा सराव केला किंवा तुम्ही झोपण्यापूर्वी जर हा सराव केला तर मानसिक तणाव जो काही आपल्या शरीरावरती मनावरती आला आहे किंवा त्याचं व्याधीत रूपांतर झालं आहे तर त्यात सुद्धा फरक जाणवतो स्मिता. ते मला पूर्वी खूप जास्त दमा आणि सर्दीचा स्वतःला खूप जास्त त्रास होता. बरीच औषध उपचार करूनही त्यात फरक पडत नव्हता. मी रेग्युलर योगा प्राणायाम सुद्धा करत होते पण मला ह्याच्यामध्ये आमूलाग्र बदल जर जाणवला तर तो केवळ ध्यानामुळे जाणवला. योग ही एक त्रिसूत्री आहे, त्याच्यामध्ये आसन, ध्यान आणि प्राणायाम हे तीनही अंग त्याच्यामध्ये अविभाज्य आहेत स्मिता. जेव्हा मनाचा प्रश्न येतोय तेव्हा ध्यान पद्धती स्वीकारत असताना एक आसन तुम्ही निवडावं. तुम्ही जर का खाली बसू शकत नाही, बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की ध्यान हे फक्त खाली बसून किंवा पद्मासनात केलं जातं, असं काहीही नाही. जे काही तुम्हाला कम्फर्टेबल असेल असं आसन घ्यावं आणि त्याच्यावरती 10 मिनिटं बसून पाठीचा कणा सरळ ठेवून श्वासांवरती लक्ष केंद्रित करावं. श्वासांवरती लक्ष केंद्रित करत असताना हळूहळू आपल्याला असं लक्षात येतं की आपलं मन शांत होत आहे, मनामध्ये विचार येत आहेत, पण हरकत नाहीये, तुम्ही त्याला हळूहळू टाळू शकतो. आणि आपल्याला असं लक्षात येतं की हळूहळू आपली एकाग्रता वाढायला लागते स्मिता. त्याचं रूपांतर असं होतं की आपल्याला झोप शांत लागते आणि हा थेंबे थेंबे तळेसाची असा प्रकार आहे. पहिल्याच दिवशी जर कोणी म्हणाले की मला जर ध्यान व्हायला पाहिजे तर असं होणार नाही. नियमित सरावानी हे साध्य होत. कमीत कमी आठवड्यातनं 5 दिवस आपण ध्यान केलं पाहिजे आणि किमान 10 मिनिटं ध्यान केलं पाहिजे. ओम उच्चारण ही अतिशय सुंदर ध्यान पद्धती आहे. भ्रामरी तुम्ही जर का केलं, आता रिसेंट खूप रिसर्चेस आहेत स्मिता ज्याच्यामध्ये सांगितलंय की एक भ्रामरी जरी केलं तर आपलं अल्फा स्टेट ऑफ माइंड म्हणजे जे ब्रेन वेव्स आहेत त्यामध्ये एवढे तरंग अनुभवायला मिळतात म्हणजे मन शांत करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो स्मिता.
1: डॉक्टर, अतिश्रम करणारे व्यक्ती आहेत तर त्यांना दिवसभराच्या श्रमानंतर शरीराला आणि मनाला आराम देण्यासाठी तर संध्याकाळच्या वेळेला किंवा झोपेच्या आधी अशी शांततेने करण्यासारखी आसनं काय आहेत?
0: मी त्याला बेड टाइम रुटीन म्हणत असते, बेड टाइम रिच्युअल म्हणत असते. म्हणजे जसं की आपण दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी एक 10 मिनिटाचं रुटीन आपण जर का सेट केलं तर त्यामध्ये काही आसनं आपण करू शकतो. म्हणजे ध्यानाला बसण्यापूर्वी जर तुम्ही ही आसनं केली आणि ध्यान केलं तर अतिशय सुंदर तुम्हाला झोप लागू शकते. त्या आसनांमध्ये प्रामुख्याने मला असं वाटतं की ताडासन नक्की करायला पाहिजे ज्याच्याने संपूर्ण शरीरावरचा ताण कमी होतो स्मिता. वृक्षासन हे एक आसन असं आहे जे नक्कीच प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि 100% तुम्ही सेतुबांधासन करून जर झोपलात, सेतुबांधासन म्हणजे आपण जमिनीवरती सरळ झोपून कमरेचा भाग आपण उचलत असतो, हे 3 आसनं केली आणि 5 ते 10 मिनिटं ध्यान केलं, पलंगावरती बसून न करणं हे लक्षात ठेवणं जरुरी आहे. कारण ज्यावेळेस आपण जमिनीवरती बसून किंवा चेअरवरती बसून करतो त्यावेळेस आपलं मन थोडंसं जागृत असतं आणि जागृत अवस्थेत मध्येच ध्यान करणं आवश्यक असतं. तर हे 10 मिनिटाचं रुटीन करून खूप जास्त फायदा होऊ शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही जेव्हा उठाल तर तुम्ही म्हणाल नक्कीच अरे मला आज कमी तणाव जाणवतोय, सकाळी उठल्यानंतरही फ्रेश वाटते. सकाळचा जो काही योग अभ्यास आहे त्याच्यापासून जर सुरुवात केली तर दिवसभर तुमचा ताण तणाव कमी होईल. योगासनं जर केले तर झोपही शांत लागेल स्मिता. काही निवडक प्राणायाम आपण रात्रीच्या आपल्या रुटीनमध्ये इन्क्लूड करू शकतो. प्रामुख्याने तिथे दीर्घश्वसन, त्याच्यानंतर पूरक, रेचक आणि कुंभक ही प्राणायामाचा जो प्रकार आहे तो आपण निश्चित करावा. अनुलोम विलोम हा प्रकार इथे करू शकतो. टाळण्यासारखे जर प्राणायाम म्हटलं तर रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही कपालभाती, भस्त्रिका, बंध आणि पोटांचे स्नायू जिथे कामाला लागतात असे कुठलेही प्राणायाम रात्री न करणंच योग्य ठरतं.
1: डॉक्टर, आता मधल्या वेळेत की जेव्हा त्यांना ब्रेक असतो त्या पिरियड मध्ये त्यांनी काही करता येतील अशी काही आसनं आहेत का बरं की ज्याच्यामुळे त्यांना मानसिक आणि शारीरिक ताण कमी होण्यास मदत होईल?
0: ज्यावेळेस हा बसण्याचा आपल्या कामाचा प्रकार आहे तर त्यावेळेस आपण डेस्क योगा म्हणतो आपण त्याला. तुम्ही बसल्या बसल्या सांध्यांच्या हालचाली करू शकता हळूवार पद्धतीने, गोलाकार पद्धतीने, जसं की पायांच्या हालचाली करू शकता. काही वेळा उभं राहूनही तुम्ही ताण क्षमता वाढवणारे व्यायाम प्रकार आहेत, योगासन आहेत, ते करू शकता. त्याच्यामध्ये उभं राहून आम्ही मार्जरासन प्रकार सांगतो ज्याच्यामध्ये तुमचं जे काही खांदे आहेत त्यांना आपण प्रसरण पावण्यासाठी मदत करत असतो. त्यामुळे खांद्यांवरती पाठीवरती आलेला तणाव, त्याच्यानंतर आपला श्वासही थोडासा अनियमित झालेला असतो तो श्वासही त्याच्याने नियमित होतो. हे जर छोटे छोटे आपण आसनं केली उभं राहून मार्जरासनामध्ये तुम्ही फक्त एवढं करू शकता सुरुवातीला की उभं राहायचं आहे.

0: सरळ समस्थितीमध्ये आणि हाताची घडी घालायची आहे मागच्या बाजूनी. फक्त एवढं केल्याने आपले खांदे प्रसरण पावतात आणि जो तणाव आलेला आहे पूर्ण तो नीट होतो आणि तुमचा श्वासही सुरळीत चालायला लागतो. तर हा प्रकार तर प्रत्येक जण करू शकतं. आपल्या पायाच्या पिंढऱ्यांना आम्ही सांगत असतो की हे तुमचं दुसरं हार्ट आहे. आपलं रक्ताभिसरण व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान असतं. तर पायांचे ज्या पिंढऱ्या आहेत त्यांना आकुंचन पावणं आणि प्रसरण पावणं ह्याला आम्ही सोलियस पुशअप असं म्हणतो. सोलियस पुशअपचा फायदा तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण सुद्धा रेग्युलेट करतं आणि नक्कीच तुमचं रक्ताभिसरणही व्यवस्थित करतं. दिवसभराचा तुमचा जो काही ऑक्सिजनचा पुरवठा आहे तो सुरळीत होतो. श्वास तुमचा व्यवस्थित होतो. एक वेळ आपण फिक्स करू शकतो जसं जेवणानंतर 1 ते 1.5 तासानंतर. हे पिंढऱ्यांचे जर व्यायाम आपण केले, पिंढऱ्यांना फक्त तुम्ही टाचा उचलून त्यांना आकुंचन आणि प्रसरण पावण्याचा जर प्रकार केला त्याचा परिणाम म्हणजे ओव्हरऑल बॉडीमध्ये मिळेल. आणि शिवाय आपण बाकीचे मानेचे खांद्यांचे जे सूक्ष्म व्यायाम आहेत तेही आपण इथे करू शकतो. आपण जे काही आतापर्यंत सर्व व्यायाम प्रकार योगासनं आणि श्वसनाचे व्यायाम पाहिले हे सगळ्यांसाठीच उपयुक्त आहेत. पण खास करून महिला वर्गासाठी जसं की लॉंग सिटिंग आवर्समुळे कमरेचा भाग जो आहे तो आखडून जातो, पोटाचे स्नायू स्थूल आणि सैल पडायला लागतात हळूहळू, त्याचा परिणाम असं होतो की पोट सुटायला लागतं. तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी सेतुबंधासन केल्याशिवाय झोपू नये. सकाळ आणि संध्याकाळ हे नक्की करावं तर त्यांचे हॉर्मोनल बॅलन्सही व्यवस्थित राहणार आहे. त्यांची कंबर आणि पोट ह्याचा सुद्धा तणाव कमी होणार आहे आणि पोटाचे स्नायू जे सैल पडत चाललेले आहेत ते सुद्धा पडणार नाहीत. दुसरं तर भद्रासन आपण ज्याला म्हणतो, भद्रासन म्हणजे बटरफ्लाय, खाली बसून तुम्ही दोन्ही पायांची तळवे जोडून सरळ बसणे थोडा वेळ, हा सकाळ संध्याकाळ तुम्ही प्रकार करू शकता. त्यामुळे नक्कीच तुमच्या पोटाकडे रक्तप्रवाह वाढतो आणि महिलांना नक्कीच फायदा होतो त्याच्यामध्ये. गर्भवती महिलांनी मार्गदर्शनाखालीच केला पाहिजे असं सांगेल मी स्विता.
1: डॉक्टर, आज तुम्ही एक आहार तज्ज्ञ म्हणून देखील काम करता, तर ह्या सगळ्यांसाठी योग्य आहार कसा राहील त्याबद्दल काय सांगाल?
0: आपल्याला ऊर्जा देणारा आहार घेणं खूप आवश्यक आहे. जो धावपळ करणारा वर्ग आहे ना त्यांचा जेवणाचा वेळ 5 मिनिटाचा असतो, म्हणजे ते खूप फास्ट जेवतात आणि न चावता गिळणे असा एक प्रकार होतो. त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स पण खूप आपल्या शरीरामध्ये वाढत जातोय, तो जो की कारणीभूत आहे बऱ्याचशा आजारांना स्मिता. तर मी प्रामुख्याने इथे सांगेल की तुम्ही जेवा, कमी जेवा पण शांतपणे जेवा. त्याच्यानंतर पोषक आहारामध्ये जर का सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये पालेभाज्या असणं, फळं असणं, डाळी, कडधान्य, ड्रायफ्रुट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स असणं हे सर्वच आवश्यक आहे. एकच प्रकारचा आहार न घेता तुम्ही संतुलित आहार घेणं खूपच आवश्यक आहे. अथ योग अनुशासनम हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. रोज योग नक्की अंगीकारावा. प्राणायाम आणि ध्यान हे नियमित करावं. पोषक आहार घेणं, एक रुटीन छान सेट करणं हे खूप आवश्यक आहे. कामगार बंधू आणि भगिनी ते जर का स्वस्थ राहिले तर त्यांचा एक योगदान आपल्या समाजामध्ये खूप मोठा आहे. त्यांनी स्वतः स्वस्थ राहणं हे तर आपला देश, आपला राष्ट्र हे स्वस्थ होण्यास मदत होईल आणि नक्कीच तो होईल जर का तुम्ही योग अंगीकारला.
1: डॉक्टर सोनल, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या कामगार बंधू भगिनींना त्यांचा ताणतणाव म्हणा किंवा शारीरिक मानसिक व्याधी ज्या काही आहेत योग मार्गाने ते कसं दूर ठेवू शकतील हे सोप्या भाषेत समजावून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी योग याविषयी डॉक्टर सोनल कुलकर्णी यांची मुलाखत आताच आपण ऐकलीत. बरे तर श्रोते हो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: अशी अचानक आली।
1: प्रसाद कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं, संगीतकार आणि गायक मिलिंद इंगळे। यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात, आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।
2: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार। पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
4: हर घर सूर्यघर।
5: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो।
6: PLI है ना?
7: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा।

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्रान्स मधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित। गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी। आणि शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 मध्ये IIT मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश। राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं। यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघांचा समावेश आहे। तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं। नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला। नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात 988 पैकी 983, तर भंडारा गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। परभणी हिंगोली मतदारसंघात 466 पैकी 465, सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगावमध्ये 630 पैकी 616, सोलापूरमध्ये 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं। नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं। मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठका घेतल्या। उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली। भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकांचं उद्दिष्ट होतं। मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांची भेट घेतली। यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली। सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले। तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा एक महत्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं बेझिन म्हणाले। प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल AIचे CEO आर्थुर मेंच यांच्यासोबतही बैठक घेतली। आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंच यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं। CMA CGMचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ सादे म्हणाले की भारत हा हरित नौवहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे। CMA CGM कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून LNG चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। अल्स्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायमन यांच्याशीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली। रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते। या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते। उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे। बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव

0: राघव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे. या सहाही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. गडचिरोलीतलं लोहखनिज उत्तम दर्जाचं असल्यानं ते महत्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून विकसित होईल. या खाणींमधून 2030 पर्यंत 5 कोटी टन लोहखनिज उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे. पोलाद उद्योगासाठी राज्यात अनुकूल परिसंस्था असून यातून 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य राहत नाहीत म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल असं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. मुंबईत 1862 बॉम्बे गॅस कंपनीची स्थापना झाली होती. त्या काळात जे तंत्रज्ञान उपलब्ध होतं त्याचा वापर करून 450 किलोमीटर लांबीची गॅस पाईपलाईन सुरू केली होती. मुंबईच्या पथदिव्यांसाठी या गॅसचा वापर केला जात होता आणि 120 वर्ष ही पाईपलाईन सुरू होती असं फडणवीस यांनी सांगितलं. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्वाचं असल्याचं ते म्हणाले.
1: विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है. एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है.
0: जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. IIT दिल्ली 118 तर IIT मुंबई 134 क्रमांकावर आहे. IIT मद्रास 170 क्रमांकावर आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडा हिनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी, स्नेहा, प्राची आणि निखिल या 4 मुष्टियोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे. दैवी शक्ती असल्याचा दावा करून एका महिलेवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका भोंदू बाबाला आणि त्याच्या 7 साथीदारांना पुण्यात अटक करण्यात आली. त्यात 6 महिलांचा समावेश आहे. पुण्यात खराडी भागातल्या या बाबाच्या आश्रमाची झडती घेऊन पोलिसांनी विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक सामुग्री, 15 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि 6.5 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी

0: चिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी आणि शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकित यादीत पहिल्या 200 मध्ये IIT मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, अनेक जागतिक आव्हानांच्या सावटाखाली G7 शिखर परिषद नुकतीच फ्रान्समधल्या एव्हियन शहरात संपन्न झाली. रशिया युक्रेन युद्ध आणि मध्य पूर्वेतील तणाव यांसारख्या गंभीर आव्हानांच्या सावटाखाली पार पडलेल्या या परिषदेत जागतिक आर्थिक असंतुलन कमी करणं या मुख्य मुद्द्यावर उपस्थित देशांच्या प्रमुखांनी मंथन केलं. विशेष म्हणजे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत जागतिक हिताचे आणि सागरी व्यापाराच्या सुरक्षेचे मुद्दे प्रभावीपणे मांडले. या परिषदेत नेमके कोणते महत्वाचे निर्णय झाले, जागतिक राजकारणावर त्याचे काय परिणाम होतील आणि भारताच्या दृष्टीनं या परिषदेचं महत्व काय, या संदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अक्षय रानडे यांच्यासोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार सर, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, फ्रान्समधील एव्हियन शहरात नुकत्याच पार पडलेल्या G7 शिखर परिषदेची पार्श्वभूमी पाहता यंदाच्या परिषदेचं जागतिक राजकारणात नेमकं काय महत्व सांगाल? या परिषदेचं घोषवाक्य आहे की प्रमुख आंतरराष्ट्रीय आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र काम करणं. तर या घोषवाक्याचा मतितार्थ थोडक्यात काय सांगाल?
2: एव्हियन मध्ये यंदाची जी G7 परिषद झाली ती दोन तीन कारणांसाठी महत्वाची ठरते. पहिलं म्हणजे एकंदरच जगातील सत्ता संतुलनाची चित्ररचना आता बदलताना दिसते. म्हणजे युक्रेनचं युद्ध असेल, पश्चिम आशियातील अस्थिरता असेल, किंवा बाजारातील अनिश्चितता असेल, किंवा इव्हन AI सारख्या तंत्रज्ञानामुळे होणारी जी काही स्पर्धा आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही परिषद झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यात जे एजेंडाज आहेत ते पण याच अनुषंगाने घेतलेले आपल्याला लक्षात येतात. दुसरं म्हणजे यावेळेचं जे अध्यक्ष म्हणजे फ्रान्स अध्यक्ष होते, त्यांनी या परिषदेचा जो मूळ हेतू होता तो सांगितला की जागतिक असमानता कमी करण्यासाठीची ही परिषद आहे आणि भागीदारी आधारित विकास हा त्यांचा हेतू आहे, अशा याची परिषद त्यांनी घेतली होती. याचा एक स्पष्ट अर्थ असा आहे की G7 हा श्रीमंत देशांचा क्लब न राहता किंवा तेवढ्या पुरतं सीमित न ठेवता त्याचा ग्लोबल साऊथलाही चर्चेच्या मध्यवर्ती आणण्याचा प्रयत्न या परिषदेत करण्यात आला असं आपल्याला म्हणता येईल. तुम्ही आता जे परिषदेचं घोषवाक्य म्हणाला की आंतरराष्ट्रीय एकत्र सामोरं जाण्याचं, त्याचा अर्थ सरळ आहे. म्हणजे आजच्या अनेक समस्या अशा आहेत ज्याला एकत्रे सामोरे जाऊ शकत नाही. त्याच्यामध्ये हवामान बदल असेल, कर्ज संकट असेल, पुरवठा साखळी असेल, सायबर सुरक्षा असेल, दहशतवाद असेल, किंवा अगदी न्यायापर्यंतचे सगळे प्रश्न असतील, सगळे आता सीमापार झालेले आहेत. त्यामुळे एकत्रितपणे सामायिक मानकं जोपर्यंत येत नाही किंवा सगळे राष्ट्रपतींमध्ये येत नाही तोपर्यंत या प्रश्नांना एकत्रितपणे उत्तर देता येणार नाही. जोपर्यंत संयुक्त जबाबदारी राष्ट्र घेत नाही तोपर्यंत या प्रश्नांना उत्तर देता येत नाही. याच्याच मागे कुठेतरी ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे राष्ट्राध्यक्षाखाली जी काही अमेरिकन अस्थिरता आहे किंवा त्यांच्याबद्दलची साशंकता ती पण आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेली दिसते आणि त्याही पार्श्वभूमीतून सगळ्या राष्ट्रांना एकत्रित घेऊन या सगळ्या समोर जायचं हे देखील कुठेतरी सुटण्याच्या मागे असावं असं मला वाटतं. ही जी G7 परिषद होती ती कुठेतरी कलेक्टिव्ह लीडरशिपची मागणी आणि त्याची एकंदर चाचणी ह्याच्यावर आहे असं मला वाटतं.
1: तर G7 परिषदेत जागतिक अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासाच्या मुद्द्यांवर प्रगत राष्ट्रांनी कोणती ठोस धोरणं स्वीकारली आहेत?
2: जागतिक अर्थव्यवस्थेबाबत जर आपण बघितलं तर G7 राष्ट्रांनी काही महत्वाचे मुद्दे स्पष्ट केले. एक महत्वाचा म्हणजे आर्थिक सुरक्षेचा, ज्याच्यामध्ये फक्त GDPचा वाढ न बघता एकंदरच पुरवठा साखळी ज्याला आपण म्हणतो किंवा व्हॅल्यू चेन्स म्हणतो त्याला सुरक्षित ठेवणं आणि विशेषतः क्रिटिकल मिनरल्स आणि सेमीकंडक्टर सारख्या क्षेत्रात कुठल्या विशिष्ट देशांवरतीच अवलंबून न राहता त्याचं डायव्हर्सिफिकेशन करणं, त्याचं विविधीकरण करणं ह्याच्यावरती आपल्याला एक महत्वाचा जोर दिलेला दिसतो. दुसरा भाग ह्या परिषदेत आपल्याला समोर आणलेला दिसतात म्हणजे विकासाचा जो मॉडेल आहे त्यालाच काही प्रमाणात बदलण्याची इच्छा आपल्याला पुढे आलेली दिसते. म्हणजे यंदाच्या संयुक्त निवेदनात एड डिप्लोमसी कमी करून खासगी गुंतवणूक असेल, कर्ज शाश्वतता असेल किंवा जे काही भागीदार राष्ट्र आहेत त्यांची आर्थिक स्वावलंबनासाठी प्राधान्य गोष्टी करण्यासाठी बद्दलची मांडणी असेल या सगळ्या गोष्टींची त्याच्यामध्ये समावेश झालेला दिसतो. पारंपरिक गोष्ट जी मदत असायची त्याच्यापेक्षा जास्त म्युच्युअली बेनिफिशियल पार्टनरशिप कडे वळण्याचा प्रयत्न आपल्याला या परिषदेत पुढे आलेला दिसतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास आपण म्हणतो, त्याच्यामध्ये हवामान बदला

0: च्या संदर्भातल्या गोष्टी असतील, म्हणजे नेट झिरो अर्थव्यवस्थेकडे जाण्यासाठीचे प्रयत्न किंवा त्याच्यासाठीचे व्यापारी धोरण असतील, कर सुधारणा असेल किंवा आर्थिक जे काही गुन्हे होतात या संदर्भातले कॉर्पोरेटच्या याच्यामध्ये त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे प्रयत्न असतील, ह्या सगळ्या गोष्टी जरी परिषदेत बोलल्या गेल्या असल्या तरी एक गोष्ट आपल्याला थोडी लक्षात ठेवावी लागते, कारण ह्या सगळ्या गोष्टींना ऐकताना छान वाटतं, नेहमी हे जे प्रगत राष्ट्र आहेत त्या या विषयांबद्दल बोलत असतात, पण ग्लोबल साऊथला खरोखरच किती ह्या सगळ्या याच्यामध्ये स्पेस आहे किंवा किती फायनान्सेस मिळणार आहे ह्याच्यावर अजूनही त्याची क्लॅरिटी नाही आहे.
1: भारताच्या दृष्टीनं G7 परिषद महत्वाची मानली जाते आणि भारतानं या जागतिक मंचावर ग्लोबल साऊथ मधील देशांचं प्रतिनिधित्व केलंय. तर जागतिक निर्णय प्रक्रियेत केवळ आर्थिक मदतीऐवजी या देशांना समान हक्क आणि भागीदारी मिळायला हवी अशी भूमिका भारतानं मांडली आहे, काय सांगाल?
0: आपण जर का बघितलं तर या G7 परिषदेमध्ये भारत इन्व्हायटेड गेस्ट म्हणून होता, पण आपण जर का प्रत्यक्षात बघितलं तर एकंदर ग्लोबल साऊथचा प्रवक्ता म्हणून भारत तिथे गेला होता असं म्हणायला हरकत नाही. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर भारताचा एक मुद्दा निश्चित आहे जो की त्यांनी ठामपणे मांडलेला आपल्याला दिसतो, की एकंदरच ग्लोबल साऊथला फक्त आर्थिक मदत नकोय तर निर्णय प्रक्रियेमध्ये ह्या पूर्ण ग्लोबल साऊथला समान जागा असावी अशा प्रकारची भूमिका भारताने घेतलेली आपल्याला दिसते. म्हणजे कर्जमाफी झालं किंवा विकास वित्त यावरची चर्चा करताना किंवा आफ्रिका, एशिया, लॅटिन अमेरिका यांचे हे केंद्रस्थानी ठेवून या सगळ्या भूमिका भारत मांडताना आपल्याला दिसतो. म्हणून ग्लोबल साऊथचं प्रवक्ता म्हणून ह्या परिषदेमध्ये भारत पुढे गेलेला हे निश्चित आहे. आणि मगाशी आपण जसं म्हणालो की G7 एकंदरच व्याप्ती काही प्रमाणात ग्लोबल साऊथकडे करण्याचा प्रयत्न या परिषदेत दिसला आणि म्हणूनच भारताची ही भूमिका पण काही प्रमाणात महत्वाची ठरते. मोदींनी तर विशेषतः एकंदर कर्जा खाली दबलेल्या विकसनशील राष्ट्रांच्या बाबत बोलताना सस्टेनेबल डेट सोल्युशन्सची मागणी केलेली आहे, कारण आपण बघतो की काही राष्ट्रांच्या कर्ज देण्याच्या काही पॉलिसीजमुळे अनेकदा वेगवेगळ्या राष्ट्रांना त्याचा त्रास झालेला आहे. तर सस्टेनेबल डेट सोल्युशन्स काय असू शकतात, त्याच्यानंतर खासगी गुंतवणुकींसाठी काय काय संधी असू शकतात, ह्या गोष्टींवरती भर दिलेला दिसतो. त्या दृष्टीने सगळ्या ग्लोबल साऊथचे पॉलिसीज डिझाईन करण्याची मागणी भारताने केलेली आहे. म्हणून भारताला इथे आपण एक ब्रिज स्टेट म्हणू शकतो, म्हणजे एका ठिकाणी G7 हे सगळे प्रगत राष्ट्र आहेत आणि दुसऱ्या बाजूला ग्लोबल साऊथ म्हणजे जे प्रगतीशील राष्ट्र आहे, आणि भारत त्या दोघांमधला ब्रिज आहे असं म्हणायला हरकत नाही. दोघांची हित, चिंता आणि भाषांमध्ये एकमेकांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका आपण घेतलेली दिसून येते आणि ही या परिषदेची एक मोठी राजनैतिक कमाई आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: नक्कीच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानव केंद्रित AI, सर्वसमावेशकता आणि अर्थपूर्ण मानवी नियंत्रण यावर भर दिला या बैठकीमध्ये. AI विकासाचा पाया मानवी मूल्यांवर आधारित असला पाहिजे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे, काय सांगाल?
0: AI संदर्भातला सत्र हा या परिषदेचा एक त्यातला त्यात सगळ्यात फ्युचरिस्टिक भाग होता असं म्हणायला हरकत नाही. जिथे पंतप्रधानांनी आपली भूमिका खूप स्पष्ट मांडली आहे, त्यांनी मानव केंद्रित AI हा शब्द वापरून 2 ते 3 मुख्य मुद्दे अधोरेखित केले असं मला वाटतं. एक म्हणजे सर्वसमावेशकता असेल आणि सुरक्षितता आणि मानवी नियंत्रण पण, म्हणजे ह्या 3 गोष्टींवरती पंतप्रधान मोदींनी भर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यांची प्रामुख्याने 4 सूचना मांडलेल्या दिसतात. एक म्हणजे AIला स्टेप बाय डिझाईनच करायचं, म्हणजे सुरुवातीपासूनच सुरक्षता आणि नैतिकता ही लक्षात घेऊन तंत्रज्ञान तयार करायचं, तो आफ्टर थॉट नसावा, म्हणजे डिझाईनच त्याचं स्टेप असावं, ह्याच्याबद्दलची काही सामान्य मानकं असावी, त्याच्याबद्दलचे काही टेस्टिंग फ्रेमवर्क्स असावेत, काही रेग्युलेटरी फ्रेमवर्क्स असावेत, अशी सूचना देखील त्यांनी जागतिक पातळीवर केलेली दिसली. त्यांनी डीप टेक ह्या सगळ्या ह्याच्यामुळे जे की मिस इन्फॉर्मेशन कॅम्पेन चालतो त्याच्याबद्दल सजग करण्याचं आवाहन केलेलं दिसतं. सायबर फसवणूक असेल याच्यावर देखील एक सामूहिक कारवाई व्हावी, त्याचबरोबर AIचं जी फळ आहे ती ग्लोबल साऊथ पर्यंत पोहोचायला हवी, याच्यावर देखील आग्रह मोदींनी केलेला आपल्याला दिसतो. मोदींचं जर का आपण बघितलं तर मूलभूत संदेश असा जाणून येतो की AI ही फक्त कॉर्पोरेट प्रॉफिट मिळवण्याची किंवा लष्करी स्पर्धेची साधनं नसून मानवाच्या क्षमता कशा यांनी वाढवता येतील किंवा मानवी प्रतिष्ठा कशी वाढवता येईल किंवा त्याचं रक्षण करता येईल आणि एकंदरच लोकशाही मूल्यांचा सन्मान करणारी AI व्यवस्था निर्माण व्हावी अशा प्रकारचं आव्हान आपल्याला मोदींनी केलेलं दिसतं.
1: G7 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली बैठक अत्यंत महत्वपूर्ण ठरली आहे आणि जागतिक राजकारणाच्या दृष्टीनं या भेटीचं एकूण महत्व आपण कसं अधोरेखित कराल?
0: मोदी आणि ट्रम्प यांची जी द्विपक्षीय बैठक झाली ती फक्त द्विपक्षीय बैठक असेल असं म्हणता येत नाही, त्याला 3 स्तरांवर बघायला हवं. पहिला म्हणजे एक तर भारत अमेरिका सामरिक संबंध असतील, ज्याला आता आपण ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतो. जवळपास मला वाटतं 1.5 वर्षानंतर हे दोन्ही पुढारी एकत्र समोरासमोर भेटले, त्यामध्ये व्यापार, सुरक्षा आणि पश्चिम आशियातील घडामोडींवर सविस्तर चर्चा निश्चितपणे झाली, तर त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्वाची ठरते. दुसरा स्तर म्हणजे थोडासा प्रादेशिक स्तर आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम आशिया, त्यात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ संदर्भातल्या चर्चा असतील. सध्या अमेरिका

0: इराण समीकरण किंवा प्रतिबंध आणि समुद्रिक सुरक्षेच्या प्रश्नांमुळे संपूर्ण ऊर्जा बाजार जे अस्थिर झालेले आहे, ह्या पार्श्वभूमीवरती भारताने भारतीय समुद्री कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करणं आणि आपली समुद्र आणि ऊर्जा सुरक्षा या दोन्ही गोष्टींना पुढे करणं हे महत्वाचं असतं. कारण त्याला एक पार्श्वभूमी आहे, म्हणजे भारतीय नागरिक काही आता एक हल्ल्यात गेली तर त्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा अतिशय महत्वाची ठरते. आणि तिसरा स्तर म्हणजे एकंदरच जागतिक राजकारणाचा जो म्हणजे G7 सारख्या मंचावरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान एकत्र येऊन रूल बेस्ड ऑर्डर, मुक्त नौवहन आणि ग्लोबल साऊथ ठिकाणची चर्चा करतात तेव्हा याचा संदेश चीन आणि इतर प्रादेशिक खेळूंनाही निश्चितपणे जातो. त्या थोडक्यात ही काही प्रमाणात किंवा फोटो भेट नव्हती तरी भविष्यात ह्या संबंधांना फक्त द्विपक्षीय पातळीवर नाही तर प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरती कशा प्रकारची रचना आणि वाटचाल होईल ह्याचे महत्वपूर्ण विषय याच्यावरती निश्चितच बोलल्या गेली असतील. पण हे लक्षात घ्यायला हवं की एकंदर ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली काही प्रमाणात अमेरिकन परराष्ट्र धोरणाबद्दलची अनिश्चितता निर्माण झालेली आहे आणि त्याचा काही प्रमाणात भारताला देखील परिणाम भोगावे लागतात. ते पण कुठेतरी मेंटेन व्हावं, स्थिरता यावी किंवा निदान पुढे काय वाटचाल असेल याचं एक आराखडा पुढे यावा याच्यासाठी पण ही द्विपक्षीय चर्चा महत्वाची होती.
1: जी शिखर परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली आणि या सर्व युरोपीय नेत्यांसोबतच्या बैठकीचा एकत्र परिणाम म्हणून बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये युरोपियन बाजारपेठेत भारतीय उत्पादनाची आणि सेवांची मक्तेदारी निर्माण होण्याच्या दृष्टीनं या सर्व बैठकांचं एकूण फलित आपण काय सांगाल?
0: युरोप भारताला एक विश्वसनीय लोकशाही भागीदार म्हणून अधिक गंभीरपणे बघू लागला आहे. इथे एक महत्वाचा घटक असा आहे की जसं मी मगाशी म्हटलं की ट्रम्पच्या काळात अमेरिकेच्या धोरणात येणारी टोकाची वळणं, म्हणजे ती नेटोचा विषय असेल, व्यापार कराराचा विषय असेल, क्लायमेट फंडिंगचा विषय, वेगवेगळ्या विषयांमुळे युरोपला पण काही प्रमाणात याचा त्रास किंवा अडचण जाणवते. म्हणून युरोप पण डायव्हर्सिफिकेशनचा प्रयत्न करून पार्टनर्स त्यांचे डायव्हर्सिफाय व्हावे या प्रयत्नात आहे आणि इथे मात्र भारताची भूमिका खूप महत्वाची ठरते. कारण भारतासारखं मोठा बाजार असलेला आणि लोकशाही देश नैसर्गिकदृष्ट्या त्यांना युरोपला पर्याय वाटतो, म्हणून ह्या चर्चा आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात. आताच्या काळात फ्रेंड शोरिंग हा एक कन्सेप्ट फार उदयास येतो, ज्याच्यामध्ये पुरवठा साखळी तुम्ही अशा देशांमध्ये हलवता जे राजकीय दृष्ट्या आपल्याला विश्वासार्ह वाटतात. सरळ सरळ संदेश हा चीनकडे जातो, म्हणजे चीनवरील अवलंबन हे काही प्रमाणात कमी करण्यासाठी युरोपियन राष्ट्र या प्रयत्नात आहेत. त्यात अमेरिकन अनिश्चितता जर का असेल तर त्या पार्श्वभूमीवरती भारत हा एक चांगला पर्याय म्हणून पुढे येतोय. मग ते फार्मा इंडस्ट्री असेल, ऑटो कंपनीज असतील, आयटी सर्व्हिसेस असतील, या सगळ्या ठिकाणी आपल्याला भारत एक महत्वाचा भागीदार युरोपसाठी पुढे येतो आणि त्या अनुषंगाने या चर्चा महत्वाच्या ठरतात. भारताला प्राधान्य भागीदार बनवण्यासाठी ही खूप मोठी ऐतिहासिक संधी आपल्याला निश्चितपणे आहे. म्हणजे अमेरिकेबद्दलची अनिश्चितता, चीनबद्दलची संभ्रमता आणि भारताचं स्थिर असणं हे या सगळ्या गोष्टी सध्या ऐतिहासिकदृष्ट्या एकाच वेळेस आल्या असल्यामुळे आपल्याला मोठी संधी डेफिनेटली आहे. युरोपला देखील ते महत्वाचं वाटतं आणि म्हणून हे म्युच्युअली बेनिफिशियल असल्यामुळे आपल्याला या वाटाघाटी वाढलेल्या दिसतात. मोदींच्या या भेटीत झालेल्या वेगवेगळ्या द्विपक्षीय चर्चांमधून व्यापार करार, इन्व्हेस्टमेंट करार, तंत्रज्ञानाबद्दलच्या भागीदारींबद्दलची चर्चा असेल, ज्या पुढच्या दशकामध्ये आपल्याला मेक इन इंडिया, मेड इन इंडिया किंवा मेड इन इंडिया फॉर युरोप अशा काही महत्वाच्या ट्रेंड पुढे येऊ शकतात. विशेषतः सेवा क्षेत्रामध्ये आणि डिजिटल पब्लिक गुड्स मध्ये याचं अतिशय महत्वाचं योगदान असेल असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या ज्या काही आता चर्चा आपल्याला झालेल्या असतात, म्हणजे EU च्या युरोपमधल्या राष्ट्रांबरोबर आणि EU बरोबर एकत्रित, या अतिशय महत्वाच्या दृष्टीला बघायला हवं.
1: नक्कीच सर, आपण G7 परिषदेसंदर्भात आणि या परिषदेमध्ये झालेल्या भेटी, चर्चा आणि करारांसंदर्भात सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

102.9 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. सादर करीत आहोत कृषी मंत्रालय भारत सरकार यांचा शेतकरी बांधवांसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

0: राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 28 ज्येष्ठ 1948 अर्थात 18 जून 2026। शेतकरी बंधूंनो, आता ऐकूयात प्राध्यापक डॉक्टर सुधीर गोविंदराव माने यांची एल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस लागवड तंत्रज्ञान याबद्दल केलेली बातचीत। राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आकाशवाणी बीडच्या स्टुडिओमध्ये प्राध्यापक डॉक्टर सुधीर गोविंद माने, सहायक प्राध्यापक कृषी विद्या विभाग सौ KSK काकू कृषी महाविद्यालय बीड हे आलेले आहेत। सध्या प्रशांत महासागरावरील हवेचं तापमान सुमारे 2 अंश सेल्सिअस एवढं वाढलेलं आहे। हवामानातील या बदलाला एल निनो असं संबोधलं जातं। या पार्श्वभूमीवर कापूस लागवड करताना काय काळजी दक्षता घ्यायला हवी याबद्दल आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नमस्कार सर।
1: नमस्कार सर।
0: कापूस पिकाचं देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्व या संदर्भात आपण काय सांगाल?
1: सर, कापूस हे भारतातील एक प्रमुख नगदी पीक आहे। वस्त्रोद्योगासाठी आवश्यक कच्चा माल या कापसापासूनच मिळतो। कापूस व कापूसजन्य वस्तूंच्या निर्यातीमुळे भारत देशाला परकीय चलन मिळते। लाखो शेतकरी मजूर या वस्त्रोद्योगाशी संबंधित लोकांना रोजगार उपलब्ध होतो। त्याचबरोबर सर, देशाच्या औद्योगिक विकासात आणि अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात कापसाचा एक महत्वाचा वाटा आहे।
0: सर, कापूस पीक घेताना शेतकरी बांधवांना बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावं लागतं, तर या समस्या आणि त्या पार्श्वभूमीवर आपण काय उपाययोजना करू शकतो?
1: कापूस हे एक महत्वाचे नगदी पीक असले तरी सर, गेल्या 2 ते 3 दशकापासून या पिकांमध्ये समस्या वाढत आहेत। जसे की असमान पाऊसमान व कीड रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे दरवर्षी उत्पन्नामध्ये चढ उतार आढळून येत आहेत। उत्पादन खर्चामध्ये वाढ होत आणि उत्पादनामध्ये घट होत आहे। यावर्षी तर एल निनोमुळे पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी राहण्याचं व वाढीच्या काळात खंड पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। अशा स्थितीत बदलत्या हवामानाप्रमाणे कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेतकरी बंधूंनी कापूस पीक लागवड व्यवस्थापनामध्ये योग्य तो बदल करणं गरजेचं आहे। आता आपल्या बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यातील कापूस हे प्रामुख्यानं पावसावर अवलंबून असणारं हे पीक आहे आणि एल निनोचा परिणाम तुलनेनं यावर्षी जास्त जाणवू शकतो।
0: सर, बीड जिल्ह्यावर एल निनोचे परिणाम नेमके काय जाणवू शकतात?
1: तर बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर यावर्षी जूनचा 15वडा उलटून गेला तरी अजून पावसाला सुरुवात झाली नाही। तर मान्सून उशिरा सुरू होणं आणि पावसात खंड पडणं यामुळे यावर्षी पेरणीला उशीर होऊ शकतो। जुलै ऑगस्ट मध्ये पावसाचा ताण आल्यास झाडांची वाढ कमी होते आणि फुले व बोंडे गळू शकतात। सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जास्त उष्णता राहिल्यास कापूस पिकातील बोंडे भरण्यावर परिणाम होऊन साहजिकच त्याचा उत्पन्नावरती परिणाम होतो आणि उत्पादनामध्ये घट जाणवते।
0: हे एल निनो हे जे म्हणलात आपण, तर याच्या व्यवस्थापनासाठी शेतकरी बांधवांना आपण काय सूचना देऊ इच्छिता?
1: आता एल निनोचं व्यवस्थापन करत असताना शेतकरी बंधूंनी हवामान अंदाजानुसार पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा झाल्यावरच पेरणीचं नियोजन करावं। कमी कालावधीत तयार होणाऱ्या व दुष्काळ सहिष्णू वाणांची निवड करावी। शक्य असल्यास ठिबक सिंचन किंवा संरक्षित पाण्याची त्या ठिकाणी व्यवस्था ठेवावी। शेतात आंतरमशागत करून ओलावा टिकवून ठेवावा। संतुलित खत व्यवस्थापन करा, जेणेकरून या दुष्काळी परिस्थितीमध्ये संतुलित खत व्यवस्थापनातून योग्य तो मार्ग काढता येईल। त्याचबरोबर नियमित कीड निरीक्षण करून एकात्मिक कीड व्यवस्थापन

0: हे त्या ठिकाणी अवलंबावे. पावसात मोठा खंड पडल्यास आता 2% डीएपी किंवा 1:19:19 ची फवारणी त्या ठिकाणी उपयोगी ठरू शकते. पण ही फवारणी करत असताना शेतकरी बंधूंनी स्थानिक कृषी तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.
1: कापूस पिकासाठी लागणारं आदर्श हवामान कसं असल्यास पेरणी करायला हवी?
0: आता कापसाचा जर विचार केला तर कापूस हे प्रामुख्यानं उष्ण व कोरड्या हवामानातील पीक आहे. बियाणं उगवण्यासाठी 18-25 डिग्री सेल्सिअस तापमान हे अनुकूल असते आणि कापसामध्ये वाढीच्या अवस्थेत आणि बोंड धरण्याच्या अवस्थेमध्ये 21-30 डिग्री सेल्सिअस तापमान हे कापूस पिकासाठी योग्य समजलं जातं. पिकाला मध्यम पाऊस जसं की 50-100 सेंटीमीटरच्या दरम्यानचा पाऊस आवश्यक असतो. बोंड पकव होताना कोरडं व स्वच्छ हवामान त्या ठिकाणी आवश्यक असतं. अतिवृष्टी, पाणी साचणं आणि सतत ढगाळ वातावरणामुळे कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. एकंदरीतच कापूस हे उष्ण आणि कोरड्या हवामानात चांगलं येणारं पीक आहे. सर,
1: कापूस पिकासाठी कशी जमीन निवडायला हवी?
0: आता कापसाचा जर विचार केला तर कापूस हे खोल मुळाचं पीक असल्यामुळं जमिनीची निवड उत्पादनासाठी अत्यंत महत्वाची आहे. आता मध्यम खोल काळी जमीन कापसासाठी सर्वात योग्य मानली जाते. जमिनीची खोली किमान 60-90 सेंटीमीटर असावी आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असावी. शेतात पाणी साचू नये किंवा पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन त्या ठिकाणी निवडावी. सतत पाणी साचल्यामुळे मूळ कुजणं व अनेक रोगांचा प्रादुर्भाव कापूस पिकामध्ये जाणवतो. कापूस पिकासाठी साधारणपणे जमिनीचा सामू म्हणजेच पीएच 7-8 दरम्यान असल्यास कापूस चांगला येतो. शक्यतो शेतकरी बंधूंनी जास्त क्षारयुक्त किंवा खारवट जमिनी या पिकासाठी निवडू नयेत. जमिनीमधील सेंद्रिय कर्ब चांगला असलेली जमीन निवडावी. शेणखत, कंपोस्ट खत किंवा हिरवळीच्या खताचा वापर या पिकासाठी फायदेशीर ठरतो. आता बीड जिल्ह्यामध्ये आढळणारी मध्यम ते खोल काळी जमीन कापूस लागवडीसाठी सामान्य चांगली आहे. मात्र पावसावर अवलंबून शेती असल्यानं ओलावा टिकवून ठेवणारी आणि चांगला निचरा असलेली जमीन या पिकासाठी निवडावी. शेतकरी बंधूंनी हे पीक लागवड करत असताना पेरणीपूर्वी मृदा परीक्षण म्हणजे सॉइल टेस्टिंग करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे जमिनीमध्ये असणारं सेंद्रिय कर्ब, जमिनीचा सामू, त्यानंतर नत्र, स्फुरद, पालाश आणि जसं की मायक्रोन्युट्रियनची माहिती मिळते व त्यामुळे बिनचूक खत व्यवस्थापन करता येते.
1: कापूस पिकासाठी जमिनीची मशागत कशी करायला हवी?
0: आता प्रत्येक पिकांची निवड करत असताना मशागतीला अनन्यसाधारण असं महत्व आहे. आता कापूस पिकाची मुळं ही खोलवर जात असल्यामुळं जमिनी भुसभुशीत, तणमुक्त आणि पाण्याचा निचरा चांगला होईल अशी मशागत करणं आवश्यक आहे. एप्रिल मे महिन्यात एक खोल नांगरट करावी. त्यामुळं जमिनीतील जे काही किडीचे अंडे, कोष आणि रोगकारक यांचा नाश होण्यास मदत होते. पावसाचं पाणी जमिनीत अधिक प्रमाणात मुरते. त्याचबरोबर खोल नांगरटीनंतर पहिल्या पावसानंतर 2-3 कुळवण्या करून ढेकळं फोडून घ्यावीत म्हणजे जमीन भुसभुशीत होते. शेवटच्या कुळवणीपूर्वी 5-10 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट प्रति हेक्टरी मिसळावे. यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. शिवाय जमीन पेरणीपूर्वी तणमुक्त ठेवावी. तणांमुळे सुरुवातीच्या कापसाच्या वाढीवरती विपरीत परिणाम होतो. विशेषतः बीड सारख्या कमी पावसाच्या भागात सरीवरंबा पद्धतीनं लागवड फायदेशीर ठरते. सरीवरंब्यामुळे अतिरिक्त पडलेला पाऊस त्यातून पाण्याचा चांगला निचरा होतो आणि पर्जन्य कमी असेल त्यावेळेस जमिनीमध्ये चांगला ओलावा हा टिकून राहतो.
1: कापूस पिकासाठी बियाण्याची निवड कशी करावी?
0: बियाणांची निवड करत असताना शेतकरी बंधूंनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की योग्य बियाणांची निवड ही चांगल्या उत्पादनाचा पाया असते. सध्या बाजारामध्ये कापसाचे अनेक बीटी संकरित वाण उपलब्ध आहेत. मात्र आपल्या विभागामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये चांगला उत्पादन देणारा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व कृषी विभाग, बीड कृषी विज्ञान केंद्र यांनी शिफारस केलेले वाण किंवा संकरित हायब्रिड बियाणं त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी निवडावे.
1: बरं, हे जे योग्य वाण आपण म्हणलं तर याची वैशिष्ट्य काय असतात?
0: आता कोणताही योग्य वाण निवडत असताना शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. जसं की कमी कालावधीचा, लवकर वेचणीस येणारा, कीड रोगांना कमी बळी पडणारा, कोरडवाहूसाठी मध्यम बोंडांचा आकार तर बागायतीसाठी मोठे बोंडांचा आकार असणारा, त्यानंतर रुईची अधिक प्रमाण व धाग्याची उत्तम प्रत असणारा वाण निवडावा. जेणेकरून वाढीच्या काळात पावसाचा जरी खंड पडला तरी उत्पन्नामध्ये घट येऊ नये असे वाण निवडावेत. पाण्याच्या ताणात सहनशील वाण असावा. बाजारात विशिष्ट वाणाच्या प्रचाराला बळी पडू नये. वरील निकषाच्या आधारावर शेतकऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरून वाण निवडायला हवा.
1: सर, कापूस लागवड करताना बीड जिल्ह्यामध्ये विशेषतः कोणते वाण निवडायला हवे?
0: तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्थेद्वारे बीटी कपाशीचे अनेक वाण त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. तर त्यामध्ये प्रामुख्याने NH 1901

0: बीटी, त्यानंतर एनएच 19-02 बीटी, सूरज बीटी, पीकेव्ही 81 बीटी, सीआयसीआर 14 बीटी या सरळ वाण आहेत, त्याचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा. त्याचप्रमाणे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जे चांगले वाण आहेत जसं की राशी, पंगा, त्यानंतर मैको सीड्स, अजित सीड्स, जे काही चांगला रिस्पॉन्स देणारे वाण आहेत त्यांची शेतकऱ्यांनी निवड करावी. कोरडवाहू लागवडीसाठी बीटी कपाशीचा योग्य वाण, कमी कालावधीत तयार होणारा वाण निवडावा. आणि बागायती लागवडीसाठी बीटी कपाशीचा जर योग्य वाण असेल, बागायतीमध्ये कापसाचा कालावधी वाढतो, जसं की 160 ते 180 दिवसापर्यंत हे पीक जमिनीमध्ये असतं, त्यामुळं चांगला बोंडाचा आकार मोठा की 4 ग्रामपेक्षा जास्त वजन देणारे वाण त्या ठिकाणी निवडावेत.
1: महाराष्ट्रात कापूस लागवड करताना योग्य वेळ कोणती?
0: आता कोणत्याही पिकाची लागवड करत असताना सर पेरणीच्या वेळेला एक अनन्यसाधारण असं महत्व आहे. कपाशीच्या लागवडीस विलंब झाल्यास प्रकर्षण उत्पन्नामध्ये घट जाणवते किंवा घट होतेच, त्यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लागवडीस विलंब करू नये. ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत अशा शेतकऱ्यांनी बागायती कापसाची लागवड ही जूनच्या पहिल्या आठवड्यात, फार तर पहिल्या 15 वड्यापर्यंत करायलाच हवी. आणि कोरडवाहूचा जर विचार केला तर कोरडवाहू शेतकऱ्यांकडे जलसिंचनाच्या सुविधा नसल्यामुळं मान्सूनचा 75 ते 100 mm पाऊस झाल्यावरच त्यांनी 15 जुलैपर्यंत पेरणी केली तरी चालते.
1: कापूस पिकाची लागवड किती अंतरावर करायला हवी?
0: साधारणपणे महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भामध्ये बागायती कापसाची लागवड हे 150 cm x 30 cm म्हणजेच 5 फूट x 1 फूट या अंतरावरती केली जाते, तर कोरडवाहू कापसाची लागवड ही 120 cm x 45 cm या अंतरावरती केली जाते. पण अलीकडच्या काळात सघन कापूस लागवडीचं प्रमाण हे महाराष्ट्रभर किंवा देशभरही वाढत आहे.
1: सघन कापूस लागवड हे काय आहे, जरा थोडं विशद करून सांगावं.
0: तर सघन कापूस लागवड यालाच आपण हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टम HDPS असं म्हणतो. सध्या भारतामध्ये हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टम कापसामध्ये वाढत आहे. सघन कापूस लागवड म्हणजे थोडक्यात कमी वाढणाऱ्या किंवा मध्यम वाढणाऱ्या वाणांची कमी अंतरावर जास्त झाडं लावण्याची पद्धत आहे. यामध्ये प्रामुख्याने ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते की पिकांच्या 2 ओळींमधील व 2 रोपांमधील अंतर या ठिकाणी कमी केलं जातं आणि झाडांची संख्या प्रति हेक्टरी जास्त ठेवली जाते. मध्यम जमिनीवर सघन पद्धतीनं लागवड करण्यासाठी 90 cm x 15 cm म्हणजेच 3 फूट x 1/2 फूट व भारी जमिनीवर जवळच्या अंतरावर लागवडीसाठी 3 फूट x 1 फूट या अंतरावरती कापसाच्या बियांची टोकणी करावी. साधारणत सुधारित किंवा बीटी कापूस वाणांचा सघन कापूस लागवडीसाठी वापर केला जातो. खत, पाणी व किडरोग व्यवस्थापन हे योग्य प्रमाणात केलं तर सघन कापूस लागवडीपासून निश्चितच चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना मिळतं.
1: या सघन कापूस लागवडीचे फायदे नेमके काय?
0: आता सघन कापूस लागवडीमध्ये प्रति हेक्टरी झाडांची संख्या वाढते आणि झाडांची संख्या वाढल्यामुळं तुलनेनं उत्पादनही त्या ठिकाणी वाढत असतं. सघन कापूस लागवडीमध्ये सूर्यप्रकाशाचा अधिक कार्यक्षम चांगला वापर होतो. सघन कापूस लागवडीमुळे रोपांच्या 2 ओळीतील आणि 2 रोपांमधील अंतर कमी असल्यामुळं जमीन लवकर झाकली जाते आणि त्यामुळं तणांचं प्रमाणही कमी होतं. आणि सघन कापूस लागवड ही यंत्राद्वारे काढणीसाठी अतिशय चांगली लागवड पद्धत समजली जाते, कारण आज मजुराची टंचाई जाणवते, त्यामुळं यांत्रिकीकरणाद्वारे त्या ठिकाणी वेचणी करण्यासाठी सघन कापूस लागवड करावी.
1: अच्छा, मग हे सघन कापूस लागवड करताना नेमकी कुठली काळजी घ्यायला हवी?
0: आता शेतकरी बंधूंनी सघन कापूस लागवड करत असताना त्या ठिकाणी संतुलित खत व्यवस्थापन करावं, जेणेकरून नियमित पीक निरीक्षण करून कीड रोग नियंत्रण करावं. त्याचबरोबर जास्त घनतेमुळं या सघन कापूस लागवडीमध्ये पाणी आणि अन्नद्रव्याची कमतरता होणार नाही याची काळजी करावी.
1: बीज प्रक्रिया हा भरघोस उत्पन्नासाठीचा मूलभूत घटक आहे. कापूस पिकामध्ये बीज प्रक्रियेचं काय महत्व आहे?
0: सर, प्रत्येक पिकामध्ये बीज प्रक्रियेला अनन्यसाधारण असं महत्व आहे, पण कापसामध्ये बीज प्रक्रिया ही करायलाच पाहिजे, जेणेकरून बीज प्रक्रिया म्हणजे पेरणीपूर्व बियाण्यावर बुरशीनाशक, जैविक घटक किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची प्रक्रिया करणं ही कमी खर्चाची पण अत्यंत प्रभावी अशी पद्धत आहे. आता बीज प्रक्रियेचे फायदे जर पाहिले तर बीज प्रक्रियेमुळं बियाण्यांची उगवण चांगली होते, एक समान उगवण होते, पिकाची वाढही चांगली होते आणि बियांचं जमिनीतून व बियाण्यातून पसरणाऱ्या रोगांपासून सुरुवातीच्या अवस्थेत संरक्षण मिळतं. बीज प्रक्रियेमुळे मररोग, कुजरोग यांचा प्रादुर्भाव कमी होतो. त्याचबरोबर रोपं निरोगी व मजबूत बनतात, मुळांची वाढ चांगली होते आणि निरोगी

0: व कमी रोगामुळे निश्चितच उत्पादन वाढण्यास मदत होते. आता कापूस पिकाचा जर आपण विचार केला तर बाजारातून खरेदी केलेल्या बियाण्यास बुरशीनाशक जसे की सुडोमोनास व क्लोरोसन्स 10 ग्रॅम किंवा थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणं आणि जीवाणू संवर्धक आजाटोबॅक्टर व स्फुरद विरघळवणारे जीवाणू 10 मिली प्रति किलो बियाणं या प्रमाणात त्या ठिकाणी बीजप्रक्रिया करावी.
1: कापूस पिकात आंतरपिकं घ्यायची झाल्यास कोणती आंतरपिकं घ्यायला हवी?
0: आता कापूस पिकामध्ये आंतरपिकं घेत असताना दुष्काळी परिस्थितीमध्ये आंतरपीक पद्धती निश्चितपणे अधिक चांगली राहते. आज जर आपण पाहिलं तर एलनिनोच्या पार्श्वभूमीवर पावसाचा खंड राहण्याची शक्यता असल्यामुळं कापूस पिकामध्ये आंतरपीक म्हणून कडधान्यवर्गीय पिकं आवर्जून घ्यावीत, जेणेकरून कापूस पिकात आंतरपिकं घेतल्यामुळं क्रॉप रिस्क म्हणजे जोखीम कमी होते, त्याचबरोबर जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि अतिरिक्त उत्पादन मिळते. विशेषत बीडसारख्या पावसावर अवलंबून असणाऱ्या भागात आंतरपीक पद्धती ही निश्चितच फायदेशीर ठरते. आता कापसाबरोबर घेण्याची योग्य आंतरपिकं जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये कापसाबरोबर लावलं जाणारं तूर हे सर्वात लोकप्रिय आंतरपीक आहे. आता कापूस आणि तुरीची लागवड करत असताना कापसाच्या 4 ओळीनंतर तुरीची 1 ओळ किंवा कापसाच्या 8 ते 10 ओळीनंतर तुरीच्या 2 ओळी ह्या आंतरपीक पद्धतीमध्ये लावल्या जातात. आता मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्वीकारली जाणारी आंतरपीक पद्धती म्हणजे कापूस आणि तूर. बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर पावसावर आधारित या शेतीत कापूस आणि तूर हे आंतरपीक सर्वाधिक सुरक्षित आणि फायदेशीर मानले जाते. कमी पाऊस पडल्यास ही तूर काही प्रमाणात उत्पादन देऊ शकते. शिवाय तूर हे कडधान्यवर्गीय पीक असल्यामुळं जमिनीतील नताची भर पडते आणि जमिनीची सुपीकता सुधारते. त्याचबरोबर दुसरं पीक कापसाबरोबर आपण मूग घेऊ शकतो. कापसाच्या 1 ओळीनंतर मुगाच्या 2 ओळी. आता मूग हा लवकर तयार होतो आणि सुरुवातीच्या काळात काही अतिरिक्त उत्पन्न त्या ठिकाणी शेतकरी बंधूंना मिळतं. त्याचबरोबर कापसामध्ये आपण उडीदही घेऊ शकतो. कापसाच्या 1 ओळीनंतर उडीदाच्या 2 ओळी हा या ठिकाणीच्या पीक पद्धतीमधला एक प्रसिद्ध असा पर्याय आहे. त्यानंतर कापसामध्ये काही भागामध्ये सोयाबीन ही घेतल्याचं दिसून येतं. कापसाच्या 1 ओळीनंतर सोयाबीनची 1 ओळ घेतली जाते. मध्यम ते चांगला पाऊस असलेल्या भागात कापूस सोयाबीन पीक पद्धती ही उपयुक्त आहे. यामुळे जमिनीची पोत सुधारतो.
1: आंतरपीक घेण्याचे फायदे.
0: सर, हवामानातील अनिश्चिततेपासून आंतरपिकामुळे संरक्षण होतं. जर एखादे पीक हवामान बदलामुळे किंवा अतिरिक्त पर्जन्यामुळे त्या ठिकाणी खराब झालं तर दुसऱ्या एका पिकापासून निश्चित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उत्पन्न मिळत असतं. जमिनीचा या ठिकाणी कार्यक्षम वापर केला जातो. त्याचबरोबर आंतरपीक पद्धतीमध्ये जमीन म्हणजे सॉइल कव्हर लवकर होतं आणि त्यामुळे तणांचं प्रमाणही कमी होतं. जमिनीतील नत्र वाढण्यास मदत होते. एकूणच काय तर आंतरपीक पद्धतीमुळे शेतकऱ्याला एक चांगला आर्थिक परतावा हा मिळतो.
1: एकात्मिक अन्नद्रव्याचं व्यवस्थापन कसं करायला हवं?
0: आता कापूस पिकाचा जर विचार केला तर कापसामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य हे अतिशय महत्वाचं आहे. कारण कापसाला आपण सेंद्रिय रासायनिक आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचाही पुरवठा करत असतो. आता सेंद्रिय खतात खत पाहिली तर कोरडवाहू क्षेत्रासाठी त्या ठिकाणी 5 टन प्रति हेक्टरी व बागायत क्षेत्रासाठी 10 टन प्रति हेक्टरी शेणखत वापरावे. आता गांडूळ खत हे 2.5 टन प्रति हेक्टरी करण्याची विद्यापीठाची शिफारस आहे. त्यानंतर रासायनिक खतांचा जर विचार केला तर निश्चितच कोरडवाहू क्षेत्रासाठी खताची मात्रा ही बागायती क्षेत्रापेक्षा कमी लागते. कोरडवाहू क्षेत्रासाठी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पाला देण्याची शिफारस आहे. या डोसीपैकी 50% नत्र आणि पूर्ण स्फुरद आणि पालाशा पेरणीच्या वेळी द्यावा आणि उर्वरित नत्राची 2 समान भागात विभागणी करून त्या ठिकाणी द्यावा. आणि बागायती क्षेत्रामधील जर रासायनिक खताची मात्रा तुलनेने जास्त लागते त्यामुळे हेक्टरी बागायती क्षेत्रामध्ये 125 किलो नत्र, 65 किलो स्फुरद आणि 65 किलो पालाश देण्याची शिफारस आहे. आता पहिली मात्रा लागवडीच्या वेळेस दिल्यास सुरुवातीपासून पिकाची जोमदार वाढ होते. त्यामुळे भविष्यात खतावरील अनावश्यक खर्च हा कमी करता येतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनी खताची पहिली मात्रा ही लागवडीबरोबरच दिली पाहिजे. जर ही मात्रा देण्यास उशीर झाला आणि पावसामध्ये जर खंड पडला तर उशिरानं दिलेली खतं हे पिकाला लवकर उपलब्ध होत नाहीत. परिणामी केलेला खर्च हा व्यर्थ जातो. म्हणून बेसल डोस हा लागवडीसोबतच द्यावा.
1: सूक्ष्म अन्नद्रव्ये कुठली कुठली द्यायला हवीत?
0: आता सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे मायक्रोन्युट्रियंट्स. मायक्रोन्युट्रियंट्स हे कमी प्रमाणात लागतात, पण जर आपण पिकांना मायक्रोन्युट्रियंट दिली तर त्यामुळे उत्पादनामध्ये एक भरीव वाढ झाल्याचं प्रयोगांती दिसून आलं आहे. मातीची तपासणी करून आपल्या मातीमध्ये ज्या घटकांची कमतरता असेल त्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा द्यावी. उदाहरणार्थ आपल्या जमिनीमध्ये जर मॅग्नेशियमची कमतरता असेल तर मॅग्नेशियम सल्फेट 20 किलो प्रति हेक्टर, जर झिंकची कमतरता असेल तर झिंक सल्फेट 25 किलो प्रति हेक्टर, त्यानंतर बोरॉनची कमतरता असल्यास बोरॅक्स 5 किलो प्रति हेक्टर, या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर शेतकरी बंधूंनी कार्यक्षमपणे करायला हवा.
1: याचं तण व्यवस्थापन कसं करायला हवं?
0: आता कापूस पिकामधील तण व्यवस्थापन करत असताना

0: ना पीक वाढीच्या सुरुवातीच्या 60 दिवसापर्यंत हे पीक तणमुक्त ठेवावे, जेणेकरून कापूस जर सुरुवातीच्या काळामध्ये तणमुक्त राहिला तर तणही पिकाबरोबर स्पर्धा करत नाहीत आणि त्यामुळे पिकांची वाढ ही चांगली होते. यासाठी निंदणी, वखरणी, कोळपणी करावी. आवश्यकतेनुसार उगवणीपूर्व म्हणजेच प्री इमर्जन्स हर्बिसाइड जसं की पेंडीमिथिलीन 30 cc 2.5 लिटर प्रति हेक्टर या प्रमाणात 700 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून सरकी लागवडीनंतर, परंतु सरकी उगवणीपूर्वी या पेंडीमिथिलीनची फवारणी करून घ्यावी. आता जर उगवणी पश्चात तणनाशक वापरायची असल्यास यामध्ये पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड जसं की पायरिथिओबॅक सोडियम अधिक क्विझॉल्फॉप इथाइल ह्या संयुक्त तणनाशकांचा उपयोग त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी करावा. हे वापरत असताना 1125 मिली प्रति हेक्टर करता 500 लिटर पाण्यामध्ये मिसळून साधारणपणे तण 2 ते 4 पानावरती असताना ही फवारणी केल्यास अधिक कार्यक्षम होते.
1: कापूस पिकाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी नेमकं काय करायला हवं?
0: आता कापूस पिकामधील वाढीचं व्यवस्थापन करणं हे खूप गरजेचं आहे. जर आपण आज पाहिलं तर कापसाची वाढ, पाऊस जास्त पडला किंवा खतांच्या मात्रा जर जास्त झाल्या तर कापूस जास्त वाढतो आणि त्यामुळं फळफांद्यामध्ये लागणाऱ्या बोंडांची संख्या वाढण्याऐवजी नुसतीच कापसाची उंची वाढताना दिसून येते. मग या ठिकाणी कापूस पिकाची अवास्तव वाढ थांबवण्याकरता वाढ रोधक म्हणजेच ग्रोथ रिटार्डनची फवारणी आणि फांद्या किंवा कापणे, शेंडा खुडणे हे दोन पर्याय हे अतिशय योग्य आहेत. यामुळे झाडाची कायिक वाढ म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ त्या ठिकाणी थांबते व त्याच्या बोंडांची संख्या व वजनावर त्याचा फायदा होतो. सघन पद्धतीनं लागवड केल्यावर वाढ नियंत्रित करणं हे अतिशय आवश्यक असतं. आता मग वाढ रोधक कोणते वापरायचे? तर मॅपिकॉट क्लोराईड हे जे केमिकल्स आहेत, हे जे काय ग्रोथ रिटार्डन्स आहे, ते 5% AS चा पर्याय हा अतिशय योग्य आहे. यामध्ये रसायनांची यामध्ये पाते लागण्याच्या अवस्थेत 40 ते 45 दिवस 1 मिली प्रति लिटर व 15-20 दिवसांनी 1.2 मिली प्रति लिटर या प्रमाणात मॅपिकॉट क्लोराईडची फवारणी करावी. आता दुसरा पर्याय आपल्या समोर आहे, फांद्या कापणं आणि शेंडा खोडणं. सघन लागवडीमध्ये पिकाची वाढ फांद्या किंवा गळफांद्या पाते लागण्याच्या वेळी धारदार चाकूने कापाव्यात. साधारणपणे पीक 80 ते 100 दिवसाच्या अवस्थेत असताना सरासरी 120 सेंटीमीटर उंचीचे झाल्यावर म्हणजे 4 फूट उंचीचे झाल्यानंतर अंदाजे 10 ते 15 सेंटीमीटर लांबीचा शेंडा खोडावा व आवर्षणाच्या पार्श्वभूमीवर जर पिकाची वाढ समाधानकारक होत नसेल तर वाढ रोधकावर खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी मनुष्यबळाद्वारे शेतकरी बंधूंनी या फांद्या कापणं आणि शेंडा खोडणं हा पर्याय अधिक फायदेशीर आहे.
1: शेतकरी बंधूंनो, डॉक्टर सुधीर माने यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकूयात. दिनांक 20 जून रोजी आता कृषीवाणी या सदरात कृषी हवामान सल्ला. वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभाग यांच्याकडून प्राप्त झालेला कृषी हवामान सल्ला यानुसार आहे. दिनांक 18 ते 21 जून या कालावधीसाठी पाऊस 3 ते 5 मिलीमीटर एवढा पडेल. किमान तापमान 25 अंश सेल्सिअस एवढं तर कमाल तापमान 39 ते 40 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. आकाशातील ढगाची स्थिती अंशतः ढगाळ ते स्वच्छ अशी राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 60 ते 65 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 33 ते 35 टक्के एवढी राहील. वारे 19 ते 25 किलोमीटर प्रतितास या वेगाने वायव्य दिशेने वाहतील. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 18 व 19 जून रोजी बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची तसेच वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार दिनांक 19 ते 25 जून 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरी एवढे व किमान तापमान सर

सरासरी एवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. सध्याचा पाऊस हा पूर्वमोसमी पाऊस असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पेरणीयोग्य मौसमी पाऊस 75 ते 100 मिलीमीटर झाल्यानंतरच पेरणी करावी. आता पिकांचं नाव व कृषी हवामान सल्ला. कापूस. कापूस पिकाच्या लागवडीसाठी वाण निवडताना जमीन व हवामान, कोरडवाळू किंवा बागायती, लागवडीचा प्रकार व वाणांचे गुणधर्म यांचा विचार करूनच वाणांची निवड करावी. कापूस बियाण्यास सोडोमोनास फ्लोरोसन्स 10 ग्रॅम प्रति किलो बियाणं किंवा कार्बेंडेझिम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. यामुळं मर व करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. नत्र स्थिरीकरणासाठी ॲझेटोबॅक्टर व स्पुरद विद्राव्य करणारे जीवाणू संवर्धकांची 10 मिली प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. तूर. तुरीचं उत्पादन वाढवण्यासाठी तसेच जमिनीची उत्पादकता राखण्यासाठी तूर व बाजरी, तूर सोयाबीन यांचे 1:2 किंवा 2:4 असे ओळीचे प्रमाण ठेवून फायदेशीर आंतरपीक पद्धतीचा वापर केल्यास अधिक फायदा होईल. पेरणीपूर्वी तूर बियाण्यास कॅप्टन 80% 20 ग्रॅम किंवा कार्बेंडेझिम 10 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबियम आणि स्पुरद विरघळणारे जीवाणू प्रत्येकी 250 ग्रॅम व ट्रायकोडर्मा 50 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. आंतरपीक म्हणून मूग उडीद या पिकांना विशेष महत्व आहे. ते या पिकांच्या कालावधीमुळे ही दोन्हीही पिकं तूर ज्वारी कपाशीत आंतरपीक म्हणून घेता येतात. मूग उडीद पेरण्यापूर्वी बियाण्यास 1 ग्रॅम कार्बेंडेझिम किंवा 2 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे. ट्रायकोडर्मा 10 किलो प्रति बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. भुईमूग. भुईमूग पिकाच्या लागवडीसाठी SB11, LGN2 मांजरा, TLG45, TAG24 इत्यादी वाणांचा वापर करावा. भुईमूग पिकाच्या पेरणीपूर्वी थायरम 75% किंवा कार्बोक्झिम 37.5% व थायरम 37.5% 3 ग्रॅम किंवा कार्बेंडेझिम 12% व मँकोझेब 63% 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. मका पिकाच्या पेरणीसाठी नवज्योत मांजरा, MHH प्रभात करवीर इत्यादी वाणांचा वापर करावा. मका पिकाच्या पेरणीपूर्वी सायंट्रेन इलोप्रोल 19.8% अधिक थायमिथॉक्झोम 19.8% FS 6 मिली प्रति किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. या बीज प्रक्रियेमुळे पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांपर्यंत पिकाचं लष्करी आळीपासून संरक्षण होतं. पशुधन व्यवस्थापन. उन्हाळ्यातील उष्ण तापमान, संपूर्ण वातावरणातील झालेला अचानक बदल, ओलसर व दमट वातावरणामुळे जनावरांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी जनावरांचं आरोग्य व निरोगी उत्तम राखण्यासाठी जनावरे बांधण्याच्या जागी पावसाचं पाणी जमा होणार नाही याची दक्षता घ्यावी. गोठ्यातील आर्द्रता व दमटपणा कमी होण्यासाठी गोठ्यामध्ये मुबलक प्रमाणात खेळती हवा व सूर्यप्रकाश उपलब्ध करावा. पावसाळ्यात जनावरांची कास पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्यातील द्रावणाने स्वच्छ धुवून काढावी. सदर कृषी हवामान सल्ला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीच्या शिफारशीवरून प्रकाशित करण्यात आल्याचं मुख्य प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मौसम सेवा विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी कळवले आहे. बरे तर शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा आपली भेट पुढील किसानवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत

राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवा टेक शिखर परिषदेत प्रतिपादन. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी केली चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉकरेली सिमेंटचं मानांकन यादीत पहिल्या 200 आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते पॅरिसमध्ये विवा टेक शिखर परिषदेत मार्गदर्शन करत होते. जिथं पारंपरिक उपाय तोकडे ठरतात त्या समस्यांचं निराकरण नवोन्मेषामुळे होऊ शकतं असं ते म्हणाले. डिजिटल पेमेंट्स, आर्थिक समावेशकता, शिक्षण, आरोग्य निगा, कृषी अशा क्षेत्रांमध्ये भारतानं तंत्रज्ञानावर आधारित परिवर्तन कसं घडवून आणलं आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. तंत्रज्ञान हे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकालाही उपलब्ध असलं पाहिजे, त्यादृष्टीनं भारत कृत्रिम बुद्धिमत्तेकडे सर्वसमावेशक म्हणून पाहतो असं ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार करारामुळे व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि तंत्रज्ञान आदान प्रदान या क्षेत्रांना फायदा होईल असं त्यांनी सांगितलं. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी उच्चस्तरीय बैठका घेतल्या. उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट होतं. मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांची भेट घेतली. यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली. सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा एक महत्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं बेझिन म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल एआयचे सीईओ आर्थुर मेंच यांच्यासोबतही बैठक घेतली. आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंच यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. सीएमए सीजीएमएचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ सादे म्हणाले की भारत हा हरित नववहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे. सीएमए सीजीएम कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून एलएनजीवर चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अल्स्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायन यांच्याशीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जूनला पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून जारी करतील. यावेळी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 18,880 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. त्याचा लाभ 2,18,00,000 महिला शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं. नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात 988 पैकी 983, तर भंडारा गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परभणी हिंगोली मतदारसंघात 466 पैकी 465, सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगाव 630 पैकी 616, सोलापूर 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं. नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुती

चे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिल्लीत आढावा बैठक घेतली. पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सक्षमता यांचं परीक्षा प्रक्रियेतलं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. केंद्राच्या आणि राज्यांच्या शिक्षण विभागातले वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे तसंच उच्च शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी मिळून बैठकीला 222 जण प्रत्यक्ष किंवा दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज

0: स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. यात नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयातून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी कॉकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118व्या तर आयआयटी मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170व्या क्रमांकावर आहे. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य ठरत नाहीत म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल असं फडणवीस म्हणाले. रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्वाचं असल्याचं ते म्हणाले.
1: विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है. एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है.
0: चीनमध्ये मकाऊ इथं होत असलेल्या मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या अश्मिता चलिहा आणि अनमोल खरब यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अश्मितानं अमेरिकेच्या इशिका जयश्वाल हिचा 22-20 21-15 असा पराभव केला. अनमोल खरबची प्रतिस्पर्धी असलेली मलेशियाची गोह चीन वेई हिनं सामन्यातून निवृत्ती पत्करली तेव्हा अनमोलकडे 12-4 अशी आघाडी होती. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडाईनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी, स्नेहा, प्राची आणि निखिल या 4 मुष्टीयोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवा टेक शिखर परिषदेत प्रतिपादन. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींबरोबर केली चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नवरात्रीचे 8 वाजले आहेत. लोकसंगीत सुरुवातीला सिद्धार्थ मुकुंद जाधव आणि सहकारी यांनी गायलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पोवाडा.

उत्तम गावंडे आणि सहकारी यांनी गायलेली गण गवळण आपण ऐकली आणि याबरोबरच लोकसंगीत कार्यक्रम आता संपला. 8:30 वाजलेत. भावधार.

कविवर्य बाबह बोरकर यांचं गीत आपण ऐकलं, वसंतराव आजगावकर यांनी गायलं होतं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. श्रोते हो, रात्रीचे 9:15 वाजतायत. आता 10 वाजेपर्यंत आपण आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण ऐकणार आहोत.